ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाइट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो, नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
4: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता जीवनामध्ये प्रवास करत असताना, यशाच्या मार्गावर असताना त्यांनी एक साधारणतः असं एक यश मिळवलेलं असतं की त्यांचा हा जो यशाचा प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि त्यांच्या या मार्गक्रमणातून त्यांना जे काही आयुष्यामध्ये त्यांना काही अनुभव आले ते अनुभव आपल्यासाठी खरं तर प्रेरणादायक असतात आणि त्याच अनुभवाला धरून आपण हे पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री अभिजित पवार यांना। ते 2008 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। 2008 त्यांनी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून पासआउट केलेलं आहे। सध्या ते पुणे येथे ब्रिटानिया या कंपनीमध्ये प्लांट HR हेड म्हणून कार्यरत आहेत। MIDC पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत। त्यांचं इंजिनिअरिंग 2008 झालं, पण पुढे त्यांनी MBA केलेलं आहे HR मधून MIT कॉलेज पुणे येथून आणि आता जवळपास ते 7-8 कंपनीमध्ये काम करून आता सध्या ते ब्रिटानिया या कंपनीमध्ये कार्यरत आहेत। तेव्हा त्यांचा हा जो जीवनाचा प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत। अभिजित, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
5: थँक्यू।
4: आता जसं की आपण पाहायला गेलं तर साधारणतः 2008 नंतर, म्हणजे आता जवळपास 2010, म्हणजे जवळपास एक 17 वर्ष होत आहे, 17-18 वर्षानंतर प्रथमतः तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात येत आहेत कॅम्पसमध्ये।
5: राईट।
4: अच्छा, काय पहिलं फिलिंग काय तुमचं?
5: इट्स अ काइंड ऑफ व्हेरी प्राऊड फील फॉर मी। याच्या अगोदर मी 2-3 वेळा तुळजापूरला दर्शनाला आलो होतो, पण कॉलेजमध्ये यायचा योग आला नाही। पण आज असं दोन उद्देश होता, एक तर आमच्याकडे मॅनपॉवरची खूप मोठी रिक्वायरमेंट होती, त्यासाठी आपले कॉलेजचे प्रचार माने सर नाही आम्ही भेटलो आणि माझ्यासाठी काइंड ऑफ प्राऊड फिलिंग आहे की आपण ज्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं, पासआउट केलं आणि तिथल्या भागातील लोकांना काही रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल तर ते आवश्यक आहे। आणि पहिला प्रेफरन्स आमचा ह्याच एरियासाठी आहे की आमच्याकडे अराउंड 500,000 लोकांचे रिक्वायरमेंट्स आहेत अनस्किल कॅटेगरीमध्ये। मी आता ही कंपनी रिसेंटली जॉईन केली आहे, माझ्यासाठी काही गोष्टी नवीन आहेत, पण आय एम ट्राईंग की आपल्या भागातील लोकांना काय रोजगार देता येतील का।
4: अच्छा, तर तुम्ही पहिल्याच वाक्यामध्ये असं सांगतायत की इथल्या धाराशिव मधल्या लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे, धाराशिवच्या लोकांना तुम्हाला नोकरी मिळवून द्यायची आहे, ते पण असे की जे अनस्किल आहेत, म्हणजे खूप स्किल किंवा खूप एज्युकेशन झालेलं असावं, खूप महारत असावी असं काही भाग नाहीये, पण त्यांना तुम्ही जॉब देऊ शकता एक चांगलं। तर ही तर साधारणतः तुम्ही 2008 नंतर पहिल्यांदा येत आहेत म्हटलं तर तुम्हाला लॉट ऑफ मेमरी ज्या आहेत त्या डोक्यामध्ये येत असणार, त्या नेमक्या काय काय येत आहेत ते?
5: जसं ऍक्च्युली मी आता आल्यानंतर पहिल्यांदा कॉलेजच्या ऑफिसमध्ये यायच्या अगोदर मी कारने आलेलो आहे, तर पहिल्यांदा मी डायरेक्टली आमच्या हॉस्टेल बिल्डिंगकडे गेलो, एक कॉलेजचं पूर्ण राऊंड मारला, आमचं फर्स्ट इयरची बिल्डिंग, हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, सगळ्या मेमरीज,
4: गर्ल्स हॉस्टेल पण पाहिलं
5: ऑन द वे सर, ते ऑन द वे सर, त्यावेळेस त्याच्याही काही मेमरीज आहेत कॉलेज लाईफच्या। तर सगळ्या गोष्टी रिअलाइज झाल्या, आमची मी जे रूम होती, आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलची मेस होती, फर्स्ट इयर बिल्डिंग जिथं आमचे फर्स्ट इयरचं आम्ही गॅदरिंग केलं होतं, परत कॉलेजच्या मेन बिल्डिंगमध्ये आल्यानंतर लगेच रिअलाइज झालं आपला क्लासरूम कुठे होता, समोरच्या ओपन एरियामध्ये आम्ही जिथं आमचं अॅन्युअल गॅदरिंग करायचो, फ्रेशर पार्टी, सगळ्या मेमरीज रिअलाइज झाल्या। आणि इथं आल्यानंतर जे माझे कॉलेजचे क्लासमेट्स होते, आता काही त्याच्यापैकी प्रोफेसर पण काम करत आपल्या कॉलेजमध्ये, काही लोक चांगल्या चांगल्या पोझिशन मध्ये आहेत, पण सगळ्यांना भेटायचा प्रयत्न केला, काही लोकांना भेटलो, अजून काही लोकांना भेटणार पण नाही आज. म्हणजे आता हा जरी
4: ऑफिशियल, सगळे जुन्या आठवणी तुमच्या ताज्या होतात, फ्लॅशबॅक मध्ये जातात,
5: जरी आता हा ऑफिशियल व्हिजिट असेल तर म्हणजे ऑफिशियल प्लस पर्सनल टच आहे त्यामध्ये.
4: तर अभिजित जी, जसं आता 2008 ते 2025 17 वर्षाचा कालावधी निघून जात आहे, बऱ्याचशा खूप काही असं फरक पडलेला आहे, म्हणजे एज्युकेशनमध्ये पण बराचसा फरक पडलेला आहे, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, पण 2008 ची जर्नी तुमची थोडीशी सांगा. की कारण तुम्ही 2008 ला जर पासआउट झाला असाल तर 2004 ला ऑब्विस आहे की तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असणार आहे. तर तुमचं स्कूलिंग कुठं झालं आणि तुम्ही कधी ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे, ते पण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली?
5: ओके, तर माझी फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं म्हणलं तर माझ्या फॅमिलीमध्ये मोस्टली सगळे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, शेतीच करतात वडील वगैरे, आणि थोडं बिझनेस पण आहे. तर मी ज्यावेळेस 10वी केलं, 10वीपर्यंत ऍव्हरेज माझं म्हणजे 9वीपर्यंत 50-55 पुढे कधी गेलोच नव्हतो स्कोरिंग वाईज, पण 10वीला थोडं वाटलं की त्याचा वन ऑफ द इम्पॉर्टंट एक्झाम आहे, थोडा स्टडी केलं पाहिजे. फर्स्ट टाइम रूमवर घेतलं, कारण पहिल्या 9वीपर्यंत शेतातले काम करून आम्ही अभ्यास करायचो, तर मग अभ्यासावर जास्त फोकस नसायचा, फक्त स्कूलमध्ये जायचं, कॉलेजमध्ये जायचं, जे लेक्चर होईल तेवढंच, आणि इव्हन जे अभ्यास असेल तो पण क्लासमधला क्लासमध्ये संपवायचा, होमवर्क काही घरी आणायचं नाही. मग त्यामुळे 50-55-60 रेंजमध्ये असायचो, पण 10वीला फर्स्ट टाइम रूम घेतली, थोडा अभ्यासावर फोकस केला, आणि फर्स्ट टाइम आय थिंक 75 स्कोर केला मी त्यावेळेस. मी 10वीला top 3 होतो कॉलेजमध्ये त्यावेळेस, कारण त्यावेळेस 75 म्हणजे आताच्या 90 रेंजमध्ये असायला पाहिजे होपफुली, कारण त्यावेळेस 100 पेपर असायचा, प्रॅक्टिकल असं काही नव्हतं, बाकी चिटिंग करायचा ऑप्शन नव्हता. त्यावेळेस मी आय थिंक सायन्समध्ये कॉलेज स्कूलमध्ये पहिला आलो होतो, मग तिथून थोडंसं अभ्यासाची ओढ लागली. मग 10वीच्या नंतर मग परत मी 11वी सायन्सला कर्माला घेतलं, MG कॉलेजला ऍडमिशन. 11वीला काही दिवस मी अपडाऊन केलं जीवरून, कर्मा थोडं हेक्टिक होतं,
4: म्हणजे तुमचं मूळ गाव जीवर,
5: आणि परत मग 12वीला मी कर्मायला रूम करून राहिलो. 12वीला पण मी चांगलं स्कोरिंग केली, PCM आय थिंक 75 स्कोरिंग होतं माझं. फिजिक्समध्ये मला प्राऊड सांगायचं, प्राऊड मुवमेंट माझ्यासाठी की आय वॉज टॉपर इन पुणे युनिव्हर्सिटी फॉर फिजिक्स 1, आउट ऑफ स्कोरिंग केलं मी.
4: अच्छा,
5: माझं एक आय थिंक मॉडेल आन्सर सीट पण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी फिजिक्सच्या सरांचा खूप आवडता विद्यार्थी होतो, आणि पण आम्ही ज्यावेळेस पासआउट झालो 2004 ला 12वी, त्यावेळेस मग आमच्या बॅचसाठी थोडं एक चॅलेंजिंग असं होतं की आमची पहिली बॅच होती इंजिनिअरिंगची, त्यावेळेस पहिलं फक्त PCM बेसवरती ऍडमिशन व्हायची इंजिनिअरिंगच्या, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तुमचं जे कोरिंग असेल त्या बेसवरती ऍडमिशन व्हायचं. पण आमची पहिली बॅच होती की त्यावेळेस इंजिनिअरिंगसाठी CET चालू झाली, पहिले फक्त मेडिकलसाठी CET होते, नीट होते, इंजिनिअरिंग फक्त PCM व्हायचं. आम्हाला त्यावेळेस पण फायनल टेस्टपर्यंत होतं की CET होणार आहे का नाही का फक्त PCM, कन्फ्युज मोड होतं. मग CET अपियर करायचं नाही, लास्ट मोमेंटला गव्हर्नमेंट डिक्लेअर केलं 1 महिन्या पहिले की तुम्हाला CET कंपल्सरी आहे ऍडमिशनसाठी. मग CET परत क्लास लावले सोलापूरला मी 7 रस्ता, तिथं 1 महिना काही क्लासेस केले. CET थ्रू मला ऍडमिशन भेटलं, स्कोरिंग चांगलं भेटलं झालं बऱ्यापैकी, तरी PCM पण चालू होतं. मला कॉलेज भेटलं DY पाटील कोल्हापूर, आणि ब्रँच भेटली होती मेकॅनिकल.
4: अच्छा, ओके.
5: तर पण मला थोडं त्यावेळेस 2004 IT खूप बूम मध्ये होतं, माझा इंटरेस्ट पण ज्यावेळेस फर्स्ट ट्रेंड होता की सगळे जे टॉपर होते ते मोस्टली IT कॉम्प्युटर सायन्स चूज करायचे.
4: मला तोच ट्रेंड आहे खरं
5: तर मला कॉम्प्युटर सायन्स पाहिजे, त्यावेळेस थोडं घरची फायनान्शियल कंडिशन एवढी वीक नव्हती. DY पाटीलला माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस 50-55 फी होती. आता मी ओपन कॅटेगरीमध्ये, आम्हाला तर काही कन्सेशन नव्हतं काही. मग मी चेक केलं घरापासून जवळपास कुठं आहे, पुण्याचं एवढं काही कनेक्ट नव्हतं. म्हणलं मग इथं मी भेटलं रेफरन्स मला, आणि त्यावेळेस फीज आम्हाला फक्त 14,000-16,000 होती फर्स्ट इयरला. आणि मग घेतलं ऍडमिशन आणि जर्नी चालू झाली इथली.
4: अच्छा अच्छा, मग इथली जर्नी ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस तुम्हाला असं मग ते नाही वाटलं का की अरे आपण कोल्हापूरला गेलो असतो तर बरं झालं असतं, किंवा काय काय म्हणजे 2004 जी तुमची जर्नी सुरू झाली तर 4 वर्षाचं अकॅडमिक्स तुमचं कसं होतं, काय काय नेमकं घडलं?
5: तर इनिशियली आम्हाला 1-2 महिने थोडं वाटलं की यार मी थोडासा ग्रीन बेल्ट मध्ये आलो, कारण आमचा जो भाग आहे उजनी बॅकवॉटर, आमचा थोडा इरिगेटेड भाग आहे, सगळं शेती बागायती एरिया आहे. इकडे आला थोडं इनिशियल वाटलं थोडं ड्राय ड्राय वाटत, खूप असं सुखोसुख वाटतं, ग्रीनरी वाटत नाही इकडे, असं वाटलं कुठे थोडं उदास भागात आलोय. पण नंतर थोडंसं हॅबिच्युअल झाल्या गोष्टी. इव्हन फर्स्ट इयर नंतर थोडंसं मी ज्यावेळेस फर्स्ट इयर कॉमन ब्रँच असतात, तर सेकंड इयरला वाटलं थोडंसं आपल्याला फ्युचर प्रोग्रेससाठी चेंज करता येईल का. म्हणजे मी प्रयत्न केला होता तेरणाच्या कॉलेजला पवईला, आता मला काल तिथे ब्रँच आहे. मी इनोव्हेशन घेतली, सगळ्या युनिव्हर्सिटी सगळ्या गोष्टी केल्या, पवईला ऍडमिशन ट्रान्सफर पण केलं, तिथं गेलो मुंबईला. आणि तिथं गेल्यानंतर मी ऑलमोस्ट 1-15 दिवस हॉस्टेल तिथून होतो कॉलेजचं. मग रूमसाठी चेक केलं, पण मला कुठं राहिलं अरेंजमेंट होण्या गेले, तिथं त्यावेळेस 1-1 लाख रुपये डिपॉझिट्स अँड ऑल दिस थिंग, आणि ते फायनान्शियल थोडं मॅनेज झालं नाही. देन कमिंग बॅक टू सेम
4: केलं,
5: मग सेम म्हणजे तसं अकॅडमीमध्ये चांगलं होतो मी. आय थिंक फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत माझं ऑलमोस्ट 75 च्या आसपास स्कोरिंग असायचं, top 3 top 5 मध्ये असायचो मी. म्हणजे त्यावेळेस फक्त फोकस माझा अभ्यासावर होता, कारण थोडं फायनान्शियल कंडिशन घरच्यात होती आणि घरामध्ये सगळ्यात म्हणलं तर सगळे बाकी हायली क्वालिफाईड मीच होतं, कारण बाकीचे 10वी 12वी किंवा मॅक्झिमम ग्रॅज्युएट होते. मला असं गायडन्स कोणी नव्हतं जे काय स्वतःच, आणि मला वाटतं पुढे काय करायचं तर ॲटलिस्ट एज्युकेशनवर फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. आणि पहिल्यापासून मी लाईफमध्ये थोडं ध्येय असं केलं होतं की आत्ता कॉलेज लाईफमध्ये किंवा इनिशियल पिरियडमध्ये आपण थोडं स्ट्रगल केलं तर ॲटलिस्ट पुढची लाईफ आपली खूप रिलॅक्स होऊ शकते. पण कॉलेज लाईफ जर आपण खूप एन्जॉय केली तर पुढच्या लाईफमध्ये थोडं आपण स्ट्रगल करावं लागेल, त्या बेसवरती मी तो फोकस होताच.
4: अच्छा, अभिजित आता असा विषय येतो की तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आला, तुम्हाला वाटलं की थोडासा ड्राय रिजन आहे असं काय, तुमच्याकडे ग्रीनरी नाही आहे, तुमच्याकडे जसं इरिगेटेड पूर्ण एरिया होता, पण इथले जे काय तुमचे कलिग्स, तुम्हाला जे मित्र भेटले, ते सगळे मित्र पण ड्रायच भेटले की कसे भेटले, म्हणजे काय?
5: मित्र एकदम जसं पाहिले तर खूप कलरफुल भेटले.
4: अच्छा,
5: कारण आमच्या बॅचच्या वेळेस OMS कॅटेगरी म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र कॅटेगरी अराउंड 70% होते.
4: अच्छा अच्छा.
5: मोस्टली लोक काही हिमाचलचे होते, काही आउट ऑफ महाराष्ट्राचे एमपी यूपी साईडचे, भरपूर दिल्ली साईडचे बी होते. आणि ते आर काइंड ऑफ प्रीमियम क्राउड, कारण दे आर केम फ्रॉम रिच बॅकग्राऊंड. आणि ते कम्पेअर टू आम्ही इथले लोकल थोडंसं गरिबीतून आलेले, थोडे हलकेचे परिस्थिती आलेले, थोडे फायनान्शियल कंडिशन वीक असायच्या, ते मुलं पर कार घेऊन फिरायचे, बाईक घेऊन फिरायचे, आम्ही वॉकिंग का सायकल खूप जाणार तर होते फायनान्शियल कंडिशन. पण आम्हाला असं कधी वाटलं नाही, आणि तेवढं आमचं खूप बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग झालं असं सगळ्याबरोबर, आणि एन्जॉय केलं कॉलेज लाईफ, मस्त एन्जॉय केली. म्हणजे आता असं वाटतं की त्यावेळेस पैसे नव्हते काय नव्हते, पण त्यावेळेस एन्जॉय. आता मी जस्ट राऊंड मारला कॉलेजला परत एकदा, परत माझे 2-3 मित्र भेटले, पण ती मजा आता नाही आहे.
4: अच्छा अच्छा अच्छा. हा, मग ते ज्यावेळेस तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटचे असतील मुलं किंवा हे बाकीचे भेटले, मग तुम्हाला असं, आता ठीक आहे तुम्ही करमाळा या परिसरातून आला होता, धाराशिवमध्ये होतात, तुम्हाला असं नाही वाटलं का की आपण थोडंसं कुठेतरी पाठीमागं पडतोय, किंवा आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटच्या मुलांच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर असं काही न्यूनगंड इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असं जाणवलं किंवा त्याला ओव्हरकम करण्याचा असं कधी काय प्रयत्न केला?
5: थोडंसं इनिशियली जाणवलं, कारण त्यांचं थोडंसं एकतर लिव्हिंग स्टँडर्ड थोडा हाय होता, कारण ते केम फ्रॉम द रिच बॅकग्राऊंड,
4: कम्युनिकेशन
5: स्ट्रॉंग होतं, त्यामुळे थोडंसं आपलं ग्रामीण भागामधून आपलं इंग्लिश फ्लुएन्सी वगैरे बोलण्याचं ट्रेनिंग झालं थोडंसं होता, पण स्टेप बाय स्टेप आम्ही त्याच्यामध्ये मिक्स होऊन एकत्र राहून थोडंसं आम्ही त्यावर ओव्हरकम करायचा प्रयत्न केला. पण आमच्याकडे सगळ्यात एक होतं की ऍडव्हान्टेज की हार्डवर्किंग, ते लोक जास्त लॅविश आणि एन्जॉयमेंटवर फोकस होता, आमचं जास्त स्टडीवर फोकस होता. आम्ही ज्या चला त्या एरियामध्ये आपण थोडं कम्युनिकेशनमध्ये वीक पडतो का बाकी एरियात वीक पडतो, पण चला आपल्याकडे जे एफर्ट्स आहेत वी कॅन पुट दॅट एफर्ट्स ऑन स्टडी, आणि त्याच्यात आपण त्याला ओव्हरकम करू शकतो. अल्टिमेटली कॉलेजमध्ये टॉपर कोर्स आहे ते मॅटर करतं, कम्युनिकेशन वगैरे ते ह्या इंटरव्ह्यूच्या वेळेस स्किल्स इम्पॉर्टंट करतात ते, पण ऍटलिस्ट तुम्हाला अकॅडमिक्स पूर्ण कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट इनिशियली.
4: अच्छा, त्यावर तुम्ही फोकस केला तर त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम करून स्टडी करत राहिलात. मग जर समजा आपण पुन्हा एकदा तुमच्या कॉलेजच्या जर्नीवर परत एकदा आपण येऊयात, पण 2008 पासआउट झाल्यानंतर मग एक तर ठीक आहे इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं होतं, बॅकग्राऊंड जरी तुमचं अॅग्रीचं असलं तर लगेच पुन्हा आता जॉब शोधणं हा एक सगळ्यात मोठा टास्क असतो, जो की आपल्या घरच्यांकडून तसा एक फोर्स असतो. तर तुम्ही काय केलं नेमकं, म्हणजे पासआउट झाल्या तुम्हाला असा जॉब भेटला की काय अजून वेगळं करायचं ठरवलं होतं?
5: तर तो अजून एक मोठी स्टोरी आहे. तसं पाहिलं तर आता आमच्या बॅचचं थोडं बॅड लक म्हणता येईल, आमची पहिली बॅच होती त्यासाठी आमची सीईटी पहिल्यांदा चालू झाली 2004 आणि ज्यावेळेस आम्ही पासआउट झालो 2008, इव्हन आमच्या बॅचमध्ये बरेचसे लोक स्कॉलर होते, टॉपर्स होते, पण ज्यावेळेस पासआउट झालो त्यावेळेस आर्थिक मंदी आली.

0: 2000 मध्ये, आणि त्यामध्ये बेसिकली आय टी मध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये खूप बेकारी झाली होती. कारण त्या पिरियड मध्ये जे लोक एक्सपिरियन्स होते कंपनीमध्ये 10 वर्ष 15 वर्ष सगळे घरी बसले होते आणि वी आर जस्ट फ्रेशर्स, तर फ्रेशर्सची आमची काही व्हॅल्यू नव्हती मार्केटमध्ये. लकीली त्यावेळेस माझं थर्ड इयरला असताना आमचं कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं सेंट्रल कंपनीमध्ये. आमच्या कॉलेजमध्ये आय थिंक 4-5 लोकांचं प्लेसमेंट झालं होतं, कंपनी पुण्यामध्ये होती ती. त्यांनी आमचं सिलेक्शन करून पण आम्हाला जॉईनच्या वेळेस त्यांनी बोलवलंच नाही, कारण त्यावेळेस त्यांना आवश्यकता नव्हती, एवढं मार्क मंदी होती. तर इनिशियल स्ट्रगल खूप झालं. परत असं जास्त की इंजिनिअरिंग केलं त्यावेळेस होतं इनिशियल फेजमध्ये, की त्या पिरियडमध्ये इंजिनिअरिंग थोडी व्हॅल्यू पण होतं. लोकांना असं वाटायचं की इंजिनिअरिंग केलं स्टार्टिंग 50,000-1,00,000 जॉब मिळतो. फॅमिलीपेक्षा सोशल प्रेशर खूप होतं. इंजिनिअरिंग करून घरी बसला काय काय करतो बघा, इंजिनिअरिंग केलं घरी काय बसला. मग मी जसं इंजिनिअरिंग केलं की लगेच इव्हन मी रिझल्टचा पण वेट नाही केला, मला माहिती मला थोडं अशोर होतं स्कोरिंग चांगलंच होणार आहे. इमिजिएट मी पुण्याला गेलो, जॉबचं सर्चिंग चालू केलं. भले मला कॅम्पसमध्ये झालं त्यांनी जॉईनिंगला बोलवलं नाही, पण आपण आपलं स्ट्रगल करून आपल्या बेस्टवर काही तर करता येईल. त्यातनं थोडंसं आता कम्प्युटर सायन्ससाठी चॅलेंजिंग असं आहे की एक तर आय टी साईडशिवाय ऑप्शन नाही त्यांना, काय दे कांट वर्क इन अदर इंडस्ट्रीज.
1: कोर ब्रँच सारखं नाही,
0: जसं मेकॅनिकल वाले इलेक्ट्रिकल वाले कॉम्प्युटरमध्ये जाऊ शकतात, आयटीमध्ये जाऊ शकतात, पण कॉम्प्युटर वाल्यांना आयटी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल जायला स्कोप नाही. तो थोडासा ड्रॉबॅक आहे. आता थोडा ऍटलीस्ट ब्रँच चॉईस करताना आयटीमध्ये सध्या स्कोप आहे. काही आयटीमध्ये कॉम्पिटिशन एवढे हाय, कारण इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ANTC ऑल ब्रँच कॅन कम इन कॉम्प्युटर. इव्हन MCA आहे, BCA आहे, तसं बाकी ब्रँच एवढं कॉम्पिटिशन नाही आहे. आणि कॉम्प्युटरमध्ये आयटीमध्ये एक तर लागलं तुम्हाला एकदम हाय लो प्रीमियम जॉब भेटेल, जसं विप्रो इन्फोसिस आहे, TCS आहे. मिड लेवल काय लो लेवल जॉब नाही त्यामध्ये, तो एक चॅलेंजिंग आहे. मग स्टार्टिंग मी परत MIDC मध्ये स्टार्टअप केलं. एका मला पहिली अपॉर्च्युनिटी भेटली टाटा हायजॅकिंगमध्ये, एक जस्ट लाईक यू कॅन से शॉपलर लेवलला मी स्टार्टअप केलं. तुला मला काय ना काय लर्निंग भेटेल, नॉट जस्ट लाईक अर्निंग वेगळी गोष्ट आहे, पण काय शिकायला भेटेल. एक 5-6 महिने काम केलं, त्यानंतर मला तिथं काय लागतं त्याकडे ह्युमन रिसोर्समध्ये एक रिक्वायरमेंट आहे त्यांच्याकडे.
1: अच्छा, ओके.
0: आणि त्यांना असं कळलं की माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. ऍक्च्युली त्यावेळेस इंजिनिअरिंगच्या बेसवर ते जॉब पण देत नव्हते, कारण तुम्ही एवढं खाली क्वालिफाईड आहेत तर तुम्हाला एंट्री कसं देणार आम्ही. तुमचं दॅट इज नॉट ऍट युअर जॉब स्किल लेवल,
1: जो वर्क लेवल आहे. इंजिनिअरिंग झाल्यामुळे तुम्हाला जॉब नाही मिळणार.
0: मी ते हाईड केलं की मी मला नाही, मी 12th झालं फक्त, मी 12th केलेलं आहे आणि मला त्या बेसवर जॉब जाय. म्हणजे ऍटलीस्ट चला जॉब करतो काही ना काही, अर्निंग वेगळं आहे. पण त्या बेसवर 5-6 महिने जॉब केला, थोडं शिकलो. आणि मग नंतर मी सांगितलं की नाही माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यांना थोडं स्किलशीट पण दिसली माझ्यामध्ये. मग त्यांना असं कळलं की ठीक आहे, आता तो आमच्याकडे HR मध्ये एक रिक्वायरमेंट आहे, तू करू शकतो का? म्हणलं करतो. लिटरली 6 महिन्यामध्ये HR च्या बऱ्याचशा गोष्टी मी शिकून घेतल्या, पेरोल, टाइम ऑफिस, अटेंडन्स मॅनेजमेंट,
1: MBA करण्याच्या अगोदर.
0: मग तिथं 5-6 महिने केलं, त्या बेस्टवर त्या 6 महिन्याच्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती मला एनकाई जापानीज कंपनी आहे, तिथं ॲज अ HR एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब भेटला. तिथं मी जवळजवळ 2 वर्ष केलं, 2 वर्षामध्ये सगळं लर्निंग केलं. त्यानंतर थर्ड कंपनी ॲमटेक ॲटो लिमिटेड, ते पण सणसवाडीमध्ये कंपनी आहे, दॅट इज अगेन काइंड ऑफ इंडियन MNC. त्यांच्या जो प्लांटमध्ये जॉईन केला होता दॅट इज अराउंड 52 acre प्लांट होता, आणि ते 52 acre प्लांटमध्ये मी अगेन HR एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन केलं. माझ्यासाठी काइंड ऑफ प्राऊड मुवमेंट तिथं पण अशी होती की मी तिथं काम करताना फक्त इंजिनिअरिंगच्या बेसवर काम केलं होतं. इंजिनिअरिंगच्या बेसवर माझा थर्ड जॉब होता HR मधला. आणि ज्यावेळेस मी जॉईन केलं त्यावेळेस आय वॉज जॉईन ॲज अ एक्झिक्युटिव्ह फॉर पेरोल. पण त्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये माझे 3 एक्झिक्युटिव्ह कलिग सोडून गेले. एक एक्झिक्युटिव्ह तो ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट करत होता, त्याचा हँडओव्हर मी घेतला, मी त्याचं ते काम ॲक्टिव्हिटी चालू केला. दुसरा एक एक्झिक्युटिव्ह होता तो रिक्रुटमेंट बघत होता, त्याचाही ॲक्टिव्हिटी मी हँडओव्हर घेतला, ते काम चालू केलं मी. आणि एक होता थर्ड एक्झिक्युटिव्ह, तो MIS बघत होता. ह्या तिघांच्याही ॲक्टिव्हिटीज मी हँडओव्हर स्वतः घेतल्या आणि त्यांचे रिप्लेसमेंट न घेता मी थोडं ओव्हरलोड झालो, ओव्हरबर्डन झालो. पण त्यावेळेस घरापासून कंपनीजवळ होते, 10-12 तास काम करायचं, मला ठीक आहे आपलं लर्निंग भेटतं, शिकायला भेटतं. आणि ते एडिकेशन बघून कंपनी मॅनेजमेंटनी मला म्हणलं ठीक आहे, आता तुझं सध्या तर इंजिनिअरिंग बेसवर तू खूप खूप चांगलं काम करतो, पण तुला फ्युचर ग्रोथसाठी करिअरमध्ये तुला MBA करणं खूप इम्पॉर्टंट. माझ्या बॉसनी थोडं गाईड केलं, मला आपल्या कंपनीची एक पॉलिसी आहे करिअर डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या अंडर तू MBA कम्प्लीट कर, ॲडमिशन घे, त्याचा पूर्ण कंपनी खर्च करेन.
1: ओके,
0: मला ग्रेट. मग मी MBA ला ॲडमिशन घेतलं. लकीली MIT मध्ये पुणे ॲडमिशन घेतलं करस्पॉन्डंटमध्ये. मी ॲडमिशन घेतल्यानंतर पूर्ण कॉलेजची फी कंपनीने व्हाया चेक कॉलेजला पाठवली. आणि ॲडमिशन घेतल्याबद्दल कंपनी कॉलेजकडून मला टॅब भेटला, टॅबलेट
1: पॉडी.
0: म्हणजे मी काही पे तर नाही केलं, कंपनी सगळं पे केलं, आणि बरोबर ऍडमिशन बद्दल त्यांच्या टॅबवर मला भेटलं. म्हणजे काइंड ऑफ प्राउड मोमेंट होती माझ्यासाठी. आणि तेवढं हार्डवर्क कंपनीसाठी डेडिकेशन दिलं होतं, कारण लॉजिकली त्यावेळेस आय थिंक 2013-14 मध्ये 3 एक्झिक्युटिव्हमध्ये एका एक्झिक्युटिव्ह सॅलरी 20,000 असते, तर 20-25,000 ते एकाची सॅलरी म्हटलं तर 25,000 पर मंथ कंपनीसाठी कॉस्ट सेविंग होते. परत मी ज्या मॅनेजरला रिपोर्टिंग करतो, असिस्टंट मॅनेजर होता दीपक म्हणून, ते पण सोडून गेले. ते कंप्लायन्स बघायचे, कंप्लायन्समध्ये पण मला लर्निंग पाहिजे होतं. मग त्यांचाही काही पार्ट मी हँडओव्हर घेतला आणि काही पार्ट

0: माझ्या बॉसने हँडओवर घेतला. मास्टरबरोबर मी तिघा चौकाच ॲक्टिव्हेट घेतला म्हणजे जवळजवळ 1 लाखाचं कंपनीचं कॉस्ट सेविंग होत होतं. आणि मी मलाच लर्निंग भेटत होतं, मला एक तर हार्डवर्किंग होतं, लर्निंग पण भेटत होतं. मग ठीक आहे, मला लेट्स कॅरी ऑन फॉर सम टाईम ॲटलीस्ट टिल द टाईम गेटिंग लर्निंग्स. आणि हे सगळं डेडिकेशन बघून कंपनी मॅनेजमेंटने माझं एक तर एज्युकेशन स्पॉन्सर केलं पूर्ण, प्लस मला त्यांनी एक विदिन 1 इयर म्हणजेच प्रमोशन दिलं सिनियर एक्झिक्युटिव्ह, प्लस माझे त्यांनी सॅलरी 100% वाढवली, डबल सॅलरी केली.
1: हो हो,
0: तो दॅट इज काइंड ऑफ अचीवमेंट फॉर मी विदिन 1 इयर. लॉट्स ऑफ अचीवमेंट, खूप काही लर्निंग भेटले त्यामध्ये.
1: अच्छा. आणि साधारणतः कालावधी कधीचा होता?
0: 13 ते 14. त्यानंतर मग हे झालं, त्यानंतर सेकंड इयरला मला एक परत एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटली कंपनीमध्ये. पण कंपनीमध्ये नाही, तो खूप परफॉर्मन्स चांगला आहे, तू थांब, स्टे बॅक कर कंटिन्यू. मग मी त्यांचं ऐकलं, थांबलो. पण सेकंड टाईम आणखी 1-6 महिन्यानंतर मला एक आणखीच दुसरी अपॉर्च्युनिटी भेटली, आणि दॅट इज अगेन मॅनेजरी लेवल भेटली. आता मला ठीक आहे, मला करिअरसाठी मूव्ह ऑन करणं थोडं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच पिरियडमध्ये मी एक वाघोलीमध्ये फ्लॅट घेतला होता राहण्यासाठी. त्यापर्यंत मी रेंटवर राहत होतो. मग तर त्यावेळेस फ्लॅट घेतला, फ्लॅटचं EMI परत सगळ्या गोष्टी, मला सॅलरी त्या बेसवर थोडं मला थोडं ग्रोथ इम्पॉर्टंट आहे. मग मी त्यानंतर पॉली प्लास्टिक म्हणून एक रांजोबामध्ये कंपनी आहे, दे आर इन टू इलेक्ट्रॉन प्लेटिंग आणि इंजेक्शन मोल्डिंग. ज्या 4-व्हीलर कार आपण वापरतो, टोयॅटो, महिंद्रा, टाटा, इव्हन ओडी वगैरे, त्या गाड्यांचे ज्या लोगोज बनतात त्या कंपनीमध्ये आम्ही लोगो बनवायचो. प्लस जे डेकोरेटिव्ह पार्ट्स आहेत, क्रोम्स आहेत, गार्निश आहेत, परत व्हील ट्रिम कवर्स आहेत, ते बनवायची कंपनी. ज्यावेळेस मी कंपनी जॉईन केलं ते त्यावेळेस मी जॉईन केलं एक ॲज अ रिप्लेसमेंट ऑफ वन ऑफ द मॅनेजर. त्यांच्याकडे एक मॅनेजर होते, त्यांचा परफॉर्मन्सबद्दल कंपनी हॅपी नव्हती आणि त्यांनी मला जॉईन केलं त्यांच्या रिप्लेसमेंटबद्दल. माझ्यासाठी थोडं चॅलेंजिंग पार्ट असा होता की ज्या मॅनेजरनी मला जॉईनिंग केलं, सगळं जॉईनिंग फॉर्मॅलिटी केलं, सगळं केलं, आणि मला विदिन 3-4 डेज मॅनेजमेंट सांगितलं की ज्या पर्सनने तो जॉईन केलं त्याला तू रिलीव्ह करायचं आहे.
1: अच्छा.
0: बिकॉज वी आर नॉट हॅपी विथ दॅट पर्सन. काइंड ऑफ थोडं इमोशनल होतं. मी म्हणलं यार, तो माणूस तर चांगला होता, ही इज फ्रॉम बिहार, पॉझिटिव्ह होता, फक्त एवढंच तो सायलेंट होता. आता याच्यामध्ये काम करताना थोडं सायलेंट होऊन जमत नाही, थोडंसं अग्रेशन नेचर लागतं थोडंसं, कारण वी हॅव टू डील विथ पीपल्स. तर म्हणलं बिईंग ही इज अ नाईस पर्सन, म्हणलं माझ्या एंडनी मी जेवढं ट्रेस करताना केलं त्यांना 1 वर्षापर्यंत मी कंटिन्यू केलं. आणि 1 वर्षानंतर त्यांना मग मल्टिपल ऍक्टिव्हिटी करून त्यांना एक जॉब भेटेपर्यंत, दुसरा जॉब भेटला, त्यांना रिलीव्ह केलं मी.
1: अच्छा.
0: मग त्या कंपनी माझी असं जर्नी होती, ज्यावेळेस मी जॉईन केलं तर कंपनीची टर्न ओव्हर मंथली होता अराउंड 1 करोड पर मंथ. विदिन 1 इयर मध्ये मी अराउंड 300 लोकांचे रिक्रुटमेंट केलं, काही बल्कमध्ये डिप्लोमा ट्रेनिंग केले हायर, 50-60 लोक एका महिन्यात हायर केले, प्लस स्टाफ वगैरे असं टोटल मिळून 300-350 लोक हायर केले. त्या कंपनीचे टर्न ओव्हर 1 वर्षामध्ये जवळजवळ 300 टाइम्स 1 करोड 3 करोड पर्यंत पोहोचला. त्यानंतर आम्ही तिथं एक कॉर्पोरेट ऑफिस सेटअप केलं खराडीमध्ये, प्रायडेकॉनमध्ये एक पेंट शॉप सेटअप केला त्याच MIDC मध्ये. प्लस माझ्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये आय थिंक आम्ही सानंदमध्ये एक प्लांट चालू केला होता आणि एक चेन्नईला एक प्लांट चालू केला होता. दॅट इज काइंड ऑफ ग्रोथ फॉर कंपनी. आणि 2-3 करोडहून आता ती कंपनीचं टर्न ओव्हर अराउंड 25 करोड पर मंथ आहे. अराउंड त्या ग्रुपचं करोड टर्न ओव्हर 1.5 करोड पोहोचलेला आहे करंट डेटला. काइंड ऑफ खूप चांगलं लर्निंग होतं. त्यानंतर मग मला एक आणखी एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटली, लिवोनी केबल्स चाकणमध्ये, जर्मन MNC आहे, खूप स्टँडर्ड कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये आय जॉईन ॲज अ मॅनेजर HR, माझं रिपोर्टिंग डायरेक्टली मॅनेजिंग डायरेक्टरला होतं. अगेन तिथं पण थोडं चॅलेंजिंग असं होतं की तिथं अर्लियर मॅनेजमेंट ने काही तर नॉन कम्प्लायन्स ऍक्टिव्हिटी केल्या होत्या, लाईक एक्झिस्टिंग HR हेड, फायनान्स हेड आणि प्रोक्युरमेंट हेड जो परचेस करतो, ह्या तिघांनी थोडं फ्रॉड ऍक्टिव्हिटी केल्या होत्या. आय वॉज अ फर्स्ट एम्प्लॉई ऑफ न्यू टीम ज्याला सगळ्या गोष्टी ह्या क्लीनअप करायच्या होत्या, ऑडिटिंग करायचं होतं, जे फ्रॉड झालेत ते फ्रॉड ऑडिटिंग करून ते पैसे जे लॉसेस झाले ते रिकवर करायचे होते. तर त्या केसमध्ये मी ज्यावेळी जॉईन केलं तर अराउंड त्या फ्रॉडचे व्हॅल्युएशन काल 4-5 करोडचं व्हॅल्यू होतं सगळं होतं. तर माझ्यासाठी चॅलेंज असतं की माझे जे रिपोर्टिंग मॅनेजर होते, MD होते, त्यांनी टार्गेट दिलं की मी सप्टेंबरला जॉईन केलं तर तुझ्याकडे 3 मंथचा टाईम आहे, यू हॅव टू वर्क इंडिपेंडेंटली आणि तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये तुमचे HR चे सगळे व्हेंडर्स क्लीनअप करायचे, सगळे काढून टाकायचे, फ्रेश पाहिजे मला आणि विथ प्रोफेशनल पाहिजे, लोकलाइज कोणी नाही पाहिजे. आणि प्लस तुमच्या HR च्या टीममधले काही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत, त्यांनाही तुम्ही डिस्कंटिन्यू करा, काढून टाका. प्लस काही मॅनेजर्स आहेत त्यांनाही काढून टाका. तर मी जॉईन केला विदिन 15 दिवसांमध्ये 2-3 मॅनेजरला मला फायर करावं लागलं. HR मध्ये 1-2 होते इन्व्हॉल्व, त्यांना फायर करावं लागलं. खूप चॅलेंजिंग होतं. आणि व्हेंडर्समध्ये स्क्रॅप झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, लेबर झालं, सेक्युरिटी झालं, केटरिंग झालं, लोकल MLAs वगैरे खूप इन्व्हॉल्व असतात. लाईक आता त्यांचं नाव थोडं कोट करणं चॅलेंजिंग आहे, पण भोसरीचे MLA आहे, चाकणचे MLAs आहे आणि तयगाव धाबाडे, हे आमची कंपनी होती बॉर्डर लाईनवर होती,
1: त्यांचा इन्फ्लुएन्स असतो,
0: खूप इन्फ्लुएन्स. आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आणि इव्हन पहिल्या टीमला कंपनीने काढून टाकलं होतं 1 डे क्लिअरन्समध्ये. त्यांनी मला प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी की नाही आता हा सक्सेस झाला नाही पाहिजे, ह्याला प्रॉब्लेम क्रिएट झाला पाहिजे, म्हणून थोडे चॅलेंजिंग लोकल लोकांना सांगणे की नाही ह्याला त्रास थोडा त्रास द्या, ह्यांना काम करता नाही आले पाहिजे वगैरे. पण सक्सेसफुली मी हे सगळे व्हेंडर एक क्वार्टरमध्ये टार्गेट केलं तर मी सगळे काढून टाकले आणि सगळे व्हेंडर जे नवीन अपॉइंटमेंट केले दे आर फुल्ली प्रोफेशनल वन. आणि हे सगळं केल्यानंतर कंपनीचे जवळजवळ पर मंथ 15 लाखापर्यंत कॉस्ट सेव्हिंग झाली ॲडमिनमध्ये. दॅट इज काइंड ऑफ बिग अचीवमेंट. आणि इव्हन ज्यांनी ज्या पहिल्या व्हेंडरने जे फ्रॉड केलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ मी 70-80 लाख रुपये रिकवरी केले. त्यासाठी काही लीगल केसेस पण मी फाईल केल्या चाकण पोलीस स्टेशनमध्ये. बरेचसे काही इव्हन मी त्यावेळेस आपले विश्वास नांगरे पाटील साहेब आहेत त्यांच्याकडून सपोर्ट घेतला, त्यांच्या लेवलपासून पोलीस स्टेशन सपोर्ट घेतला, केसेस फाईल केल्या, लीगल केसेस पण हँडल केल्या, कंप्लायन्स वगैरे. आणि वन ऑफ द काइंड ऑफ सक्सेसफुल जर्नी होती माझी 2-3 वर्षाची. त्या कंपनीमध्ये माझ्यासाठी एक प्राऊड मोमेंट होता, असं होता की त्या कंपनीने एक नवीन पॉलिसी क्रिएट केली होती फॉर ओनली फॉर फ्यू एम्प्लॉई. मी एक होता आणि दुसरा एक एम्प्लॉय होता ॲज अ रिटेन्शन पॉलिसी. फक्त आम्ही कंपनीतून सोडून न जाण्यासाठी आमच्या पगाराच्या व्यतिरिक्त परफॉर्मन्स बोनसच्या व्यतिरिक्त आम्हाला ॲन्युअली 1 लाख रुपयाच्या आसपास अमाऊंट भेटायची आणि दॅट इज प्रत्येक महिन्याच्या वर्षाच्या डिसेंबर सॅलरी ॲडऑन व्हायची. फक्त तुम्ही कंपनी सोडून नका जाऊ, कंटिन्यू करा, दॅट्स इट.
1: अच्छा, हे सगळं तुम्ही सांगताय ब्रिटानियाच्या
0: अगोदरचं. हे झाले लिबोनीमध्ये. तर लिबोनीच्या नंतर मग मला एक अगेन एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटली हायर अप्लायन्सेसमध्ये. हायर अप्लायन्समध्ये मी जॉईन केले ॲज अ हेड ऑफ एचआर ऑपरेशन्स आणि आयआर. तिथं ऑलमोस्ट लिबोनीमध्ये आमचे 300 एम्प्लॉईज होते, 300-350 खूप झाले. आणि हायरमध्ये होते 3,500 एम्प्लॉईज, 350-3,500, 10 times हायर एम्प्लॉईज. तिथे पण इनिशियल लेवल खूप चॅलेंज होते, कॉन्ट्रॅक्ट लेबर मॅनेजमेंट होतं, कंट्रोल नव्हतं, बऱ्याचशा गोष्टी होत्या, बऱ्याचशा गोष्टी स्ट्रीमलाईन केल्या. जवळजवळ 2 वर्ष त्या कंपनीत होतो मी. आणि त्यानंतर हायर अप्लायन्समध्ये आपलं वन ऑफ द मोठा प्लांट होता, 70-80 एकर प्लांट होता रंजगावमध्ये. त्याच्या प्लांटमध्ये आमच्या प्रत्येक 4 सेकंदमध्ये एक रेफ्रिजरेटर बनायचा. आणि आम्ही ॲडमिन डिपार्टमेंटला बिल्डिंगला असायचो, आम्ही तिथून सगळ्या 4-5 प्लांट होते आमच्याकडे. रेफ्रिजरेटर 1 प्लांट होता, रेफ्रिजरेटर 2 प्लांट होता, वॉशिंग मशीन होता, परत वॉटर हीटर होता, TV होता, मोबाईल होता, वॉटर हीटर, हे सगळे प्लांटचं आम्ही सगळं ओव्हरऑल सगळं ॲक्टिव्हिटी बघायचो.
1: अच्छा, हे सगळी तुमची जर्नी ब्रिटानियाच्या अगोदर सांगतात. मला ब्रिटानियावर यायचं आहे कारण त्याच्यात आमचा पण स्वार्थ असा आहे की तुम्ही त्याच्यात नोकरी देणार आहेत म्हणून. पण ही सगळी जर्नी आहे, तुम्ही MBA पण ह्या जर्नीच्या दरम्यानच केलं आणि त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस म्हणजे तुम्ही हे जे सगळं मॅनेजमेंट आहे ते पाहत होतात. मला एक सोप्या भाषेमध्ये थोडंसं आणखीन एक मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण मी अगोदर परत एकदा सांगतो की आपण जे चर्चा करत आहोत ते श्री अभिजित पवार यांच्याशी. ते मूळतः राहणारे जेवूर तालुका करमाळा येथील आहेत. 2008 साली त्यांनी कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी त्यांची पदवी प्राप्त केलेली आहे आणि आता सध्या पुणे येथे कार्यरत आहेत ब्रिटानिया कंपनीमध्ये प्लांट एचआर हेड म्हणून. आणि त्यांचं जे पूर्ण एचआर म्हणजे ह्युमन रिसोर्सेसच्या संदर्भामध्ये त्यांचे जेवढे काही अनुभव आलेले वेगवेगळ्या कंपनीतले तेही आपण समजून घेत आहोत. हे ह्युमन रिसोर्सेस म्हणजे नेमकं काय? कारण ठीक आहे, आम्ही फारपार तर आमच्या म्हणजे मला जेवढं समजल्यानुसार की तुम्ही तुम्हाला जे आवश्यक असणार ते माणसं घेणं, त्यांना नोकरी लावणं आणि त्यांनी काम करतात का नाही पाहणं, असंच असतं की अजून काय वेगळं असतं?
0: हा, ह्युमन रिसोर्स मराठीत अर्थ केला जातो मानव संसाधन, हा मराठी शब्दाचा अर्थ येतो. ह्युमन रिसोर्समध्ये आम्हाला कंपनीच्या ओनरशिपच्या बिहाफमध्ये म्हणजे कंपनीच्या मालक स्वतःहून जे ऍक्टिव्हिटी करतो त्याच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आज आम्हाला एचआर म्हणून करावं लागतात.
1: बरं,
0: एक्झाम्पल म्हणजे लोकांना कामावरती घेणं, त्यांचं टाइमवरती वेतन पे करणं, पगार पे करणं, त्यांचं
1: रेग्युलर म्हणून करणं की सजेशन लेवलला करणं,
0: एज्युकेशन करणं त्यांचं म्हणजे आता समजा स्टार्टिंग फ्रॉम इंटरव्ह्यूला घेण्यानंतर इंटरव्ह्यूला घेतल्यानंतर कोणत्या पोझिशनला घेतलं पाहिजे, इंटरव्ह्यूमध्ये काय काय क्वेश्चन विचारलं पाहिजे, तो आपल्या कंपनीच्या कल्चरमध्ये फिट होतो का नाही तो चेक करण्यापर्यंत, टेक्निकल फिटमेंट आहे का, कल्चरल फिटमेंट आहे का, आपल्या सॅलरीच्या बँडवडीमध्ये बसतोय का, सगळ्या गोष्टी चेक करणं, मग त्याला सॅलरी किती देणं ते पण डिसिजन एचआरच घेतं कंपनी, कारण मालक सगळ्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व होऊ शकत नाही. तर मालकांनी काही राईट्स ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटला दिल्या असतात, त्यांच्या बिहाफमध्ये आम्ही काम करतो. त्यामध्ये पण लेवल असतात, एचओडी आहे, मॅनेजर्स आहे, प्रत्येक लेवलला त्यांचे त्यांचे राईट्स डिफाईंड असतात. मग हे सगळं झाल्यानंतर त्यांचं ऑनबोर्डिंग आहे, इंडक्शन आहे, बाहेरच्या कल्चरमध्ये आल्यानंतर नवीन कंपनीच्या कल्चरमध्ये त्यांना इंट्रोड्यूस करणं, त्यांना कम्फर्ट देणं, त्यांचं सगळं सेटलमेंट करणं गोष्टी, त्यानंतर त्यांचं जसं सांगितलं मंथली पेरोल ॲक्टिव्हिटीज झाले, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंट आहे त्यांचं, त्यानंतर लिगल कंप्लायन्सेस आहेत कंपनीसाठी, जे गव्हर्नमेंटचे कंप्लायन्स असतात, PFI, SIC आहे, त्यानंतर बाकी मॅटर्निटी ऍक्टचे कंप्लायन्सेस आहे, बोनसचे कंप्लायन्स आहे, सगळे कंप्लायन्स फॉलो करणं कंपनीसाठी, एखादं फॅक्टरी ऍक्टचे जे आपलं अॅन्युअल कंप्लायन्स फॉलो करणे, हे सगळ्या कंपनीचे ऍक्टिव्हिटी एचआरच करतात. त्यानंतर पुढचा त्यानंतर अॅन्युअल इन्क्रीमेंट झालं, त्यांचं प्रमोशन झालं, आणि एखादा इश्यू एम्प्लॉईचे काही डिसिप्लिन इश्यू असतात त्याचं त्यांच्यावर ॲक्शन घेण्याचे काम, लाईक वॉर्निंग लेटर्स आहे, शो कॉज आहे, टर्मिनेशन्स आहेत, ते पण काम एचआर
1: सगळं एचआर. मग आता हे सॅटिस्फॅक्टरी आहे पेमेंटच्या दृष्टिकोनातून आणि जॉबच्या दृष्टिकोनातून असं तुम्हाला वाटतं?
0: येस, बिकॉज कम्पेअर टू अदर जॉब एच आर इज काइंड ऑफ मॅनेजमेंट लेवल जॉब. आम्हाला एकतर ॲज ए ओनरशिप काही राईट्स असतात, काही मॅनेजमेंट राईट्स असतात. आम्हाला बऱ्याच असं वाटत नाही की आम्ही एम्प्लॉई आहे, वी आर वर्किंग ॲज अवर
1: ओन कंपनी.
0: येस, तो एक ऍडव्हान्टेज आहे. बाकी जसं एखादा प्रोडक्शनमध्ये काम करताना फक्त त्याला काम जे सांगेल तेवढं करायचं आहे. आम्हाला याच्यासाठी कामाची व्याख्या नसते. आज आम्ही दिवसभरात आता सकाळी गेलो कामात, दिवसभर मला हे ठीक आहे, काय डिसाइड असतं की ह्या पाच ऍक्टिव्हिटी करायच्यात, पण दिवसभरात काय काय होऊन सांगतात नाही. कधी काय ऍक्सिडेंट होईल, कधी काय हॅपन होईल, काही होऊ शकतं. मग एचआरचं असं आहे की जिथं कमी तर आम्ही कुठं काय झालं शेवटी ते फायनली पॉईंट आमच्याकडे एचआरकडेच येतो.
1: अभिजित, हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण हे होतं की जसं आपण मुलाखतीच्या अगोदर थोडीशी चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक असं मला वाक्य बोललात की तुम्हाला थोडंसं फास्ट बोलणं किंवा बोलण्याच्या कम्युनिकेशनमध्ये थोडासा एक प्रॉब्लेम आहे छोटासा.
0: yes.
1: जो की तुम्हाला एक ते बायबर्थ किंवा असं काहीतरी तुम्ही असं एक कारण सांगितलेलं होतं. आणि हा तुमचा जॉब आहे ह्युमन रिसोर्स, तो तर टोटली पूर्ण कम्युनिकेशनवर आहे.
0: yes.
1: कारण तुमचं बोलणं आणि तुमचं जर ते समजतच नसेल समोरच्याला तर ते अडचणीचं आहे. मग हे तुम्हाला असं वाटलं नाही की ही डिफिकल्टी तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला अशा पद्धतीनं याच्यासारखं जॉब करणं कदाचित जमेल किंवा नाही जमेल असं काय?
0: नाही, डिफिकल्ट होतं इनिशियली, खूप चॅलेंज पण वाटलं मला. आणि हा प्रॉब्लेम मला बाय बर्थ होता, माझं जन्मापासूनच माझा बोलण्याचा स्पीड थोडा जास्त होता. आणि बऱ्याच वेळा मी जास्त हाय स्पीडने बोलल्यानंतर समोरच्याला काही गोष्टी समजत नव्हत्या.
1: अच्छा,
0: मी स्टेप बाय स्टेप थोडा प्रॅक्टिस करून, असं मी स्पीच थेरपीवर असं काही केलं नाही टेक्निकली, पण सेल्फ प्रॅक्टिस करून थोडंसं स्पीड्स कमी करायचा प्रयत्न केला. काही अंशी त्यामुळे सक्सेस झालो, पण काही अंशी नाही झालो. पण ठीक आहे, म्हणजे आज मी ह्या लेवलला पण पोहोचलो, म्हणजे काही ना काही सक्सेस आहे त्या लेवल पण पोहोचलो. म्हणजे एचआर हेड इज काइंड ऑफ सिनियर मोस्ट पोझिशन आहे एचआर, त्या पण पोझिशन मी अचीव केलेलं आहे. 2-3 कंपनीमध्ये त्या पोझिशनला मी काम केलेलं आहे. कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे, पण कम्युनिकेशन बरोबर
1: त्याला तुम्ही असं म्हणजे त्यालाच तुम्ही मोठी भीती बघून तुम्ही असं,
0: कारण एचआर मध्ये आम्हाला एक तर सगळ्यात अग्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे, डिसिजन मेकिंग खूप इम्पॉर्टंट आहे.
1: अच्छा.
0: आणि अगेन डिसिजन मेकिंग म्हणजे डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. तुम्ही डेटा कंपनीचं एक्स वाय झेड अनालिसिस केलं, एक्सेल खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. तुम्हाला डेटा अनालाइज करताला पाहिजे, डेटाच्या बेसवर तुम्हाला डिसिजन घेतला पाहिजे, अँड राईट डिसिजन ॲट राईट टाइम, तो खूप इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन तर इम्पॉर्टंट आहे, पण कसं आता याच्यामध्ये भरपूर व्हर्टिकल्स आहे. जसं मी सांगितलं की कम्युनिकेशन इज सेल्फ सेपरेट व्हर्टिकल आहे एचआर. त्यासाठी म्हणजे एकदा तुमच्याकडे मॅनेजमेंट स्किल आले, इफ यू आर एबल टू मॅनेज पीपल, सगळ्यात डिफिकल्ट काम आहे की लोकांकडून काम करून घेणे, लोकांना मॅनेज करणं. ते स्किल आलं की यू कॅन बी पुट एक्सपर्ट पीपल इन दॅट वर्क. म्हणजे वन सिंगल पर्सन मे नॉट बी एक्सपर्ट इन ऑल थिंग्स, पण दे कॅन पुट एक्सपर्ट पीपल फॉर दॅट एक्सपर्ट जॉब, वी कॅन गेट वर्क डन.
1: अभिजित, असा एक आणखीन विषय येतो, तो म्हणजे माझ्या डोक्यात चालू आहे की जसं तुम्ही तुमची जर्नी सांगत होतात की तुम्हाला एका कंपनीनं एमबीए करण्यासाठी मदत केली, म्हणजे मदत म्हणजे स्पॉन्सर, तुमचं पूर्ण स्पॉन्सर केलं, सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या ह्या बाबी समोर आल्या. मग तुम्हाला असं वाटतं का की आता जे शिकणारे सगळे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंग म्हणूनच म्हणत नाही कुठल्याही फील्डमधले असतील, पण मोस्टली आपण इंजिनिअरिंग असा घेऊयात, तर आताचे जे विद्यार्थी खरंच कंपनीत गेल्या गेल्या कंपनी एवढे लाड करेल का, असा माझा एक विषय आहे की का त्याच्यासाठी काही स्किल तुमच्याकडे असायला पाहिजेत?
0: येस, ऑफकोर्स. आता मी एचआर मध्ये आहे तर मी स्वतः माझं कामच एचआर मध्ये इंटरव्ह्यू
1: घेणं.
0: आणि बऱ्याच वेळा आम्ही ॲज ए बिकॉज ऑफ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आम्ही टेक्निकल इंटरव्ह्यू घेतो, कारण एचआर फील्डमध्ये बरेचसे लोक आहेत जे बीए बीकॉम करून आलेले आहेत, ग्रॅज्युएशन करून एमबीए केलं, एचआर केलं. दे आर ओनली द मॅनेजमेंट स्टुडंट, त्यांना टेक्निकल नॉलेज नसतं. माझ्यासाठी ॲडव्हान्टेज आहे की आम्ही काइंड ऑफ टेक्निकल प्लस कमर्शियल प्लस मॅनेजमेंट, टेक्नो कमर्शियल आहे. इंजिनिअरिंग केल्यामुळे इंजिनिअरिंगमध्ये पण फर्स्ट इयरला मेकॅनिकल, सिव्हिल सगळं कॉमन असतं, बेसिक सगळं नॉलेज आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स वगैरे. त्याचा ॲडव्हान्टेज आहे की आम्ही इंटरव्ह्यूमध्ये बरंच मेकॅनिकल कंपनी आहे, मेकॅनिकलबद्दल आम्ही इंटरव्ह्यू टेक्निकल घेऊ शकतो, मेकॅट्रॉनिक्स काय आहे, बाकी गोष्टी काय आहे, फिजिक्स केमिस्ट्रीचं पण चेक करू शकतो गोष्टी, बेसिक गोष्टी. आणि याच्यावर ऑफकोर्स आम्ही चेक करतोच, पण असं काही केसमध्ये असं दुर्दैव असं वाटतं की आपण आता ठीक आहे, आता आम्ही त्या लेवलला पोहोचल्यामुळे थोडं आमचं इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी आहे, थोडं कॉन्फिडन्स आहे. बऱ्याच वेळेस मी बघतो इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्या खेड्यापाड्याचे विद्यार्थी, त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज खूप आहे, दे आर व्हेरी म्हणजे टेक्निकल रिच, नॉलेज पण खूप आहे, पण दे आर नॉट एबल टू एक्सप्रेस देअर नॉलेज. त्यांना ते इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्रेस करता येत नाही, ते खूप शाय नेचर असतं, कॉन्फिडन्स लेवल खूप डाऊन असते, बोलताना येत नाही किंवा खूप घाबरतात. थोडं तो चॅलेंज बघतो मी. आणि सेकंड काही केसेसमध्ये असं बघतो की काही लोकांनी इंजिनिअरिंग केलं आहे, पण त्यांना समजा विचारलं मी मायक्रोमीटरचं लिस्ट काउंट काय, माहीत नाही. इवन 1 फूटमध्ये किती सेंटीमीटर असतात ते सांगता येत नाही. खूप सॅड फील वाटतं यार, मी इंजिनिअरिंग केल्यानंतर ही गोष्टी येत नाहीत. एक म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो मी, आता याच्या प्रिव्हियस म्हणजे बिफोर दिस कंपनी आय वॉज वर्किंग विथ सिंजेंटा. सिंजेंटा आता शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना खूप माहिती असतं, सिंजेंटा इज वन ऑफ द ग्लोबल लीडर इन ऍग्रोकेमिकल्स. जगातली सगळ्यात टॉपची कंपनी आहे ऍग्रोकेमिकल्समध्ये, ऑलमोस्ट जगामध्ये 125 देशामध्ये कंपनी आहे ती. आणि त्या कंपनीमध्ये त्यांचं ग्लोबल फाउंडेशन आहे, त्याचं हेडक्वार्टर आहे स्वित्झर्लंडमध्ये, आणि त्याचं फाउंडेशनचं जे काम करतं दॅट इज सोशल वर्कसाठी काम करतं. लाईक बांगलादेश आहे, केनिया आहे, आफ्रिकन कंट्रीज आहे, चायना आहे, पाकिस्तानमध्ये पण काम करतं, बांगलादेशला काम करतं. त्यांचं इंडियाचं फाउंडेशन आहे सिंजेंटा फाउंडेशन इंडिया. त्या फाउंडेशनसाठी एच आर ऍक्टिव्हिटी पहिले आमचे पॅरेंट कंपनी सिंजेंटा बघायचं, नंतर थोडं काम वाढल्यानंतर मी जॉईन केलं ॲज ए हेड ऑफ एच आर, ॲज अ फर्स्ट एम्प्लॉई. त्या कंपनीमध्ये पहिला एम्प्लॉई होतो, फाउंडेशनची रोल होती. नंतर आमचे पॅरेंट कंपनीचे काही लोक आम्ही त्या कंपनीजवळ ट्रान्सफर केले आणि आम्ही परत एक नवीन कंटिटी चालू केली, ए जी फाउंडेशन. दॅट इज अ कोलॅबरेशन बिटवीन टाटा ट्रस्ट अँड आय डी एच आणि सिंजेंटा, ह्या तिघांचं कंपनी म्हणून आम्ही एक नवीन कंपनी स्टार्टअप केली. आणि त्या कंपनीमध्ये आमचं अजेंडा काय होतं, फक्त सी एस आर करायचं. सी एस आर म्हणजे जे कॉर्पोरेट्स आहेत, मोठमोठे कॉर्पोरेट्स, त्यांच्याकडून फंडिंग घ्यायचं आणि ते पैसे आम्ही शेतकऱ्यांसाठी खर्च करायचं, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, शेतकऱ्यांच्या मुलासाठी खर्च करायचं. तर आमचं पार्टनरशिप होतं त्या कंपनीमध्ये, गुगल्स आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, बिल गेट्स, मिलिंडा गेट्स फाउंडेशन्स आहे, रॅबो बँक आहे, वर्ल्ड बँक आहे, जे आपण भारतात काय काय कर्ज घेतो जागतिक बँकेकडून, त्याच्या संघ आमचं टाईप होतं, ते फंडिंग घ्यायचं. आणि असं आम्ही त्या कंपनीमध्ये मी जवळजवळ 450-500 लोकांची टीम उभा केली, ओनली फॉर सी एस आर वर्क, ऑल ओव्हर इंडिया. पुण्यामध्ये आमचं हेडक्वार्टर होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मुलाला 10वी 12वी आहेत, त्यांना शेतामध्येच राहून काहीचं काम करायचं आहे, त्यांना शेतामध्ये सिटीमध्ये जायचं नाही, पुण्या मुंबईला जायचं नाही, शेतामध्ये राहून काही काम करायचं, स्वतःच्या पायावर पडायचं. त्यासाठी आम्ही एक प्रोग्राम डेव्हलप केला होता, ॲग्री एंटरप्रेनरशिप. मग तुम्ही शेतीचे पूरक काय ते उद्योग करायचं, आम्ही कंपनी त्यांना सहकार्य करेन, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देईन, त्यांच्यामध्ये एंटरप्रेनरशिप स्किल डेव्हलप करेन आणि ते स्वतःच्या शेतामध्ये गावामध्येच काहीतरी एखादा शेतीपूरक उद्योग चालू करून हे करेन. त्यांचं बँकेमध्ये प्रपोजल करणं, त्यांना बँकेकडून लोन करून देणं, सगळ्या गोष्टी केल्यात. आणि त्याच्यापैकी काही उद्योजक आता त्यांचा टर्नओव्हर 1-1 करोडपर्यंत आहे. दॅट इज काइंड ऑफ प्राऊड मुवमेंट फॉर अस. आणि असे आम्ही इंडियामध्ये जवळजवळ 20,000 टर्नओव्हर एंटरप्रेनर्स डेव्हलप केले. आमचं उद्दिष्ट 1,00,000 होतं. मी जवळजवळ त्या कंपनीमध्ये 5 वर्ष मी फर्स्ट सेकंड एम्प्लॉई म्हणताय त्यावेळी. एच आर सगळं एच आर पूर्ण सेटअप मी केलं कंपनीमध्ये. मग सांगण्याचा पर्पज म्हणजे त्याच्यामध्ये खूप सॅटिस्फॅक्शन होतं जॉब, बिकॉज वी आर गेटिंग फॉरेन फंड्स. आम्ही बाहेर जागतिक पैसा आणायचो, नाही तर आपण आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय रुरलच्या भागासाठी डेव्हलपमेंट लावायचो. सॅटिस्फॅक्शन खूप होतं त्यामध्ये.
1: बरोबर बरं. अभिजित, आता खरं तर अभिजित पवार यांच्याशी आपण चर्चा करत आहोत, परत परत याच्यासाठी आठवण करून देतो की ते जे काही की पॉईंट सांगत असणार आहेत ते खरं तर मित्रांनो सांगतो तुमच्यासाठी इतके उपयुक्त आहेत. मी म्हणतो फक्त जॉबसाठीच नाही तर वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ते खूप उपयुक्त आहेत. कारण ह्युमन रिसोर्सेस म्हणजे लोकांची मॅनेजमेंट करणं आणि त्यांना योग्य डायरेक्शन देणं, व्यवसाय असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये ते खूप गरजेचं असतं. म्हणून मी तुमच्याकडून ते इन्साइट्स काढून घेतले की नेमकं एच आर डिपार्टमेंट काय असतं. तर जेऊर करमाळा येथील अभिजित पवार आहेत. 2008 साली त्यांनी 13 अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सध्या पुणे येथे ब्रिटानिया कंपनीमध्ये प्लांट एच आर हेड म्हणून आहेत. मग ह्या सगळ्या जर्नीनंतर तुम्हाला डायरेक्ट ब्रिटानियानं उचललं आणि ब्रिटानिया म्हणजे आम्ही जे बिस्किट खातो तेच ना?
0: येस येस. अच्छा, तर ब्रिटानियाचे खूप काही प्रोडक्ट्स आहेत, लाईक बिस्किट आहे. तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वन ऑफ द पॉप्युलर प्रोडक्ट इज गुड डे बिस्किट.
1: हा, गुड डे बिस्किट.
0: मारी आहे, विटा मारी आहे, लिटल हट्स आहे, आता नवीन केक्स आहेत,
1: रस्क आहे,
0: न्यूट्री पण आहे, न्यूट्री चॉईस आहे, परत रस्क आहे, केक आहे, परत बेकरी प्रोडक्ट्स आहेत बरेचसे, परत डेअरी प्रोडक्ट पण चालले जातात, मिल्क आहे, परत बटर आहे, चीज आहे, मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत. तो हा जो रांजोगाव मध्ये जो प्लांट आहे तो ऑलमोस्ट 150 एकरवरचा प्लांट आहे.
1: अच्छा.
0: आणि इंडियामध्ये सगळं वन ऑफ द बिगेस्ट प्लांट आहे ब्रिटानियामध्ये. ब्रिटानियाच्या ऑल ओव्हर इंडिया 1500 प्लांट्स आहेत अक्रॉस द कंट्री आणि आउट ऑफ इंडिया पण काही प्लांट्स आहेत.
1: बरं.
0: तर सगळ्या प्लांटमध्ये हा मोठा, सगळ्यात मोठा प्लांट आहे. आणि मी ज्या प्लांटमध्ये काम करतो 6 लाईन बिस्किट, त्याच्यामध्ये एकाच प्लांटमध्ये 6 वेगवेगळ्या लाईन्स आहेत. म्हणजे एक लाईन इज इक्वल टू 1 फॅक्टरी. असं एका फॅक्टरीमध्ये ऑलमोस्ट लोकांचा 6 प्लांट बनता येईल एका फॅक्टरीमध्ये. आणि ती आशियामध्ये सगळ्यात मोठी बिस्किट फॅक्टरी आहे, आशिया खंडामधली, नॉट ओनली इंडिया, आशियामध्ये सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे. आमच्याकडे जवळजवळ त्या एकाच प्लांटमध्ये जवळजवळ 1.5 ते 2,000 लोक काम करतात आणि इंट्रा क्लस्टरमध्ये आमच्याकडे जवळजवळ 4 ते 5,000 लोक काम करतात. त्यामध्ये म्हणजे आमचा बिस्किटचे 2 प्लांट आहेत, एक तर 5 लाईन बिस्किट आहे, 6 लाईन बिस्किट आहे, नंतर केक प्लांट आहे, नंतर एक इनोव्हेशन आहे. इनोव्हेशनमध्ये आम्ही जे प्रीमियम प्रोडक्ट असतात जसं जिमजाम बिस्किट आहे, बॉर्बन आहे, ते आम्ही बनवतो तिथे. त्यानंतर एक
1: तयार करण्यापासून पॅकेजिंग
0: होतं. त्यानंतर रस प्लांट आहे, आपण चहा बरोबर खारी खातो, टोस्ट खातो, रस प्लांट एक आहे. एक नंतर क्रोझंटचं एक प्लांट आहे, त्याच्यामध्ये ब्रिटानी आणि एक कॅपिटा चिपिटा एक ऑस्ट्रेलियन कंपनी त्याच्याकडे टाईप केलेला आहे, तो एक प्लांट आहे. डेअरी एक प्लांट वेगळा आहे. असं मल्टिपल प्लांट्स.
1: ब्रिटानिया इंडियन कंपनी
0: आहे, कोलकाता बेस आहे. आणि ह्या कंपनीला हिस्ट्री खूप ओल्ड आहे, ऑलमोस्ट 103 इयर्स ओल्ड कंपनी आहे, 103 वर्ष म्हणजे आपल्या भारताचं स्वतःच पहिल्यापासून कंपनी आहे. इफ आय एम नॉट रॉंग आय थिंक इज पहिलं कंपनी नाव ब्रिटिश बिस्किट कंपनी असं काहीतरी नाव होतं पहिलं, त्यानंतर ब्रिटन असं काही झालेलं आहे. आय एम ऑल्सो टोटली न्यू, आय जॉईन दिस कंपनी ऑलमोस्ट 1 मंथ बॅक ओनली.
1: मी अजून एकच महिना झाला. बरं, आता हे जे बिस्किट आमच्यापर्यंत पोहोचतात ते सगळे जे तयार होतात ते तुमच्या कंपनीत तयार होत
0: आहे. तुम्हाला एक जस्ट कॅपॅसिटी सांगायचं म्हणजे रांजोगा प्लांटची फक्त, तर आपण जे बिस्किट पॅकेट खातो बरेच छोटे मोठे आहेत, 50 ग्रॅम 60 ग्रॅमचं वेट असतं, काही काही बिस्किटचं 100 ग्रॅमचं वेट असतं. परवा दिवशीच आम्ही आमच्या रांजोगा प्लांटमध्ये एक विक्रम नोंद केला, एका दिवसामध्ये

0: त्याच आमच्या प्रिमाइस मध्ये आम्ही सांगितलं पहिले हायरला होतो, हायर आणि विटाने आम्ही शेजारी शेजारी जायत, वी आर जस्ट नेबर्स, मध्ये फक्त एक बॉर्डर लाईन आहे. त्याच्या शेजारी आमचे फियाट गावी जे ऑटोमोटिव्ह कंपनी आहे, समोर आमच्या एलजी आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, व्हर्लपूल आहे, चांगल्या चांगल्या मोठ्या कंपन्या आहेत. म्हणजे रंजवा मध्ये म्हणजे बिग शॉट कंपनी मध्ये आमचे चार पाच कंपनी मोठ्या आहेत, एलजी, व्हर्लपूल, हायर, ब्रिटानिया, फियाट.
1: मग आता हे तुमचे जे पूर्ण जर्नी राहिलेली आहे ऍज अ एच आर डिपार्टमेंटची वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत असताना, मग तुम्ही आता ज्यावेळेस ब्रिटानियामध्ये जाता त्यावेळेस अर्थातच कंपनी वेगळी असणार आहे, अगोदरची कंपनी वेगळी, त्याचं प्रोडक्शन वेगळं, आता हे प्रोडक्शन वेगळं, इथले लोक वेगळे ते काम करणारे, मग ते कसं तुम्ही मॅनेज करता की इथं तर बिस्किट करणारा एखादा व्यक्ती तयार आहे, तिकडे काहीतरी कंपनीमध्ये एखादा काहीतरी दुसरा प्रोडक्ट तयार करतो.
0: त्यासाठी एक सगळ्यात म्हणजे बेस आमचा जो इंजिनिअरिंग एक काही ना
1: पाठवण्याची,
0: कारण इंजिनिअरिंग केल्यामध्ये आम्हाला बेसिक कुठल्याही गोष्टी केल्या तर टेक्निकल समजतं. आता इलेक्ट्रॉनिक्स गेले हायरमध्ये फ्रीज कसं बनतो, त्यामध्ये काय कॉम्प्रेसर काय वापरतं, पीसीबी काय वापरतं, तर बेसिक नॉलेज आहे. कम्पेअर टू हार्ड कॉमर्स त्यांना नाही समजायच्या गोष्टी, त्यामुळे आम्हाला एचआरमध्ये इंटरव्ह्यू घेताना पण तो ॲडव्हान्टेज भेटतो. आता मग सांगितलं तुम्हाला पुरा सिंजेंटाचपूर्ण जर्नी सांगितली, त्याचा मी एक पॉईंट ॲक्च्युली जर्नी सांगायचा पर्पज होता की ती ॲग्रोकेमिकल कंपनी होती, मला ज्यावेळेस मला 100 लोकांची रिक्वायरमेंट होती. आता सिंजेंटामध्ये आम्ही जे हायरिंग करायचो बेसिकली बी एस सी ॲग्रिकल्चर, एम एस सी ॲग्रिकल्चर, बेसिक म्हणजे सगळ्यात बेसिक म्हणजे बी एस सी ॲग्रिकल्चर, एम एस सी ॲग्रिकल्चर, एम बी ए इन ॲग्रो बिझनेस मॅनेजमेंट. तर एका मी कॅम्पससाठी एका युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो बिहारमध्ये, तिथल्या एम एस सीच्या मुलांचा मी कॅम्पर ड्राईव्ह केलता, आणि बिहारमध्ये लिची, आता सीझन लिची आहे, लिची वन ऑफ द पॉप्युलर, मला माहित होतं लिचीचं पेड कसं काय. तर लिचीचे झाड बघितलं तर आपण नॉर्मली आपल्या आंब्याच्या झाडासारखं असतात टेक्निकली, थोड्या साईजचे असतात. तर काय इंटरव्ह्यूला त्याला क्वेश्चन विचारला मी की यार लिचीचे दोन झाडामध्ये किती अंतर पाहिजे, त्यांनी सांगितलं 30 सेंटीमीटर, अर्धा फूट. म्हणजे हरभराचं झाड नाही आहे, लिची आहे, तुमचं बिहारचं वन ऑफ द मुख्य फळ आहे, तुम्हाला बिहारमध्ये प्रोडक्शन होतं, तुम्हाला एम एस सी मास्टर केलं तुम्ही याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये, तुम्हाला एवढंच सांगता येत नाही, तर कसं सिलेक्शन करायचं. म्हणजे एक जोखा पार्ट पण असे पण आम्हाला काही अनुभव येतात वेगवेगळे. मग आम्हाला याच्या एचआरमध्ये टेक्निकल असल्यामुळे ॲग्रिकल्चर असताना आम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर आहे, ते ॲडव्हान्टेज झाला. इथं इलेक्ट्रॉनिक्समध्ये मला पहिल्यापासून इलेक्ट्रॉनिक्समध्ये आवडत होते, प्लस इंजिनिअरिंग आहे तो ॲडव्हान्टेज झाला. हा केबल, पहिले मी केबल इंडस्ट्रीमध्ये काम केलं, केबलमध्ये इव्हन जे बरेचशा लोकांनी जे जिओचे फ्री सिम कार्ड वापरले स्टार्टिंगमध्ये, त्या जिओच्या सिम कार्डसाठी ज्या केबल लागल्या त्या केबल आम्ही आमच्या लिवोनीच्या प्लांटमध्ये बदलत होते, लिवोनी केबल्समध्ये जर्मन एमएससीमध्ये, तिथून सगळ्या केबल त्या जिओला सप्लाय केल्या त्या, इव्हन इंडियन रेल्वेजला, इंडियन मेट्रोजला, प्लस इव्हन रिलायन्सच्या ऑइल अँड गॅस रिफायनरीजला त्या पण केबल आम्ही सप्लाय केल्या. म्हणजे मल्टिपल आमच्यासाठी ऑलवेज लर्निंग मोड आहे, कंपनी चेंज झाला की प्रोडक्ट चेंज झालं की लर्निंग नवीन.
1: अभिजित, आता तुम्ही हे सगळं लर्निंग असं म्हणतायत, आणि इंजिनिअरिंग पासून ते थेट आता ब्रिटानियामध्ये जाण्यापर्यंत सुद्धा तुमचं लर्निंग चालू आहे म्हटलं. मग 2008 साली तर मोबाईल, स्नॅपचॅट, इन्स्टा, व्हॉट्सअप, फेसबुक, हा ते ऑर्कुट काय एक छोटंसं असं, पण एवढं काय मल्टिपल प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते. आता खूप झालेले आहेत, तुम्ही एचआर डिपार्टमेंटचं सगळं काम पाहताय, तुम्ही जॉब देतायत लोकांना, तुम्ही काय पाहता स्किल की आजकाल तर हे खूप म्हणजे मुलांच्या हातामध्ये ज्यावेळेस मोबाईल आलेला आहे आपण पाहतोय की खूप टाइम स्पेंड पण होतोय, बरेच जण शिकत पण असणार, पण मेजॉरिटी जर पार्ट पाहायला गेलं तर टाइम स्पेंड होतोय. सोशल मीडियाला तुम्ही कसं पाहता, कारण तुम्ही नोकरी देणारे आहेत, इंटरव्ह्यू घेणार आहेत, म्हणून विचारतोय की तुमच्या दृष्टिकोनातून हा जो सोशल मीडिया, याचं जे अडिक्शन झालेलं आहे, अडिक्ट झालेले लोक आहेत, तुम्ही यांच्याकडे कसं पाहता किंवा तुम्ही काय सजेशन देऊ इच्छिता.
0: सोशल मीडियामध्ये दोन टाईप्स आहे, आपण त्याचा एक ॲडव्हान्टेज घेऊ शकतो, काही डिसअडव्हान्टेज पण आहे. कोणत्याही गोष्ट एक लिमिटेड साठी चांगलं, जसं स्क्रीन टाईम एक लिमिट आहे, किती स्क्रीन टाईम तुमचा मोबाईलचा ऑन पाहिजे. आता आपण बघले फेसबुक इंस्टावरती बऱ्याच लोकांना खूप टाईमपास रील करतात बघू असं, एक सर्टन लेवल, पण एक ज्यावेळेस तुम्ही ड्रेसमध्ये असाल तुम्हाला थोडं रिलॅक्सेशनसाठी तो ठीक आहे की तुम्ही थोडा एन्जॉय केला, पण त्याच्यामध्ये तुमचं साईड मेन फोकस म्हणून डिस्ट्रॅक्शन झालं नाही पाहिजे. आता सोशल मीडियामध्ये बाकी काही कनेक्टिंग फोरम्स आहेत, लाईक लिंक्डइन आहे, लिंक्डइनचा उपयोग तुम्ही करून तुमच्या प्रोफेशनल करिअर कनेक्ट बिल्ड करू शकता प्रोफेशनल लेवलला. आता माझ्या लिंक्डइनवर जवळजवळ 10,000 फॉलोअर्स आहेत प्रोफेशनल लेवलला, मग काही काही 50,000 पण आहे, 40,000, त्याच्या म्हणजे ॲटलीस्ट आपलं कळतं मार्केटमध्ये कुठं ओपनिंग्स आहेत काय तो यूज करू शकतो. नोकरी आहे, नोकरी पोर्टल, तेव्हा तुम्ही जॉब सर्चिंगसाठी यूज करू शकता. म्हणजे काही गोष्टी तुम्ही ॲडव्हान्टेज पण घेतला पाहिजे, कारण कुठं काही गोष्टी लिमिट पण केल्या पाहिजेत.
1: अच्छा अभिजित, परत एकदा बॅक टू पवेलियन येऊया, जरा जर्नीवर येऊया 2004 ते 2008, कारण आपल्या मुलाखतीचा उत्तरार्धा आहे. तुम्ही ह्या सर्व जर्नीमधून जात असताना, जसं म्हणजे की तुमचं बॅकग्राऊंड हे ॲग्रीचं होतं, घरी शेती किंवा ते शेतीप्रधान, तुम्ही त्याच्यातूनच पुढे शिकत आला होतात. ज्यावेळेस तुम्ही असे प्रत्येक जॉब करत होतात, सोडत होतात, नवीन जॉब धरत होतात, तर घरच्यांचा तुमचा काय विषय असायचा, की घरच्यांचं कसं कम्युनिकेशन असायचं, आणि तुमचं मग मॅरेज वगैरे असं कसं काय झालं ते एक्झाम.
0: तसं घरच्यांचं बघितलं तर घरच्यांचं पहिल्यापासून फॅमिली बॅकग्राऊंड आमचं थोडं ॲग्रिकल्चर प्लस बिझनेस ओरिएंटेड होतं. माझ्या मोठ्या भावांचं ट्रॅक्टरचं शोरूम आहे, स्वराज ट्रॅक्टरचं, प्लस आमचं ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंटचं वर्कशॉप पण आहे, प्लस एक पंढरपूरमध्ये ॲग्रो मॉल आहे.

0: एक जेऊरमध्ये पण अॅग्रो मॉल आहे आणि 7-8 ब्रँचेस आहेत, जसं मंगळवेढा आहे, टिंबुर्णी आहे, पंढरपूरला आहे, करमायला ब्रँचेस आहेत. चांगला वेल सेटल बिझनेस आहे. त्यांचं असं वाटतं यार काय जॉब करतोय, तुम्ही जेवढं जॉबमध्ये महिन्याला कमवतो
1: तेवढं.
0: पण ठीक आहे, आता मी पहिल्यापासूनच इंजिनिअरिंग केलं आणि जेवढ्या पुण्याची लाईफस्टाईलची हा प्रॅक्टिस झाली, आता गावाकडं ते सूट नाही होत. म्हणजे गावाकडचे एक 10-15 वर्ष एन्जॉयमेंट झाले ठीक आहे, पण नंतर बॅक टू पहिले 8-17-18 वर्ष झाले पुण्यामध्ये सेट झालं, वेल सेटल झालं, स्वतःच घर आहे, फ्लॅट आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर मी मिनवाईल माझं लग्न झालं, अरेंज मॅरेजेस होतं, दोन मुलं आहेत मला, एक मोठा मुलगा आता माझा 7th क्लासमध्ये सीबीएसईला. माझ्यासाठी असं वाटतं आजकाल की माझं पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेज तेरणामध्ये 1 लाखापर्यंत झालं, विथ माझं हॉस्टेल फी सगळं ऑल एक्सपेन्सिव्ह. आणि आता मी माझ्या मुलाला 6वी 7वीला स्कूलमध्ये 1.5-2 लाख वर्षाला खर्च करतो, तेवढं आहे एक्सपेन्सिव्ह आजकाल. म्हणजे खरं पाहिलं तर पुण्यामध्ये राहणं आजकाल खूप एक्सपेन्सिव्ह आहे, रेंट बघितलं, सगळं एज्युकेशन बघितलं, म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी चॅलेंजिंगच आहेत.
1: अच्छा, आणि 2004 ते 2008 दरम्यान तुम्ही इथं ज्यावेळेस होतात थोडस ब्राईट स्टुडंट होतात की पॉवर अण्णाप्रमाणे जरा काय पॉवर बिवर दाखवली?
0: नाही, तसं पाहिलं तर कॉलेज लाईफमध्ये खूप शाय नेचर होतं माझं, खूप शांत होतो.
1: बरं,
0: आणि आय वॉज ऑलवेज इन टॉप 3 तर म्हणतो, टॉप 5 मध्ये होतो, सेकंड, थर्ड 4th 5th. आणि स्कोरिंग चांगलं केलं मी, बऱ्यापैकी झालं स्कोरिंग माझं. आणि त्या बेसवरच मी कॅम्पसमध्ये पण झालं, म्हणजे अकॅडमीमध्ये होतो चांगला. इव्हन MBA मध्ये पण मी एक्सटर्नल कॉरेस्पॉन्डंट करून पण 81% स्कोरिंग केलं MBA मध्ये.
1: अरे वा,
0: चांगलं स्कोरिंग केलं.
1: आणि गॅदरिंग स्पोर्ट्स इव्हेंट
0: होतो, गॅदरिंग मध्ये स्पोर्ट मध्ये होतो ऍक्टिव्ह.
1: काय करायचं?
0: मी ऍक्च्युली थोडं मोस्टली फ्रंट एंड पेक्षा बॅकएंड ला जास्त बॅकएंड याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळा बॅकएंड आम्ही इव्हेंट मध्ये असं बॅकएंड रोल इम्पॉर्टंट असतो टू गेट सक्सेस. थोडं सायनेचर असला मी जास्त फ्रंट एंड ला जास्त आलो नाही.
1: आणि चित्रपट पाहणं वगैरे त्या काळ
0: त्यावेळेस आम्ही जायचो तर उस्मानाबादला, एक आपलं टॉकीचं नाव मला आठवत नाही,
1: ताजमहल टॉकी
0: जायचो आम्ही मित्र. इथं एकदम आमच्या बेस आम्ही एकदम हॉटेल होते, हॉटेलवर जेव्हा जायचो. आता जास्त म्हणजे 2-3 माझे कलीग भेटले. आता जसे इंटरव्ह्यूच्या पहिल्या पूर्ण प्लॅनला मी सकाळी एकदा राऊंड बनवलो, परत एकदा राऊंड बनवलो. फर्स्ट इयरचे बिल्डिंग सगळं, ते मागचा डॅम वगैरे सगळं मेकॅनिकल बिल्डिंग सगळं पाहून आलो एकदा.
1: गर्ल्स हॉस्टेलला कितीदा भेट द्यायचं त्यावेळेस?
0: आम्ही नाही, तो असं ऑन द वे होता, पार्ट ऑफ जर्नी होता आमचा.
1: नाही, कारण
0: त्यावेळेस मेमरी सांगायची,
1: काही अल्युमिनियमचे आम्ही असे इंटरव्ह्यूज घेतले तर ते काय म्हणायचे की आम्ही असं चित्रपट वगैरे पाहून आलो की गर्ल हॉस्टेलच्या बाजूने मोठमोठ्याने गाणे म्हणत जायचं.
0: नाही, तसं मला आमची मेमरी असं होतं की आम्ही आता ऍक्च्युली जेवायला कधी कधी बाहेर मेस असून तर दोन होते मेस, एक तर कॉलेजची मेस होती किंवा बाहेरची मेस होती. आम्ही समजा बाहेरची मेस लावली, मग आम्ही वॉकिंग करत जेवायला यायचो, मेन बिल्डिंग समोर मेस होत्या. जेवण करून जाताना ऑन द वे ते गर्ल हॉस्टेल लागायचं, गर्ल्स हॉस्टेल. आणि गर्ल्स असं रुटीन असायचं की जे जेवल्यानंतर वॉक करायचा, आणि आम्ही त्यांच्या वॉकला एक नाव ठेवलं कॅट वॉक. पण आम्ही जाताना मग थोडं टाइमपास करत जायचो, ग्रुप असायचा. पण मी थोडं शाय नेचर असला, मग मी जास्त त्यावेळेस नव्हतो इन्व्हॉल्व. एकदा पुण्यामध्ये गेल्यानंतर पुण्याच्या कल्चरमध्ये थोडंसं वेगळं डेव्हलप झालो, कॉलेजमध्ये थोडं शाईज होतो.
1: आणि फ्रेंडशिपचं काय संकल्पना? आता तर फ्रेंडशिपचं असं झालं की दोन मित्र सोबत बसले पण दोघं जण आपापल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसले. फ्रेंडशिपचं काय असायचं त्यावेळेस? आणि तो बॉन्ड आताही जपलेला?
0: नाही, तो बॉन्ड आता पण आहे आमच्या बॅचमध्ये. ज्यावेळेस स्वतः भेटतो, आता काल मी 2 दिवस आले तर धाराशिवमध्ये आहे, काल तुळजापूरला आलो. तुळजापूरचा माझा मित्र सचिन, त्याच्या घरी गेलो फार्म हाऊसला, त्याला भेट सचिन हंगरकर, तो जो मँगो फार्म हाऊस आहे तुळजापूरला, त्याच्या घरी गेलो, आंबे खाल्ले आम्ही, मस्त गप्पा मारल्या. आता कालपासून मित्रांना भेटतो, प्रशांत भेटला मला, बाकी सगळे इव्हन आम्ही पुण्यामध्ये भेटलो तर भेटतो. आणि आता जस्ट माझ्या 1 वीक अगोच, आता हे इंजिनिअरिंग वन ऑफ द लास्ट बॅच म्हणतात माझे, त्याच्या पहिल्या मी 2002 मी जेऊरमध्ये 10वी कम्प्लीट केलं. तर 2002 बॅचचा आमचा पहिल्यांदा गेट टुगेदर आम्ही 100 लोकांचा केला मागच्या संडेला, जवळ 100 मुलं आमचे फ्रेंड्स सगळे मुलं मुली एकत्र आले. म्हणजे आहे तो बॉन्ड. आणि आत्ताचे फ्रेंड्स, फ्रेश फ्रेंड्स आणि त्या कॉलेजचे फ्रेंड्स, एक वेगळाच अटॅचमेंट असतं.
1: अच्छा, बरोबर बरोबर. आणि जेऊर करमाळा तसं, आता नागराज मंजुळेमुळे जरा चित्रपट बिघडवड असं, काही चित्रपट म्हणजे कुठले असे आठवणारे गाणे चित्रपट असं कुठलं जाणवलं होतं?
0: सैराट तर ऑफकोर्स सगळ्यांचा पॉप्युलर आहे.
1: आणि तुम्हाला इथं कॉलेजच्या या कॅम्पसमध्ये पहिल्यांदा असं पाऊल ठेवलं आणि बघितलं की तुमच्या डोक्यात ते गाणं आलं असेल, कुठलं आलं?
0: एक होतं की म्हणजे आम्ही आय थिंक ते गाणं मला आताही आठवतं आमच्या गॅदरिंगमध्ये, मी बऱ्याच वेळा गाणं लागायचं, पापा कहते
1: हे तर अँथम आहे मला असं वाटतं की
0: कॉलेजमध्ये आलं ना, तेव्हा असं वाटतं की फ्रेश होतं. फ्रँकली सांगायचं म्हणजे तर ज्या कॉलेज लाईफमध्ये माझे ड्रीम्स होते, मी स्वप्न पाहिलं होते, मी येऊन आय हॅव अचीव्ह मोर दॅन ड्रीम्स. सांगायचं म्हणजे एक्झाम्पल सांग, माझ्या अचीवमेंट बोलायचं बोलायला तर, ज्यावेळेस मी 2008 जॉबसाठी गेलो पुण्यामध्ये, मला राहण्यासाठी घर भेटत होतं, माहीत होतं कसं, त्यावेळेस काय मॅजिक ब्रिक नव्हतं. आता खूप इझी राहील लोकांसाठी, आजकाल स्विगी झोमॅटो पाहिजे सर ऑनलाईन मिळतं. पण ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस मॅजिक ब्रिक नव्हतं, 99 acres होतं, फ्लॅट कसं बघायचा, ब्रोकर माहित नाही काय नाही, मग कुठं तर पीजी पाहिलं, परत मग कुठं रेंटवर फ्लॅट भरतो पाहिलं त्या गोष्टी. आणि त्यानंतर सध्याच्या कंडिशनमध्ये मी माझे स्वतःचं अपार्टमेंट जागा घेऊन एक बिल्डर थ्रू ते अपार्टमेंट उभा केलं आणि माझे फ्लॅट विकतोय मी. पहिला प्रोजेक्ट कम्प्लीट केला, सेकंड प्रोजेक्ट करतो मी, दॅट इज अगेन पार्ट टाइम मध्ये म्हणताय, एक ॲज अ हॉबी, मला इंटरेस्ट आहे रिलेशनमध्ये, ते झालं. माझे काही ड्रीम होतं की यार मला एखादी कार घ्यायची, काय त्यावेळेस ड्रीम होतं काय होतं, त्यांची अल्टोज गाडी पाहिजे आपल्याला, कारण त्यावेळेस बाईक कॉलेजमध्ये बाईक घ्यायला पैसे होते, सायकलवर अल्टोज पाहिजे, तर काही एस्टीम पाहिजे त्यावेळेस, तो त्यावेळेस होती गाडी. त्यानंतर मी 2019 मी आता मी 5 झालं असेल माझ्या 19 मी ज्यावेळेस एमजी मॉरिस गॅरेज इंडियामध्ये लॉन्च झालं, ज्या दिवशी लॉन्च झालं त्यांचं एमजीचं एमजी हेक्टर गाडी लॉन्च केली, सेम डेला मी एमजी हेक्टरचं टॉप एंड मॉडेल बुक केलं, एमजी हेक्टर आय थिंक त्याचे त्यावेळेस ऑन रोड प्राईस 22-30 लाख होते विथ अपफ्रंट पेमेंट. मी आज पर्यंत बँक लोन फक्त फ्लॅट एक बँक लोन करून घेतला, बाकी काही नाही. तो 23 लाखाचा अपफ्रंट ऑनलाईन पेमेंट करून गाडी घेतली, त्याला साठी मला 5-6 महिने वेट करायला लागलं. ती गाडी घेतल्यानंतर परत सेकंड एक आणखी थोडी हॅचबॅक घेतली, परत माझी ड्रीम होती, चला हे गाडीचं खूप झाल्या, एक प्रीमियम गाडी पण पाहिजे कधी, बीएमडब्ल्यू ऑडी वगैरे, ऑडी Q5 पण घेतली गाडी मी, म्हणजे इव्हन माझ्या घराला म्हणजे वो तयार होतो, इट एक काइंड ऑफ ड्रीम प्रोजेक्ट पाहिजे, ड्रीम होम पाहिजे. एक लॅविश प्रोजेक्ट केला केशवनगर, म्हणजे अराउंड 3-4 crore प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये म्हणजे घराचं लॅविश इंटेरियर केलं, की जे आपण म्हणतो 5-star hotel गेला असतो आपल्या रूमचं बघतो कसं असं रूम की प्रॉपर आत सगळं जागतं जागं, सेम सेटअप मी माझ्या घरामध्ये केलेला आहे. विथ अलेक्सा कंट्रोल, आपण व्हॉइस कमांड ने टीव्ही ऑन होणार, व्हॉइस कमांड ने कर्टन्स ऑन ऑफ होणार, त्यापर्यंत म्हणजे जे जे ड्रीम पाहिले होते सगळे अचीव्ह केले. असं काही
1: हे सगळं जॉबवर करता येऊ शकतं?
0: नाही, जॉब प्लस फॅमिली बॅकग्राऊंड प्लस आहे, प्लस काहीतरी पार्ट टाइम उद्योग पाहिजे
1: पाहिजे,
0: पण त्याचा इम्पॅक्ट जॉबवर मला नाही पाहिजे. जॉब करत आपण जे काही फ्री टाइम करू शकतो, कारण अल्टिमेटली वी आर बाउंड फॉर वर्किंग फॉर कंपनी फॉर 8 hours, 8 to 10 hours, बाकी फ्री टाइम मध्ये आपण आपल्या गोष्टी करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल जसं मी अपार्टमेंट केलं, त्यासाठी काय केलं, फक्त माझं दोन लॉजिक होतं, ज्यांना इझी लाईफ पाहिजे आणि ज्यांना लाईफमध्ये स्ट्रगल नाही पाहिजे. मी त्यावेळेस विचार केला की खराडी एरियामध्ये विमाननगरमध्ये 2 BHK फ्लॅट 1.5 crore होता, 1.5 crore पण जागा होती, एक फ्लॅट 2 BHK का 3 BHK. म्हणलं यार एका फ्लॅटसाठी 1.5 crore 2 crore देण्यापेक्षा आपल्याकडे थोडं सेव्हिंग्स आहेत, काय नाही थोडं डोकं लावता येईल. मग मी त्या एरियामध्येच प्लॉट पाहिला, तर प्लॉट एकदम प्रीमियम लोकेशन भेटत, मग त्या एरियात भेटला मला, केशवनगर एरियात म्हणजे त्या एरियापासून 2-3 kilometer भेटला. त्यावेळेस मी तो प्लॉट घेतला 40 lakh. 40 lakh प्लॉट घेतला, माझ्या घरून काही सेव्हिंग्स परत काही सेव्हिंग होते आतापर्यंत, ते सेव्हिंग्स सगळे कामाला आणि एका बिल्डरला डेव्हलप केला. तो बिल्ड तो डेव्हलपमेंटला 2-2.5 crore+ ॲडिशन लागला, पण त्याचा ॲडव्हान्टेज असा झाला की त्या प्लॉटमधून मला राहण्यासाठी 3 BHK लावीस, ज्याचं व्हॅल्युएशन 4-5 crore आहे तो झाला, प्लस ॲडिशनल 15 flats झाले, 14-15 flats, आणि त्यातले 2 flats परत मी सेल केले, आणि त्यातून काही तो रेव्हन्यू जनरेट केला, आणि त्या रेव्हन्यूमध्ये परत सेकंड प्लॉट घेतला, त्याचं पण कंट्रक्शन म्हणजे वी हॅव टू मल्टिपल. जर मी समजा एक दोन माझ्याकडे CR आहेत आणि ते फक्त एका फ्लॅट साईड लावले असते, त्यातून काय झालं असतं, मला फक्त राहायचं घराला असतं. आता मला मंथली रेंटल जो इन्कम आहे ऑलमोस्ट 3 lakh ते 4 lakh महिन्याला रेंट येतो पुण्यामध्ये.
1: म्हणजे आपल्याला एवढं करावं लागतं, आपल्याला एवढं म्हणजे आपल्या ब्रेनचा उपयोग एवढा करावा.
0: जर मी समजा सिम्पल होतं की जर मी उपयोग नसता केला आणि इझी लाईफ होती, तर मी समजा फक्त तो एक सिम्पल इझी फ्लॅट घेतला, त्यामुळे काही डॅक नव्हतं, रेडीमेड फ्लॅट होता घ्यायचा, चावी हँडवर भेटून राहायला जायचं, सेम करतो मी तेच पैसे, फक्त इकडे प्लॉट घेतला, फक्त हेड्या घेतला, झाला मला प्रॉपर डिझाईनिंग केलं आर्किटेक्ट करून, एका बिल्डर मी आयडेंटिफाय केला, बिल्डरला हँडओव्हर केलं सगळ्या गोष्टी कंस्ट्रक्शनसाठी. प्रत्येक विकेंडला ऑलमोस्ट 2 वर्ष माझं कंस्ट्रक्शन चालू प्रोजेक्टचं, दॅट प्रोजेक्ट कंस्ट्रक्शन इज ॲज गुड ॲज युअर, जसं बिल्डरचं कंस्ट्रक्शन असतं टॉवरचं सेम तसं होतं. पॉकलाईन लावून पूर्ण डिगिंग केलं, हेवी ट्रकचं उभा केलं, माझं ग्राउंड लेवलला जमिनीच्या खाली जवळ 20-25 lakh गेलेत, एवढं हेवी ट्रक कंस्ट्रक्शन केलेलं आहे. ते काइंड ऑफ माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट होता, मला स्वतः राहायचं होतं तिथे, त्यामुळे क्वालिटी कॉम्प्रोमाइज नव्हतं काय करायचं, सगळे प्रीमियम फिटिंग्स लावलं जायचं, जागवार आहे, सेरा आहे, वायरिंग्सवर सगळं प्रीमियम लावलं, आणि 2 वर्ष एफर्ट घेत त्यासाठी. मग 2.5 वर्षांनी त्याचं व्हॅल्युएशन झालं, त्याचं इन CR व्हॅल्युएशन आहे, त्यातून माझे जे फॅमिली मी फ्लॅट पण सेल केले, घरीच दिले फॅमिलीमध्ये, त्यातून मला काही रेव्हन्यू जनरेट झाला आणि पॅसिव्ह इन्कम आहे. आता मला सॅलरी म्हणजे आय एम काइंड ऑफ वर्किंग लाईक मला पेन्शन चालू झाली. आता इथून पुढे मी काम केलं काय नाही केलं मला फरक पडत नाही, पण ॲटली मला जे मला अर्निंग पाहिजे, एक तर मला तर काही लोन काही नाही आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एवढं सगळं अर्निंग करून पण काहीही व्यसन नाही आहे. नो, आमच्या फील्डमध्ये तसं ड्रिंक आहे, स्मोकिंग खूप आयटी खूप कॉमन आहे, पण असं वाईपट खर्च काय नाही. आताही माझं घर 15-20 hours, 25 hours चालतं, काही खर्च काय, रेंट नाही काय नाही, फक्त जे काही इन्कमिंग येईन ते इन्कम आहे. म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये माझं जो इन्कम येईन महिन्याला 4-5 lakh, 6 lakh, 90% सेव्हिंग आणि ओनली 10% एक्सपेंडिंग. इव्हन माझे पैसे आता कॅपिटल सेव्हिंग बँकमध्ये आहे, त्याच्यामुळे मला महिन्याला 50-60 hours इंटरेस्ट येतो, म्हणजे तो इंटरेस्ट पण खर्च होत नाही ऍक्च्युली, म्हणजे मंथ ऑन मंथ ना
1: कंपाउंडिंग इंटरेस्ट तुम्हाला मिळत जातो.
0: म्हणजे अल्टिमेटली कसं, वी हॅव टू पुट अवर मनी ऑन वर्क, आपण पैशाला कामाला लावलं, पैसा विल वर्क फॉर अस.
1: ग्रेट. मला तर असं वाटतं अभिजितजी, खरं तर तुमच्याशी बोलताना आता मला एक आता नवीन क्लू मिळाला की आपण आपल्या पैशाला कामाला लावणं किंवा आपण आपल्या ब्रेनचा उपयोग करून किंवा आपल्याकडे ज्या स्किल आहेत त्याचा उपयोग करून आता जे म्हणतोय की आपल्याला पैसा कमवता येत नाही किंवा काय नाही, याविषयी खरं तर तुमचा एक सेपरेट इंटरव्ह्यू घेऊन खरं तर तुमचे हे जे अनुभव आहेत, कारण अल्युमिनियम म्हणून ठीक आहे एक असा वेगळा विषय असणं, पण ह्याच्यामध्ये तुम्ही जे काय अचीव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये खरं तर तो एक वेगळा विषय होऊ शकतो हे कुठेतरी लक्षात येत आहे. पण शेवटी जाता जाता एक असा प्रश्न येतो की ठीक आहे तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड एकदम व्यवस्थित होतं, तुम्हाला पैशाचं असं कधी काय येतं एवढं सगळं स्मूथ होतं की कधी कधी असं डिप्रेशन पण आलं की जाऊ दे सगळं सोडून आपल्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसता येईल
0: असं काही म्हणताय ना. कारण ज्यावेळेस माझ्या फॅमिली कनेक्ट होतच, एक महिना दोन महिन्याची एखादी ट्रीप होते गावाकडे. आता जरी मी पुण्यामध्ये असेल तर पुण्यामध्ये फक्त माझी मायक्रो फॅमिली आहे, वाईफ आहे, दोन मुलं आहेत, पॅरेंट्स झालं, सगळे भाऊ वगैरे सगळे गावाकडे असतात, गावाकडे येणं जाणं राहतात, त्यामुळे तो कनेक्ट आहेच, फोनवर तिथून कनेक्ट असतो. पण एवढंच की जो कनेक्ट पाहिजे आपला विथ फॅमिली थोडंसं मिसिंग वाटतो, थोडंसं म्हणजे असं वाटतं आपण थोडंसं इमॅजिनरी लाईफ मध्ये जगतोय, पैसा आहे सगळं आहे, पण जो रिअल कनेक्ट आहे थोडासा मिसिंग आहे तो आहेच.
1: नाही पण एक गोष्ट मात्र आहे की तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळालेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ते अचीव्ह केलेलं आहे आणि ते अचीव्ह करता येऊ शकतं. आणि जे आता इंजिनिअरिंग करणारे स्टुडंट आहेत किंवा जे कोणी आता सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा ज्यांना एम्प्लॉयमेंटची गरज आहे किंवा जे काहीतरी विचार करतात की आयुष्यात काहीतरी करायचं आहे, त्यांना हे पुढच्या 2-4-5 जर सिस्टमॅटिकली गेलं तर 5-10 वर्षात हे अचीव करता येईल.
0: म्हणजे सांगायचं एक सांगायचं म्हणजे उद्देश की माझं प्लॅन असो लाईफमध्ये की मला 40 एजमध्ये रिटायरमेंट पाहिजे आणि ते मला अचीव करायचं होतं. कारण म्हणलं ठीक आहे आपण पूर्ण काही काही लोक 58 वयामध्ये रिटायरमेंट घेतात, 58 म्हणजे आपण ऑलमोस्ट ओल्ड एज मध्ये जातो, त्यानंतर लाईफ जगण्यासाठी काही राहतात लाईफमध्ये, भले तुमच्याकडे पैसा आहे टाईम आहे पण तेवढी एनर्जी लेवल राहत नाही आहे. माझं प्लॅन होतं की मी ॲटलीस्ट आपलं 40 रिटायरमेंट झालं पाहिजे, तिथून पुढे काम केलं तर वी हॅव टू वर्क ॲज ए हॉबी नॉट ॲज ए सोर्स ऑफ इन्कम. तुम्ही काम करायचं की ॲज अ हॉबी म्हणून करा. पण मला लकीली मी जे 40 टार्गेट ठेवलं आणि फॉर दॅट 40 टार्गेट मी ते टार्गेट 35 इयर्स अर्ली अचीव्ह केलं. पण त्या 35 अचीव्ह करण्यासाठी मी 2008 जी जर्नी होती माझे जवळजवळ कंटिन्यू मी 15 काम केलं.
1: येस.
0: आणि माझ्यासाठी लकीली असं आहे की माझं फायनान्शियल एवढं स्ट्राँग आहे म्हणजे मेंटेन केलं मी. बऱ्याच वेळा कंपनीमध्ये आम्ही आता एचआरमध्ये आमचं लखा जो अकाउंटिंग येतच पार्ट, आम्ही एम्प्लॉई सॅलरी झाले इन्क्रीमेंट सगळं एक रुपया ठेवायला लागतो. सब उद्या ऑडिटमध्ये काही पॉईंट्स आपल्याला आमच्यावरचं पण ब्लेम होऊ शकतो, तुम्ही काय गडबड केली काय, म्हणजे चुकून जर गडबड झाली तर आम्हाला ते पॅनलाइज होऊ शकतं. त्यामुळे बरेच लोक काय करतात प्रोफेशनल लाईफमध्ये सगळ्या गोष्टी करतात पण दे आर नॉट डुईंग द सेम ऍक्टिव्हिटी फॉर पर्सनल लाईफ. पण मी ते कधी मिस नाही केलं. मी जे आपण प्रोफेशनल लाईफमध्ये करतो डिसिप्लिन फायनान्शियल डिसिप्लिन वगैरे ते मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण लावले. माझ्या पहिल्या जॉबपासून पहिल्या सॅलरीपासून ते आतापर्यंत सगळं अकाउंटिंग हिशेब माझ्याकडे आहे लॅपटॉपमध्ये आणि सगळं मी ऑटोमेशन केलेलं आहे त्या गोष्टी प्रत्येक. म्हणजे जसं आपण कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अनालिसिस करतो मंथ वाईज, माझं प्रत्येक मंथचं अकाउंटिंग, कारण माझ्याकडे माझं मल्टिपल सोर्सेस इन्कम आहेत, मल्टिपल आउटगोईंग पण आहे. जसं सोर्स ऑफ इन्कम वाढतो तसं आउटगोईंग आउटफ्लो वाढतो. जसं मला महिन्याला 20-25 मला लाईट बिल पे करायला लागतं, मल्टिपल फ्लॅट्स सगळ्या गोष्टी आहेत, मग आले किती खर्च, रेंट किती आला, बाकी किती आलं, त्यामुळे इन्कम टॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज. तसं मी प्रत्येक महिन्याचं मी अकाउंटिंग करतो, प्रत्येक वर्षाचं माझ्या एका वर्षाभरात माझे इन्कमिंग किती आले, आउटगोईंग किती आले, कुठे पैसे वेस्ट कुठे गेले ते सगळं अनालिसिस करतो. त्याच्यामुळेच ते अचीवमेंट झालं, एवढं इझी नाही ते. म्हणजे मी टार्गेट 40 केलं होतं पण ते टार्गेट जर आपण प्रॉपर प्लॅन केलं ना, मी 35 अर्ली अचीव्ह 35 अचीव्ह केलं. म्हणजे आपलं एक टेक्निकल टर्म्स आहे PDCA, प्लॅन डू चेक ऍक्ट. तर तुम्ही प्लॅन करा परंतु डू म्हणजे एक्झिक्युशन करा, परत तुम्ही चेक करा आर यू ऑन राईट पाथ आणि नंतर ऍक्ट करा. ते म्हणजे फक्त प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे, प्लॅनिंग एक्झिक्युशन सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. जर आपण तो कंटिन्युअस फोकस नाही केलं तर होतच. सध्या जे मी वर्किंग करतो जॉब करतो दॅट इज ऑन माय ओन टर्म्स ऑन माय ओन चॉईस अँड नॉट ॲज अ सोर्स ऑफ इन्कम. जस्ट आय एम वर्किंग ॲज आय एम
1: पॅशनेट अबाउट
0: पॅशनेट आहे, तर मग मला जॉब करताना हॅपीनेस मिळतो. तुम्ही मला एवढं चेंजवर का केलं, जास्त असं वाटतं की यार कंपनीमध्ये आपल्या काही गोष्टी खटकतात ना आवड फ्युचर दॅट्स जेवढं फायनान्शियल फ्रीडम माझ्याकडे आहे.
1: अभिजित, इट्स ग्रेट प्लेजर आणि हे कदा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठं लर्निंग आहे खरं तर. आज तुमच्याशी मी एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढं, कारण तुमच्याकडे एवढं काहीतरी नॉलेज असू शकेल असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं आणि मला ह्याच्यातून काहीतरी लर्निंग होईल. म्हणजे वैयक्तिक लाईफसाठी सुद्धा सांगतो की असं काहीतरी लर्निंग होईल असं मला वाटलं नव्हतं, पण इट्स ग्रेट अचीवमेंट आहे तुमची. आणि खरंच ही जर्नी माझ्यासारख्यांसाठी सुद्धा बऱ्याच जणांना असणार आहे की ते फायनान्शियल फ्रीडम मिळवणं, किती एजमध्ये मिळवणं आणि त्यासाठीच्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲक्च्युली सांगितल्या. खरं तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचं फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी किंवा असं नॉलेज मिळवण्यासाठी कदाचित एखादा कोर्स लावा लागला असता, 2-4-5-10 हजार रुपये खर्चावं लागले असते ऑनलाईन, पण ते आम्हाला इथं फ्रीमध्ये तुम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. तर अभिजित, खरं तर आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटला आणि तुम्ही तेरणाचे एकतर अल्युमिनी आहेत आणि या ठिकाणी येऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत, पण तुम्ही या ठिकाणी खरं तर येऊन ह्या ज्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स शेअर केल्या ते आम्हाला खरंच खूप प्राऊड फील करतायत. आणि मी परत एकदा अशी अपेक्षा व्यक्त करतोय की तुमच्या ह्या ज्या अचिव्हमेंट आहेत इन फ्युचर सुद्धा तुमच्या बऱ्याचशा काही अचिव्हमेंट असणार आहेत, काहीतरी तुम्हाला करायचं आहे, 40 तुम्हाला रिटायर व्हायचं असं तुमचं एक काहीतरी डोक्यामध्ये होतं, पण त्याच्या पुढे काहीतरी करावंच लागणार, कारण तुम्ही शांत बसून राहणारे तर दिसत नाहीये, पण पुढे काय तुम्हाला जे काय अचिव्हमेंट मिळतील त्याही शेअर करण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाला यावं. तुम्ही तुळजापूरला असंही दर्शनाला येतात तर जस्ट एक 10-15 मिनिटाचं अंतर आहे, तर तुम्ही याल आणि परत परत ह्या गोष्टी शेअर कराल अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमचं पापा काय ते बडानाम करेल, तर बडानाम तुम्ही ऑलरेडी केलेला आहे, मला वाटतं त्याच्यापेक्षा अजून काय बडानाम करणार आहेत, पण तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्या त्याबद्दल मी तुम्हाला परत एकदा कॉन्ग्रॅच्युलेट करतो आणि तुम्ही हे जे सर्व एक्सपिरियन्स शेअर केलं त्याबद्दल तुमच्या.
0: तर क्लोजिंग नोट मध्ये तुम्ही ऍडऑन करायला सांगतो, आता माझ्या टोटल 17-18 वर्षाच्या करिअरमध्ये एचआर मध्ये, कारण माझं पूर्ण करिअर एचआर मध्ये गेलं. मी प्रत्येकाला तुम्ही मगाशी क्वेश्चन विचार, मला थोडं बोलायचं राहिलं की तुम्ही जॉब बघताना तुम्ही बघता काय, मी सगळ्यात पहिले एक तर त्यांचं नीड काय, त्याला खरंच जॉबची गरज आहे का, सगळ्यात इम्पॉर्टंट ते बघतो, तो नीड किती आहे, त्याच्यामध्ये थोडं काम करायचं पॅशनेट आहे का, कसं एखाद्यामध्ये स्किल्स नसतात, एक्सपिरियन्स नसतात, नॉलेज नसतात, तो नॉलेज आपण डेव्हलप करू शकतो, शिकू शकतो, पण त्याचा अॅटिट्यूड चेंज करू शकतो, त्याला गरज पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. आणि आता माझ्या पूर्ण करिअरमध्ये अजून डेट नाही ना, मी असं काउंट कधी केलं नाही, पण अप्रॉक्सिमेटली 5-6 हजार लोकांचं कामाला आरामात लावलं असेल, फक्त ते आय एम टॉकिंग अबाउट द स्किल पीपल्स, नॉट असं कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर, ते असं बल्कमध्ये असं किती होतात त्याचं काय काउंट नसतं. प्रत्येक कंपनीमध्ये आपण एका वर्षाचा, जसं एक्झाम्पल केलं तर आमच्या ब्रिटनमध्ये आमच्या वर्षामध्ये 30-40 हजार लोकांचं काम एम्प्लॉयमेंट होते, कारण 5-6 हजार एम्प्लॉईच्या मध्ये अॅट्रिशन असतं सोडून जाणं ते असतं, पण जे ऑफिसर कॅटेगरीमध्ये आहे, तर आतापर्यंत मी 4-5 हजार लोकांचं आरामात कामाला लावलं असतं. आणि कसं बऱ्याच वेळेस असतं की लोकांचं बघण्याच्या एचआरमध्ये आहे, त्यांच्याकडे खूप काय मल्टिपल ऑप्शन आहे इन्कमचं आहे असं काय, पण तसं काय नसतं. सगळे लोक आय एम ॲग्री, काही लोक करतात, पण काही लोक शॉर्टकट घेतात, पण काही लोक हार्डवर्किंग पण असतात. मी माझ्या लाईफमध्ये बेसिक्स कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही किंवा व्हॅल्यूज कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. आतापर्यंत ज्या लोकांना कामाला लावलं, ज्यांना गरज आहे त्यांना खरंच टिप चेक केलं, ज्या लोकांना मी अर्ली फेजमध्ये 2012-13-8-10 जे कामाला लावलं त्यावेळेस ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आत्ता ते लोक मॅनेजर लेवलला आहेत, चांगल्या लेवलला आहेत, त्यांचे पॅकेज 20-25 लाखापर्यंत पॅकेज आहेत, आणि त्यांचे जे अचिव्हमेंट बघून एक सॅटिस्फॅक्शन भेटतं यार, ज्या लोकांना आपण थोडंसं प्लॅटफॉर्म दिला होता आणि ते लोक एकदम वेल सेट झालं लाईफमध्ये, कारण मलाही कोणी त्या लाईफमध्ये कधी प्लॅटफॉर्म दिला होता, त्यामुळे आज ह्या पोझिशनला आहे. जर मला जर प्लॅटफॉर्म नसतं भेटला तर मला एक प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे, प्रत्येकाने एक एकाला सपोर्ट केला पाहिजे, म्हणजे माझ्या जे सक्सेसमध्ये जे काय आज मी अचीव्ह केलं त्याच्यामध्ये त्या लोकांचं पण वेल विशेष आहेत, एखाद्याला आपण लाईफ सेट केली, एखाद्याला जॉब भेटला, एक जॉब देणं खूप चांगली गोष्ट आहे. तसं आम्ही त्याला काय काय याच्यामध्ये काय काय लोकांना कामान काढावं लागतं, म्हणजे आपलं जे खुशी का जो सॅटिस्फॅक्शन एखाद्याला जॉब देणं भेटतं ते काढण्यामध्ये भेटत नाही, पण त्यांच्या जे ब्लेसिंग्स आहेत, जे बेनिफिशेस आहेत, त्याचा पण खूप रोल आहे आमच्या आजच्या सक्सेसमध्ये असं मला वाटतं.
1: अभिजित जे शेवटी जाता जाता एवढं तुम्ही सांगताय, तर एखाद्याला जर कोणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही जर एखादा कॉन्टॅक्टचा एखादा कुठला असा जर काही विषय सांगितला तर बरं होईल.
0: कॉन्टॅक्ट करण्यासाठी म्हणजे माझं तुम्ही लिंक्डइन पेजवर फॉलो करू शकता की अभिजित पवार, तुम्ही ब्रिटनने टाकलं तर माझं नाव फोटो वगैरे येईन.
1: अच्छा.
0: आय थिंक मोबाईल नंबर दिला तर खूप कॉलिंग येऊ शकतात, त्यामुळे नंबर देणं थोडंसं, कारण करणं ऑफिशियल एवढं कॉल असतं की ते अटेंड करणं पॉसिबल होणार नाही, किंवा लिंक्डइनवर फॉलो केलं की
1: ईमेल आयडी वगैरे,
0: ईमेल आयडी पण देऊ शकतो. माझा ईमेल आयडी आहे पर्सनलचा अभिजित ABHIJEETPAWAR पवार, सिंपल आहे अभिजित पवार, फक्त अभिजितचं स्पेलिंग मध्ये JEET आहे,
1: JEET
0: आणि 20 अभिजित पवार 20@gmail.com तुम्ही आयडी तुम्ही आयडी वर रिचेक
1: अभिजित पवार 20
0: येस.
1: अच्छा, तर निश्चितच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, आणि खरं तर तुम्ही जेवढं सांगत राहिलेला आहात ना, तर ते अजून मला असं वाटतं की तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ते काढून घ्याव्यात, पण आपण काही थोडंसं वॉव फॅक्टर ठेवूया, जरा थोडंसं लोकांना वाटलं पाहिजे की अरे पुढे काय, तर त्यासाठी आपण त्यासाठी एक तुमच्या पुढच्या इंटरव्ह्यूची वाट बघूया. पण तुम्ही आज जेवढ्या काही गोष्टी शेअर केल्यात त्याबद्दल मी परत एकदा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुमचे धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्स फॉर युअर टाईम, थँक फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी, अँड खूप मला शेअर करून खूप प्राऊड फील झालं. आपलं ज्यावेळेस मी इथे कॉलेजमध्ये आलो अगेन बॅक टू पॅव्हिलियन कॉलेज लाईफमध्ये आल्यासारखं वाटलं. थँक्स फॉर दिस. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपल्यावर. श्रोत्यावर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe/usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-5900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडियो तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: दोस्तों, आज कॉलेज का आखिरी दिन है और आने वाली जिंदगी के लिए सभी ने कुछ सोच रखा है, लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा है. नो रियली, आई मीन इट. और आज मुझे बार बार एक ही ख्याल आ रहा है,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण बघतो आहोत, जितकं आपण महत्त्व जमिनीला देत असतो तितकंच महत्त्व आपण कधी पाण्याला देतोय का याचा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे। शेतकरी बंधूंना आपण जर असा विचार करत असाल की आपण जितकं पाणी देतोय त्या पाण्याच्या वापरावर त्याची उत्पादकता तितकी होते का किंवा त्याच्यापासून मिळणारं उत्पादन तेवढं आहे का, तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व बाबींविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत। मंडळी, आज जमिनीच्या उत्पादकते एवढेच किंबहुना त्याहून जास्त उत्पादकतेच्या संदर्भात पाण्याकडे बघावं लागणार आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। लोकसंख्या जसजशी वाढेल तसतशी पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार आहे। त्या अनुषंगानं पाणी उत्पादकतेच्या त्याची साठवण, पाण्याचे प्रदूषण, शेतीतील ठिबक सिंचन व्यवस्था तसेच नवे तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे। याच्यासाठी एक उत्तम उदाहरण जर आपल्याला द्यायचं असेल तर ते आता बघूयात। एका गावामध्ये यात्रेनिमित्त सभा भरली होती, त्यावेळी विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या। त्यापैकीच एक स्पर्धा होती 1 किलो शुद्ध पोलादापासून, ज्याची किंमत सर्वसाधारणपणे 100 रुपये आहे, त्यात तुम्ही जास्तीत जास्त किती पैसे कमवू शकता। यात पहिल्या स्पर्धकानं जे उत्तर दिले ते खूप इंटरेस्टिंग होतं। तो म्हणतोय 1000 रुपये तर मी सहज करू शकतो, दुसऱ्यानं सांगितलं मी त्याचे 5000 करू शकतो, तिसऱ्यानं सांगितलं 50000 आणि चौथ्यानं कमालच केली, तो म्हणला मी याचे 5 लाख रुपये करू शकतो। जमलेली सभा प्रत्येकाच्या उत्तरानं अधिक अधिक चकित होत होती। सगळ्यांचे डोळे आणि कान पुढच्या उत्तराकडे लागले होते। पहिला म्हणाला मी या पोलादापासून कुऱ्हाड, कोयता, विळा अशी अवजारे बनवू शकतो। पुढचा म्हणाला मी याच्यापासून नटबोल्ट बनवू शकतो। तिसरा स्पर्धक म्हणाला मी याच्यापासून दुचाकीचा कार्बोरेटर बनवू शकतो, ज्याचे मला 50000 रुपये तरी मिळू शकतात। तर 1 किलो पोलादापासून घड्याळात लागणाऱ्या 5 लाखांच्या नाजूक स्प्रिंग्ज बनवण्यासाठी चौथा स्पर्धक उत्सुक होता। मंडळी, या गोष्टीचं तात्पर्य असं की जसे पोलादाचे तसेच पाण्याचे तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचे किती पैसे करायचे हे तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची तयारी, विविध कौशल्ये यावर अवलंबून आहे। एका एकरात झालेले उत्पन्न मोजून आपण एकरी उत्पादकता ठरवतो, पण आज जमिनी इतकेच किंबहुना त्याहून जास्त अधिक पाण्याकडे, पाण्याच्या उत्पादकतेकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। दर हजारी लिटरला मिळालेले शेतीमाल उत्पादन हे यशस्वी शेतीचे मानांकन होणं गरजेचं आहे। पाण्याच्या उत्पादकतेचा विचार का करायचा हे पाहण्याआधी जमिनीच्या उत्पादकतेचा विचार का सुरू झाला ते पाहणंसुद्धा खूप गरजेचं ठरणार आहे। प्रत्येकाच्या वाट्याला जमीन कमी होत गेली, त्यामुळे उत्पादन वाढवणे गरजेचेच झाले। जमिनीसारखीच पाण्याची उपलब्धता देखील कमी होत चालली आहे। शेतीमालाचे अनिश्चित बाजारभाव, निसर्गाची अनियमितता, हवामान बदलाचे संकट या समस्या आपल्यासमोर आहेत। पाण्याची उपलब्धता वाढत्या लोकसंख्येमुळं व बदललेल्या जीवनशैलीमुळं कमी होत चालली आहे। लोकसंख्या यापुढेही वाढतच राहणार आहे, त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होत जाणार असून 1947 धरणमा साठलेल्या पाण्यातून 16% शहरी जनतेला पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा पुरवठा होत असे। आज मितीला 96% शहरी लोकसंख्येबरोबर 85% ग्रामीण जनतेला हा पुरवठा आपण करत आहोत। तज्ज्ञांच्या मते 2030 वाढलेल्या लोकसंख्येमुळं आजच्या तुलनेत पाण्याची मागणी 40-50% वाढणार आहे। त्यातही महानगरे आणि नगरे उपलब्ध पाण्याच्या 50-70% पाणी आपल्याकडे ओढून घेणार आहेत, त्यामुळे शेतीसाठी उपलब्ध होऊ शकणारे पाणी अपरिहार्याने कमी होत जाणार आहे। यासाठी उपलब्ध जमिनीत व कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त बायोमास निर्मिती करणे आवश्यक ठरणार आहे, कारण शेतीमालाचे बाजारभाव कमी झाले तरी उत्पादन जास्त असल्याने उत्पन्न जास्त मिळू शकतं आणि जास्त भाव मिळाले तर आपोआपच जास्त उत्पन्न मिळणार आहे। यासाठी पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे, कारण बायोमास निर्मितीत पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे। बायोमास ज्याला आपण जैविक वस्तुमान म्हणतो म्हणजेच वनस्पतीचे मूळ खोड फांद्या पान फुले फळे हे सर्व घटक असतात. हे बनवण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी हे घटक लागतात. प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्न किती बनते हे कसे ठरते तर त्या झाडाची पाने म्हणजे सर्व मिळून होणारे हे क्षेत्रफळ सूर्यप्रकाशात किती आहे यावर ठरते. पानांच्या क्षेत्रफळावर आधारित प्रति चौरस मीटरला 50 ते 300 ग्रॅम बायोमास तयार होत असते. यात गंमत म्हणजे झाड यासाठी वापरते मुळांनी शोषलेले फक्त 1 ग्रॅम अन्नद्रव्य. 1 ग्रॅमपासून 200 ते 300 ग्रॅम उत्पादन करणारी ही जगातली एकमेव फॅक्टरी असू शकते. वेगवेगळ्या प्रजातीत हे प्रमाण वेगवेगळं असतं. जसं की 1 ग्रॅम अन्नद्रव्यापासून कलिंगडाचा वेल, 300 ग्रॅम द्राक्षाचा वेल, 100 ग्रॅम तर आंब्याचे झाड 50 ग्रॅम बायोमास तयार करू शकते. मुळे अन्नद्रव्य जमिनीकडून पानांपर्यंत पाण्यामुळे पोहोचवू शकतात. मुळांभोवती लाभदायक जीवाणू असतात, त्यांचे कार्यही महत्त्वाचे असते. मूलद्रव्यांचे परस्परांमधील प्रमाणही ठराविकच असणं गरजेचं आहे. तसेच त्यांचे पाण्यातील प्रमाणही ठराविक असावं लागतं. आणि हीच आहे पाण्याची बायोमासमधील महत्त्वाची भूमिका. मंडळी गेली 3 वर्ष पाऊस भरपूर पडत असला तरी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की पाऊस कमी असण्याची व नसण्याची वर्ष येत असतात. त्या काळात भूजल उपलब्ध असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळेच मुबलक पाणी असताना ते आवश्यक इतके वापरायची सवय लागणं गरजेचं आहे. पाण्याची उत्पादकता ढोबळ मानाने 2 प्रकारात मोजता येऊ शकते. प्रति घनमीटर पाण्यामुळे किती बायोमास तयार झाले, प्रति घनमीटर पाण्याचे शेतीमालाच्या विक्रीतून किती पैसे मिळाले, या दोन्ही गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. अन्नद्रव्यांचे पाण्यातील प्रमाण जास्तीत जास्त 400 PPM असणं गरजेचं आहे. यापेक्षा हे प्रमाण कमी असेल तर ते कमी पडू शकतं. प्रमाण जास्त झाल्यास जीवाणूंना त्याचा त्रास होतो. त्याचा परिणाम अन्नद्रव्य निर्मिती आणि मुळांनी करावयाचे शोषण यावर होत असतो. याचा परिणाम अर्थातच बायोमासची गुणवत्ता आणि वजन या दोन्हींवर होत असतो. झाडाच्या आरोग्यावरही बायोमास निर्मिती अवलंबून असते. झाडाचे आरोग्य अवलंबून असते झाडाचे स्वतःचे तापमान नियंत्रित ठेवण्याच्या पद्धतीमध्ये. ते पर्णोत्सर्जनावर अवलंबून असते, म्हणजेच पानांच्या शोषणातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर पर्णोत्सर्जनाचा वेग अवलंबून असतो. झाडाची पाण्याची गरज या सर्व बाबी आपण समजून घेणं गरजेचं आहे. झाडाची पाण्याची गरज या सर्व शास्त्रीय बाबी आपण समजून घेतल्या की ड्रॉप आणि क्रॉपचे गणित समजते. त्यावरून बायोमास निर्मिती आणि त्यावरून उत्पादकतेचे पाण्याची भूमिका लक्षात घेतली की झाडाची पाण्याची तहान आणि ती भागवण्यासाठी पाण्याची गरज हे खूप महत्त्वाचं समीकरण या ठिकाणी निर्माण होत असतं. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्याची आपल्याला गरज वर्षानुवर्ष लागत असते. शेतीसाठी असेल, पिण्यासाठी असेल, तर या पाण्याचा जो आपण वापर करतो आहोत तो आपल्या उत्पादकतेवर आणि उत्पन्नावर सरळ परिणाम करत असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण उत्पन्न वाढीमध्ये कसा करू शकतो यावर आता शेतकरी बांधवांनी लक्ष देणं खूप गरजेचं झालेलं आहे. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: हो, घर खर्चासाठी पैसे द्या.
3: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाइट बिलाचे.
3: आता 0 रुपये कसे देऊ.
2: अरे हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
3: हो नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। नमस्कार, दरवेळेला क्लासिक रेडिओ शो मध्ये एक नवी थीम ठरलेली असते आणि बऱ्याच गाण्यांचा खजिना घेऊन मी आरजे प्रगती तुम्हाला भेटायला येत असते। आणि दरवेळेला आपल्या शो मध्ये कोणाबद्दल मी बोलणार आहे, आज कोणाची गाणी ऐकायला मिळणार आहेत याची उत्सुकता देखील आपल्या मनात असतेच ना। पालखीची भुई असण्याचा अनुभव जो आवाज आपल्याला देतो आणि काळ वेळ विसरून जातो, तो आवाज म्हणजे अजित कडकडे यांचा।
2: निघालो घेऊन दत्ताची पालखी,
1: हे गाणं आजही आपल्या कानावर पडलं की आपल्याला आपसुकच अजितजींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो। अजित कडकडे आणि भक्तिगीत हे समीकरणच भक्ती संगीताला लागणारा भाव ज्यांच्या आवाजाला ओतप्रोत भरलेला आहे असे अजित कडकडे। ज्या काळी मराठी गायकांचे फारसे अल्बम येत नसत तेव्हा स्वतःच्या बळावर त्यांनी अल्बम काढले आणि रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता त्यांच्या गाण्यांना मिळाली। याच भक्तिगीतांनी आजही अनेकांची सकाळ प्रसन्न होते। मला वाटतं आपल्यासारखी सामान्य भक्तांचं म्हणणं देवापर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द देवांनीच निवडलेला आवाज म्हणजे अजित कडकडेंचा आवाज मला वाटतो। तेव्हा याच आवाजाला आपण आज अनुभवणार आहोत आणि आता पंढरीच्या दिशेने वाटचाल करणार आहोत। माझा देव पंढरी हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला। विलास बुवा यांचं संगीत आहे तर संत कान्हो पात्रा यांचे हे शब्द। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुंदर असं भक्तिगीत।

क्लासिक रेडिओ शो मध्ये आज आपण अजित कडकडे यांनी गायलेली गाणी अनुभवतोय आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय. पण अजित कडकडे यांचा प्रवास हा कसा सुरू झाला? तर अजित कडकडे यांचं कुटुंब हे मूळचं गोव्याजवळच्या डिसोली गावातलं. त्यामुळे कडकड्यांचं शिक्षण, इंटरनल शिक्षण हे गोव्यातच झालं. केवळ घरचेच म्हणतायत म्हणून गाणं शिकायला ते जाऊ लागले होते. त्यांच्या गुरुजींचं नाव होतं माडिये गुरुजी. त्यांनी त्यांना गाण्याच्या परीक्षेला बसवलं आणि गाण्याच्या परीक्षेच्या दिवशीच क्रिकेट खेळायची मॅच आहे म्हणून ते क्रिकेट खेळायला गेले. घरी सांगितलं होतं की परीक्षा गाण्याची आहे ह, त्यामुळं गाण्याची परीक्षा द्यायला जातोय असं सांगून जो मुलगा क्रिकेट खेळायला जातोय तो कसला गवई होणार, अशा शब्दात माडिये गुरुजींनी त्यांच्या वडिलांना ही सगळी बातमी दिली आणि शिकवणी बंद करून टाकली. त्यामुळं घरच्यांनी सांगितल्या पोटी गाणं शिकायला जाणाऱ्या अजित कडकडे यांचा प्रवास कसा झाला आणि मग भक्ती गीतांकडे ते कसे काय वळले हे सारं काही सांगणार आहे थोड्याच वेळात. पण त्याआधी पुन्हा एकदा ऐकूयात पुढचं गाणं अजित कडकडे यांच्या आवाजात.

वेलकम बॅक. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण अतिशय सुंदर अशी भक्ती गीतं, अतिशय सुंदर

वेलकम बॅक. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आणि आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण अतिशय सुंदर अशी भक्ती गीत, अतिशय सुंदर असा आवाज असणाऱ्या अजित कडकडे यांच्याबद्दल जाणून घेतोय. जे श्रोते आत्ता आपला हा क्लासिक रेडिओ शो ऐकतायत, त्यांनी मला सांगायचं आहे की हा शो त्यांना कसा वाटतोय. त्यामुळे आपला नंबर आहे 9970 500 900 वरती. आणि मला लगेच सांगायचं आहे की आजचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटतोय ते. अजित कडकडे यांची गाणी आजही आपण ऐकतोय, अनुभवतोय आणि त्यांचा प्रवास सुद्धा जाणून घेतोय. मगाशीच मी सांगितलं, माडिया गुरुजींकडे सुरुवातीची शिकवणी सुरू झाली, पण गाण्यात अजित कडकडे यांना फारसा रस नव्हता. मात्र पुढे काही दिवसांनी त्यांच्याच गावात पंडित जितेंद्र अभिषेकी यांची एक संगीत मैफल झाली. बुवांचं गाणं ऐकून आतून कुठेतरी आता आपण गाणं शिकलं पाहिजे आणि तेही अभिषेकी बुवांकडे शिकलं पाहिजे अशी खूप तळमळ अजित कडकडे यांना वाटू लागली. त्यासाठी वडिलांबरोबर मुंबईला अभिषेकी बुवांच्या ते घरी गेले आणि त्यांना गाणं गाऊनही दाखवलं. जितेंद्र अभिषेकींनी त्यांना आधी सांगितलं, प्राथमिक धडे आधी शिका आणि परत या असं सांगून घरी पाठवलं. ही गोष्ट त्यांच्या मनाला कुठेतरी लागली. अभिषेकी बुवांकडे संगीत शिकायचंय याचा ध्यास अजित कडकडे यांनी शास्त्रीय संगीताचे धडे पंडित गोविंदराव अग्नी आणि पंडित गोविंद प्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतलं. आणि नंतर जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे तब्बल 10 वर्ष संगीताची तालीम. खरंच इंटरेस्टिंग आहे ना अजित कडकडे यांचा प्रवास. अशा बऱ्याच गोष्टी, बरेच किस्से आजच्या आपल्या या क्लासिक रेडिओ शो मधून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण त्याआधी पुढचं गाणं घेऊन हजर झाली आहे क्लासिक रेडिओ शो मधून. अजून एक सुंदर गाणं घेऊन आली आहे तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मधून आज आपण अजित कडकडे यांची गाणी ऐकतोय आणि संगीतकार नंदू होनप यांचं असोसिएशन भक्ती संगीतानंच रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. तब्बल 35 वर्ष या जोडीनं एकत्र काम केलं. नंदू होनप या प्रवासात खूप महत्वाचे ठरले. कॅसेटच्या जमान्यात भक्ती संगीताला उभारी देणारे कलावंत ते शोधत होते. निघालो घेऊन दत्ताची पालखी, अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली, अशी शेकडो गाणी 96 चित्रपटांना संगीत देण्याची त्यांची कारकीर्द आहे. त्यामुळं अजित कडकडेंच्या प्रवासात नंदू होनप यांचा महत्वाचा टप्पा मला वाटतोय. अजित कडकडे यांच्याविषयी मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला त्यांना गाण्यात रस नव्हता, मात्र जितेंद्र अभिषेकी बुवा देखील त्यांच्या आयुष्यात महत्वाचे ठरले. रंगभूमीवर गायक म्हणून ओळख करून घेण्यात सुद्धा अभिषेकी बुवांचाच मोठा हात होता. अजित कडकडे यांना अगदी पहिल्यांदा संत गोरा कुंभार या संगीत नाटकात गाणाऱ्या पात्राची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि याला संगीतही अजित कडकडे यांनीच दिलं होतं. प्रयोग बरा झाला, कलावंतांनीही बराच सांभाळून घेतला, पण पुढे नाट्य दिग्दर्शक रघुवीर नेवरेकर यांच्यामुळं अजित कडकडे यांना संगीत संशय कल्लोळमध्ये अश्विन शेटची भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्यांचं नशीबच बदललं. 8-10 जी गाणी या नाटकात होती ती अजित कडकडेंनीच गायली होती. या नाटकाचे उत्तमोत्तम प्रयोग झाले आणि रंगभूमीवरील गायक अशी एक वेगळी ओळख अजित कडकडे यांना या नाटकानं मिळवून दिली आणि अशा पद्धतीनं रंगभूमीवरचा पण त्यांचा श्री गणेशा झाला, बाप्पाच्याच कृपेनं असं म्हणता येईल. तेव्हा चला, मोरया रे बाप्पा मोरया रे, हेच गाणं आता इथे परफेक्ट आहे, नाही का? नंदू होनप यांनी याला संगीत दिलंय आणि अजित कडकडे यांचा आवाज क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे. हेच गाणं तुमच्या भेटीला.

तशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तणा ऍप डाउनलोड करायचा आहे. आणि शो जर आवडला असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगायचं आहे. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509. आणि दिवसात चांगली गोष्ट जरूर करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत आपल्या रेडिओ तेरणाचा ॲप त्यांना डाउनलोड करून द्या. वेलकम बॅक, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही, सुंदर गाणी ऐकताय अजित कडकडे यांची आणि त्यांच्या गाण्यांचा आनंद देखील आपण घेत आहोत. अभिषेकी बुवांकडे गाणं शिकल्यानंतर भक्तिगीतांकडे अजित कडकडे हे कसे वळाले असा प्रश्न तर आपल्या मनात आलाच असेल ना. अजित कडकडेंची खरी आवड बैठकीत बसून गाणं सादर करण्याची, आणि अशी आवड असल्यामुळं काही वर्षानंतर रंगभूमीवर नाटकात काम करणं बंद केलं. अमृत मोहिनी हे त्यांनी केलेलं शेवटचं नाटक. अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात अजित कडकडे आधीच गायलेली गाणी सादर करत, मात्र मग त्यांची भेट झाली संगीतकार अशोक पत्की यांच्यासोबत. अशोक पत्की यांनी त्यांना आयुष्यात हवा असणारा तो एक चान्स व मौका दे दिया. अशोक पत्की यांनी संगीत केलेलं विठ्ठला मी खरा अपराधी हे गाणं जेव्हा अजित कडकडे यांना गायला मिळालं तेव्हापासून उनके करिअर की नैया चल पडी असं म्हणता येईल. कारण हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आणि तेव्हापासून अजित कडकडे भक्तिगीत गाऊ लागले. चला क्लासिक रेडिओ शो मधून असंच एक गाणं येत आहे तुमच्या भेटीला.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकत आहात क्लासिक रेडिओ शो आणि आज आपण अजित कडकडे यांची गाणी ऐकतोय आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय. मी सुरुवातीलाच म्हणाले, ज्या काळी मराठी गायकांचे फारसे अल्बम येत नव्हते अशा वेळेला अजित कडकडे यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि अमाप प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला आली. अजित कडकडे यांचे स्वतंत्र अल्बम नव्हते, मात्र हा योग जुळून आला तो संगीतकार प्रभाकर पंडित यांच्यामुळं. देवाची या द्वारी ही विविध संतांची अभंगवाणी कॅसेट प्रकाशित झाली. ती अमाप लोकप्रिय देखील झाली. शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, श्री दत्तगुरु यांच्यावरील भक्तिगीतांच्या मंत्रांच्या अशा अनेक ध्वनिफीती निघाल्या. ज्या काळी गुलशन कुमार यांची गाण्यातली कंपनी सगळीकडे राज करत होती, असं म्हणता येईल या कंपनीनं मराठीतली पहिली ध्वनिफीत काढली ती अजित कडकडे यांच्यासोबत. अनुराधा पौडवाल आणि अजित कडकडे यांनी यामध्ये गाणी गायली. नंदू होनप यांनी याला संगीत दिलं. प्रवीण दवणे यांनी शब्द लिहिले आणि अजित कडकडेंचा नवा एरा मराठी म्युझिक इंडस्ट्रीज सुरू झाला. आणि म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं की भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा अजित कडकडेंच्या भक्ती संगीतातूनच अनेकांना सहज सोप्पा झालाय. याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून. तुकारामांचा अभंग आहे, अजित कडकडे यांचा आवाज, विलासबुवा पाटील यांचं या गाण्याला संगीत आहे.

अजित कडकडेंचा हा आवाज आणि नंदू हुनप यांचं हे संगीत शेंदूर लाल चढायो हे गाणं आपण आत्ताच ऐकलं आणि आजही गणेश उत्सवात हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतंच. या सगळ्या मंडळींचे आपल्यावर खूप कृपा आहे, खूप उपकार आहेत, म्हणून अशा गाण्यांनी आपल्या सगळ्यांना धन्य धन्य केलंय असं वाटतंय. म्हणूनच ही गाणी टाइमलेस आहेत. भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अजित कडकडे यांच्या भक्ती संगीतातून सहज सोप्पा झालाय. ही गाणी प्रत्येकाला भावण्यामागचं कारण म्हणजे यातला शुद्ध आणि सात्विक भाव. कदाचित म्हणूनच ज्या काळी मराठी गायकांचे अल्बम चालत नसत तेव्हा देवाच्याच कृपेने हा आवाज आणि हा भक्तिभाव अनेकापर्यंत पोहोचला. अशी गाणी देऊन रसिकांना तृप्त करणाऱ्या या कलाकाराला रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा. याच नोटवरती घेऊन येते संत नामदेवांचा अप्रतिम अभंग तुमच्या भेटीला. विलासबुवा पाटील यांचं संगीत आहे आणि आवाज अजित कडकडे यांचा.

चला तर आता वेळ झाली आहे तुम्हाला टाटा बाय बाय म्हणण्याची. पण दरवेळी एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजी प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो शो आवडला असेल तर मला 9970509 वरती व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगा. कारण अशी बरीच मंडळी आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत. पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. त्यामुळं व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगा. चला तर पुन्हा भेटूयात नवीन भागात. तोपर्यंत नमस्कार.

संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ देत ना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आता जीवनामध्ये प्रवास करत असताना, यशाच्या मार्गावर असताना त्यांनी एक साधारणतः असं एक यश मिळवलेलं असतं की त्यांचा हा जो यशाचा प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि त्यांच्या या मार्गक्रमणातून त्यांना जे काही आयुष्यामध्ये त्यांना काही अनुभव आले ते अनुभव आपल्यासाठी खरं तर प्रेरणादायक असतात आणि त्याच अनुभवाला धरून आपणही पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। याचप्रमाणे आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री अभिजित पवार यांना। ते 2008 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। 2008 साली त्यांनी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून पासआउट केलेलं आहे। सध्या ते पुणे येथे ब्रिटानिया या कंपनीमध्ये प्लांट HR हेड म्हणून कार्यरत आहेत। MIDC पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत। त्यांचं इंजिनिअरिंग 2008 साली झालं, पण पुढे त्यांनी MBA केलेलं आहे HR मधून MIT कॉलेज पुणे येथून आणि आता जवळपास ते 7-8 कंपनीमध्ये काम करून आता सध्या ते ब्रिटानिया या कंपनीमध्ये कार्यरत आहेत। तेव्हा त्यांचा हा जो जीवनाचा प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत। अभिजित, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: थँक्यू।
1: आता जसं की आपण पाहायला गेलं तर साधारणतः 2008 नंतर, म्हणजे आता जवळपास 2010 म्हणजे जवळपास एक 17 वर्ष होत आहे, 17-18 वर्षानंतर प्रथमतः तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात येत आहेत कॅम्पसमध्ये।
2: राईट।
1: अच्छा, काय पहिलं फिलिंग काय तुमचं?
2: इट्स अ काइंड ऑफ व्हेरी प्राऊड फील फॉर मी। याच्या अगोदर मी 2-3 वेळा तुळजापूरला दर्शनाला आलो होतो, पण कॉलेजमध्ये यायचा योग आला नाही। पण आज असं दोन उद्देश होता, एक तर आमच्याकडे मॅनपॉवरची खूप मोठी रिक्वायरमेंट होती, त्यासाठी आपले कॉलेजचे प्रचार्य माने सर नाही आम्ही भेटलो आणि माझ्यासाठी काइंड ऑफ प्राऊड फिलिंग आहे की आपण ज्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं, पासआउट केलं आणि तिथल्या भागातील लोकांना काही रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल तर ते आवश्यक आहे। आणि पहिला प्रेफरन्स आमचा ह्याच एरियासाठी आहे की आमच्याकडे अराउंड 500,000 लोकांचे रिक्वायरमेंट आहेत अनस्किल कॅटेगरीमध्ये। मी आता ही कंपनी रिसेंटली जॉईन केली आहे, माझ्यासाठी बी काही गोष्टी नवीन आहेत, पण आय एम ट्राईंग की आपल्या भागातील लोकांना काय रोजगार देता येतील का।
1: अच्छा, तर तुम्ही पहिल्याच वाक्यामध्ये असं सांगतायत की इथल्या धाराशिव मधल्या लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे, धाराशिवच्या लोकांना तुम्हाला नोकरी मिळवून द्यायची आहे, ते पण असे की जे अनस्किल आहेत, म्हणजे खूप स्किल किंवा खूप एज्युकेशन झालेलं असावं, खूप महारत असावी असं काही भाग नाहीये, पण त्यांना तुम्ही जॉब देऊ शकता एक चांगलं। तर ही तर साधारणतः तुम्ही 2008 नंतर पहिल्यांदा येत आहेत म्हटलं तर तुम्हाला लॉट ऑफ मेमरी ज्या आहेत त्या डोक्यामध्ये येत असणार, त्या नेमक्या काय काय येत आहेत ते?
2: जसं ऍक्च्युली मी आता आल्यानंतर पहिल्यांदा कॉलेजच्या ऑफिसमध्ये यायच्या अगोदर मी कारने आलेलो आहे, तर पहिल्यांदा मी डायरेक्टली आमच्या हॉस्टेल बिल्डिंगकडे गेलो, एक कॉलेजचा पूर्ण राऊंड मारला, आमचं फर्स्ट इयरची बिल्डिंग, हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, सगळ्या मेमरीज,
1: गर्ल्स हॉस्टेल पण पाहिजे
2: ऑन द वे सर, ते ऑन द वे सर, त्यावेळेस त्याच्याही काही मेमरीज आहेत कॉलेज लाईफच्या। तर सगळ्या गोष्टी रिअलाइज झाल्या, आमची मी जे रूम होते, आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलची मेस होती, फर्स्ट इयर बिल्डिंग जिथं आमचे फर्स्ट इयरचं आम्ही गॅदरिंग केलं होतं, परत कॉलेजच्या मेन बिल्डिंगमध्ये आल्यानंतर लगेच रिअलाइज झालं आपला क्लासरूम कुठे होता, समोरच्या ओपन एरियामध्ये आम्ही जिथं आमचं अॅन्युअल गॅदरिंग करायचो, फ्रेशर पार्टी, सगळ्या मेमरीज रिअलाइज झाल्या। आणि इथं आल्यानंतर जे माझे कॉलेजचे क्लासमेट्स होते, आता काही त्याच्यापैकी प्रोफेसर पण काम करत आपल्या कॉलेजमध्ये, काही लोक चांगल्या चांगल्या पोझिशनमध्ये आहेत, पण सगळ्यांना भेटायचा प्रयत्न केला, काही लोकांना भेटलो, अजून काही लोकांना भेटणार पण नाही आज। म्हणजे आता हा जरी
1: म्हणजे सगळे जुन्या आठवणी तुमच्या ताज्या होत्या, फ्लॅशबॅक मध्ये जातात,
2: जरी आता हा ऑफिशियल व्हिजिट असेल तर म्हणजे ऑफिशियल प्लस पर्सनल टच आहे त्यामध्ये।
1: तर अभिजित जी, जसं आता 2008 ते 2025 17 वर्षाचा कालावधी निघून जात आहे, बऱ्याचशा खूप काही असं फरक पडलेला आहे, म्हणजे एज्युकेशनमध्ये पण बराचसा फरक पडलेला आहे, बाकी बऱ्याच गोष्टी आहेत, पण 2008 जर्नी तुमची थोडीशी सांगा की कारण तुम्ही 2008 जर पासआउट झाला असाल तर 2004 ऑब्व्हियस आहे की तुम्ही ऍडमिशन घेतलेलं असणार आहे, तर तुमचं स्कूलिंग कुठं झालं आणि तुम्ही कधी ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं आहे, ते पण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली?
2: ओके, तर माझी फॅमिली बॅकग्राऊंड सांगायचं म्हणलं तर माझ्या फॅमिलीमध्ये मोस्टली सगळे ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, शेतीच करतात वडील वगैरे, आणि थोडं बिझनेस पण आहे, तर मी ज्यावेळेस दहावी केलं, दहावीपर्यंत ऍव्हरेज माझं म्हणजे नववीपर्यंत 50-55 पुढे कधी गेलोच नव्हतो स्कोरिंग वाईज. पण दहावीला थोडं वाटलं की तसं वन ऑफ द इम्पॉर्टंट एक्झाम आहे, थोडं स्टडी केलं पाहिजे. फर्स्ट टाइम रूमवर घेतलं, पहिल्या नववीपर्यंत शेतातले काम करून आम्ही अभ्यास करायचो, तर मग अभ्यासावर जास्त फोकस असायचा. फक्त स्कूलमध्ये जायचं, कॉलेजमध्ये जायचं, जे लेक्चर होईल तेवढंच. आणि इव्हन जे अभ्यास असेल तो पण क्लासमध्ये संपवायचा, होमवर्क काही घरी आलायचं नाही. पण त्यामुळे 50-55-60 रेंजमध्ये असायचो. पण दहावीला फर्स्ट टाइम रूम घेतली, थोडा अभ्यासावर फोकस केला आणि फर्स्ट टाइम आय थिंक 75 स्कोर केला मी. त्यावेळेस मी दहावीला टॉप 3 होतो कॉलेजमध्ये त्यावेळेस, कारण त्यावेळेस 75 म्हणजे आताच्या 90 रेंजमध्ये असायला पाहिजे फुली. त्यावेळेस 100 मार्काचा पेपर असायचा, प्रॅक्टिकल असं काय नव्हतं, बाकी चिटिंग करायचा ऑप्शन नव्हता. त्यावेळेस मी आय थिंक सायन्समध्ये कॉलेज स्कूलमध्ये पहिला आलो होतो. मग तिथून थोडंसं अभ्यासाची ओढ लागली. मग 10वीच्या नंतर मग परत मी 11वी सायन्सला कर्माला घेतलं, एमजी कॉलेजला ऍडमिशन. 11वीला काही दिवस मी अपडाऊन केलं जीवरून, कर्मा थोडं हेक्टिक होतं.
1: म्हणजे तुमचं मूळ गाव जीवर
2: आहे. आणि परत मग 12वीला मी कर्मायला रूम करून राहिलो. 12वीला पण मी चांगलं स्कोरिंग केली, पीसीएम आय थिंक 75 स्कोरिंग होतं माझं. फिजिक्समध्ये मला प्राऊड सांगेल, प्राऊड मुवमेंट माझ्यासाठी की आय वॉज टॉपर इन पुणे युनिव्हर्सिटी फॉर फिजिक्स 1. आउट ऑफ स्कोरिंग केलं मी.
1: अच्छा,
2: माझे काही तरी मॉडेल आन्सर शीट पण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी फिजिक्सच्या सरांचा खूप आवडतो विद्यार्थी होतो. आणि पण आम्ही ज्यावेळेस पास आउट झालो 2004 12वी, त्यावेळेस मग आमच्या बॅचसाठी थोडं एक चॅलेंजिंग असं होतं की आमची पहिली बॅच होती इंजिनिअरिंगची, त्यावेळेस पहिलं फक्त पीसीएमवरच्या बेसवरती ऍडमिशन व्हायची इंजिनिअरिंगच्या, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तुमचं जे कोरिंग असेल त्या बेसवरती ऍडमिशन व्हायचं. पण आमची पहिली बॅच होती की त्यावेळेस इंजिनिअरिंगसाठी सीईटी चालू झाली. पहिले फक्त मेडिकलसाठी सीईटी होते, नीट होते, इंजिनिअरिंग फक्त पीसीएम व्हायचं. आम्हाला त्यावेळेस पण फायनल स्टेजपर्यंत होतं की सीईटी होणार आहे का नाही का फक्त पीसीएम, कन्फ्यूज मोड होतं. मग सीईटी अपियर करायचं की नाही, लास्ट मोमेंटला गव्हर्नमेंट डिक्लेअर केलं 1 महिन्या पहिले की तुम्हाला सीईटी कंपल्सरी आहे ऍडमिशनसाठी. मग सीईटीसाठी परत क्लास लावले सोलापूरला मी 7 रस्ता, तिथं 1 महिना काही क्लासेस केले. सीईटी थ्रू मला ऍडमिशन भेटलं, स्कोरिंग चांगलं भेटलं झालं बऱ्यापैकी, तरी पीसीएम पण चालू होतं. मला कॉलेज भेटलं डीवाय पाटील कोल्हापूर, आणि ब्रँच भेटली होती मेकॅनिकल.
1: अच्छा, ओके.
2: तर पण मला थोडं त्यावेळेस 2004 आयटी खूप बूममध्ये होतं, माझा इंटरेस्ट पण ज्यावेळेस ट्रेंड होता की सगळ्यात जे टॉपर होते ते मोस्टली आयटी कॉम्प्युटर सायन्स चूज करायचे.
1: मला तोच ट्रेंड आहे खरं
2: तर. मला कॉम्प्युटर सायन्स पाहिजे, त्यावेळेस थोडं घरची फायनान्शियल कंडिशन एवढी वीक नव्हती, कारण डीवाय पाटीलला माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस 50-55 फी होती. आता मी ओपन कॅटेगरीमध्ये, आम्हाला तर काही कन्सेशन नव्हतं काही. मग मी चेक केलं घरापासून जवळपास कुठं आहे, पुण्याचं एवढं काही कनेक्ट नव्हतं. म्हणलं मग इथं मी भेटलं रेफरन्स मला, आणि त्यावेळेस फीस आम्हाला फक्त 14,000-16,000 होती फर्स्ट इयरला. आणि मग घेतलं ऍडमिशन आणि जर्नी चालू झाली इथली.
1: अच्छा अच्छा, मग इथली जर्नी ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेस तुम्हाला असं मग ते नाही वाटलं का की अरे आपण कोल्हापूरला गेलो असतो तर बरं झालं असतं, किंवा काय काय म्हणजे 2004 पासून जी तुमची जर्नी सुरू झाली तर 4 वर्षाचं अकॅडमिक्स तुमचं कसं होतं, काय काय नेमकं घडलं?
2: तर इनिशियली आम्हाला 1-2 महिने थोडं वाटलं की यार मी थोडासा ग्रीन बेल्टमध्ये झालो, कारण आमचा जो भाग आहे उजनी बॅकवॉटर, आमच्याकडे थोडा इरिगेटेड भाग आहे, सगळं शेती बागायती एरिया आहे. इकडे आला थोडं इनिशियल वाटलं थोडं ड्राय ड्राय वाटतो, खूप असं सुखोसुख वाटतं, ग्रीनरी वाटत नाही इकडे, असं वाटलं कुठे थोडं उदास भागात आलोय. पण नंतर थोडंसं हॅबिच्युअल झालं गोष्टी. इव्हन फर्स्ट इयर नंतर थोडंसं मी ज्यावेळेस फर्स्ट इयर कॉमन ब्रँच असतात, तर सेकंड इयरला वाटलं थोडंसं आपल्याला फ्युचर प्रोग्रेससाठी चेंज करता येईल का. म्हणजे मी प्रयत्न केला होता थेरनाच्या कॉलेजला पवईला, मला काल तिथे ब्रँच आहे. मी इनोव्हेशन घेतली, सगळ्या युनिव्हर्सिटी सगळ्या गोष्टी केल्या, पवईला ऍडमिशन ट्रान्सफर पण केलं, तिथे गेलो मुंबईला. आणि तिथे गेल्यानंतर मी ऑलमोस्ट 1-15 दिवस हॉस्टेल तिथं नव्हतं कॉलेजचं. मग रूमसाठी चेक केलं, पण मला कुठं राहिलं अरेंजमेंट होण्या गेले. तिथं त्यावेळेस 1-1 लाख रुपये डिपॉझिट्स अँड ऑल दिस थिंग, आणि ते फायनान्शियल थोडं मॅनेज झालं नाही. देन कमिंग बॅक टू सेम
1: केलं,
2: मग सेम म्हणजे तसं अकॅडमीमध्ये चांगलं होतो मी. आय थिंक फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत माझं ऑलमोस्ट 75 आसपास स्कोरिंग असायचं, टॉप 3 टॉप 5 मध्ये असायचो मी. त्यावेळेस फक्त फोकस माझा अभ्यासावर होता, कारण थोडं फायनान्शियल कंडिशन घरचेर होती, आणि घरामध्ये सगळ्यात म्हणजे म्हटलं तर सगळे बाकी हायली क्वालिफाईड मीच होतं, कारण बाकीचे 10वी 12वी किंवा मॅक्झिमम ग्रॅज्युएट होते. मला असं गायडन्स कोणी नव्हतं जे काय स्वतःच, आणि मला वाटतं पुढे काय करायचं तर ऍटलीस्ट एज्युकेशनवर फोकस करणं इम्पॉर्टंट आहे. आणि पहिल्यापासून मी लाईफमध्ये थोडं ध्येय असं केलं होतं की आत्ता कॉलेज लाईफमध्ये किंवा इनिशियल पिरियडमध्ये आपण थोडं स्ट्रगल केलं तर ऍटलीस्ट पुढची लाईफ आपली खूप रिलॅक्स होऊ शकते. कॉलेज लाईफ आपण खूप एन्जॉय केली तर पुढच्या लाईफमध्ये थोडं आपण स्ट्रगल करावं लागेल, त्या बेसवरती मी तो फोकस होताच.
1: अच्छा अभिजित, आता असा विषय येतो की तुम्ही ज्यावेळेस इथं तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आला, तुम्हाला वाटलं की थोडासा ड्राय रिजन आहे असं काय, तुमच्याकडे ग्रीनरी नाहीये, तुमच्याकडे जसं इरिगेटेड पूर्ण एरिया होता, पण इथले जे काय तुमचे कलिग्स, तुम्हाला जे मित्र भेटले, ते सगळे मित्र पण ड्रायच भेटले की कसे भेटले, म्हणजे काय?
2: मित्र एकदम जसं पाहिले तर खूप कलरफुल भेटले.
1: अच्छा.
2: कारण आमच्या बॅचच्या वेळेस OMS कॅटेगरी म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र कॅटेगरी अराउंड 70% होते.
1: अच्छा अच्छा.
2: मोस्टली लोक काही हिमाचलचे होते, काही आउट ऑफ महाराष्ट्राचे MP UP साईडचे, भरपूर दिल्ली साईडचे बी होते. आणि ते आर काइंड ऑफ प्रीमियम क्राऊड, कारण दे आर केम फ्रॉम रिच बॅकग्राऊंड. आणि ते कम्पेअर टू आम्ही जिथले लोकल थोडंसं गरिबीतून आलेले, थोडे हलाकीचे प्रश्न आलेले, थोडे फायनान्शियल कंडिशन वीक असायच्या, ते मुलं पर कार घेऊन फिरायचे, बाईक घेऊन फिरायचे, आम्ही वॉकिंग का सायकल खूप झालं, तर होते फायनान्शियल कंडिशन. पण आम्हाला असं कधी वाटलं नाही, आणि तेवढं आमचं खूप बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग झालं असं सगळ्याबरोबर, आणि एन्जॉय केलं, कॉलेज लाईफ मस्त एन्जॉय केली. म्हणजे आता असं वाटतं की त्यावेळेस पैसे नव्हते, काय नव्हते, पण त्यावेळेस एन्जॉय. आता आम्ही जस्ट राऊंड मारला कॉलेजला परत एकदा, परत माझे 2-3 मित्र भेटले, पण तिला ती मजा आता नाही आहे.
1: अच्छा अच्छा अच्छा. हा, मग ते ज्यावेळेस तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटचे असतील मुलं किंवा हे बाकीचं भेटले, मग तुम्हाला असं, आता ठीक आहे तुम्ही करमाळा या परिसरातून आला होता, धाराशिव मध्ये होतात, तुम्हाला असं असं नाही वाटलं का की आपण थोडंसं कुठेतरी पाठीमागे पडतोय, किंवा आउट ऑफ महाराष्ट्र स्टेटच्या मुलांच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर असं काही न्यूनगंड इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असं जाणवलं किंवा त्याला ओव्हरकम करण्याचा असं कधी काय प्रयत्न केला?
2: थोडंसं इनिशियली जाणवलं, कारण त्यांचं थोडंसं एकतर लिव्हिंग स्टँडर्ड थोडा हाय होता, कारण ते केम फ्रॉम द रिच बॅकग्राऊंड,
1: कम्युनिकेशन
2: स्ट्रॉंग होतं, त्यामुळे थोडंसं आपलं ग्रामीण भागामधून आपलं इंग्लिश फ्लुएन्सी वगैरे बोलण्याचं ट्रेनिंग झालं थोडंसं होता, पण स्टेप बाय स्टेप आम्ही त्याच्यामध्ये मिक्स होऊन एकत्र राहून थोडंसं आम्ही त्यावर ओव्हरकम करायचा प्रयत्न केला. पण आमच्याकडे सगळ्यात एक होतं की ऍडव्हान्टेज हार्डवर्किंग, ते लोक जास्त लॅविश आणि एन्जॉयमेंट वर फोकस होता, आमचं जास्त स्टडीवर फोकस होता. आम्ही ज्या चला त्या एरियामध्ये आपण थोडं कम्युनिकेशन मध्ये वीक पडतो का बाकी एरियात वीक पडतो, पण चला आपल्याकडे जे एफर्ट्स आहेत, वी कॅन पुट दॅट एफर्ट्स ऑन स्टडी, आणि त्याच्यात आपण त्याला ओव्हरकम करू शकतो. अल्टिमेटली कॉलेजमध्ये टॉपर कोर्स आहे ते मॅटर करतं, कम्युनिकेशन वगैरे ते ह्या इंटरव्ह्यूच्या वेळेस स्किल्स इम्पॉर्टंट करतात ते, पण ऍटलिस्ट तुम्हाला अकॅडमिक्स पूर्ण कम्प्लीट करणं इम्पॉर्टंट इनिशियली,
1: त्यावर तुम्ही फोकस केला, तर त्याच्यावर तुम्ही ओव्हरकम करून स्टडी करत राहिलात. मग जर समजा आपण पुन्हा एकदा तुमच्या कॉलेजच्या जर्नीवर परत एकदा आपण येऊयात, पण 2008 पासआउट झाल्यानंतर म्हणजे एकतर ठीक आहे इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं होतं, बॅकग्राऊंड जरी तुमचं अॅग्रीचं असलं, तर लगेच पुन्हा आता जॉब शोधणं हा एक सगळ्यात मोठा टास्क असतो, जो की आपल्या घरच्यांकडून सुद्धा तसा एक फोर्स असतो. तर तुम्ही काय केलं नेमकं, म्हणजे पासआउट झाल्या तुम्हाला असा जॉब भेटला की काय अजून वेगळं करायचं ठरवलं होतं?
2: तर तो अजून एक मोठी स्टोरी आहे. जसं पाहिलं तर आता आमच्या बॅचचं जसं थोडंसं बॅडलक म्हणता येईल, आमची पहिली बॅच होती त्यासाठी आमची CET पहिल्यांदा चालू झाली 2004 आणि ज्यावेळेस आम्ही पासआउट झालो 2008 इव्हन आमच्या बॅचमध्ये बरेचसे लोक स्कॉलर होते, टॉपर्स होते, पण ज्यावेळेस पासआउट झालो त्यावेळेस आर्थिक मंदी आली 2008, आणि त्यामध्ये बेसिकली IT मध्ये कॉम्प्युटर सायन्स मध्ये खूप बेकारी झाली होती, कारण त्या पिरियड मध्ये जे लोक एक्सपिरियन्स होते कंपनीमध्ये 10-15 सगळे घरी बसले होते, आणि वी आर जस्ट फ्रेशर्स, तर फ्रेशर्सची आमची काही व्हॅल्यू नव्हती मार्केटमध्ये. लकीली त्यावेळेस माझं 3rd असताना आमचं कॅम्पस प्लेसमेंट झालं होतं सेंट्रल कंपनीमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये आय थिंक 4-5 लोकांचं प्लेसमेंट झालं होतं, कंपनी पुण्यामध्ये होती ती, तर मी आमचं सिलेक्शन करून पण आम्हाला जॉईनच्या वेळेस त्यांनी बोलवलंच नाही, कारण त्यावेळेस त्यांना आवश्यकता नव्हती, एवढं मार्क मंदी होती. तर इनिशियल स्ट्रगल खूप झालं, परत असं जास्त की इंजिनिअरिंग केलं त्यावेळेस होतं इनिशियल फेजमध्ये, की त्या पिरियडमध्ये इंजिनिअरिंग थोडी व्हॅल्यू पण होतं, लोकांना असं वाटायचं कारण इंजिनिअरिंग केलं स्टार्टिंग 50,000-1,00,000 जॉब मिळतो, फॅमिलीपेक्षा सोशल प्रेशर खूप होतं, इंजिनिअरिंग करून घरी बसला काय करतो बघा, इंजिनिअरिंग केलं घरी काय बसला. मग मी जसं इंजिनिअरिंग केलं की लगेच इव्हन मी रिझल्टचा पण वेट नाही केला, मला माहिती मला थोडं अशोर होतं स्कोरिंग चांगलंच होणार आहे, इमिजिएट मी पुण्याला गेलो, जॉबचं सर्चिंग चालू केलं, भले मला कॅम्पसमध्ये झालं त्यांनी जॉईनिंगला बोलवलं नाही, पण आपण आपलं स्ट्रगल करून आपल्या बेस्टवरचं काही तर करता येईल. त्यातनं थोडंसं कम्प्युटर सायन्ससाठी चॅलेंजिंग असं आहे की एक तर IT साईड शिवाय ऑप्शन नाही त्यांना, काय दे कांट वर्क इन अदर इंडस्ट्रीज,
1: कोर ब्रँच सारखं नाही,
2: जसं मेकॅनिकल वाले इलेक्ट्रिकल वाले कॉम्प्युटरमध्ये जाऊ शकतात, IT मध्ये जाऊ शकतात, पण कॉम्प्युटरवाल्यांना IT मेकॅनिकल इलेक्ट्रिकल जायला स्कोप नाही, तो थोडासा ड्रॉबॅक आहे. आता थोडा ऍटलीस्ट ब्रँच चॉईस करताना IT मध्ये सध्या स्कोप आहे, काय IT मध्ये कॉम्पिटिशन एवढे हाय, कारण इलेक्ट्रिकल मेकॅनिकल ANTC ऑल ब्रँच कॅन कम इन कॉम्प्युटर, इव्हन MCA आहे, BCA आहे, तसं बाकी ब्रँचला एवढं कॉम्पिटिशन नाही आहे. आणि कॉम्प्युटरमध्ये IT एक तर लागलं तुम्हाला एकदम हाय लो प्रीमियम जॉब भेटेल, जसं विप्रो इन्फोसिस आहे, TCS आहे, मिड लेवल का लो लेवल जॉब नाही त्यामध्ये, तो एक चॅलेंजिंग आहे. मग स्टार्टिंग मी परत MIDC स्टार्टअप केलं, एका मला पहिली अपॉर्च्युनिटी भेटली टाटा एजॅकीमध्ये, एक जस्ट लाईक यू कॅन से शॉपलर लेवलला मी स्टार्टअप केलं, तुला मला काही ना काही लर्निंग भेटेल, नॉट जस्ट लाईक अर्निंग वेगळी गोष्ट आहे, पण काय शिकायला भेटेन. एक 5-6 महिने काम केलं त्यानंतर मला तिथं कळलं की तिथे ह्युमन रिसोर्स मध्ये रिक्वायरमेंट आहे त्यांच्याकडे.
1: अच्छा, ओके.
2: आणि त्यांना असं कळलं की माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. ऍक्च्युली त्यावेळेस इंजिनिअरिंगच्या बेसवरती जॉब पण देत नव्हते, तर तुम्ही एवढं हायली क्वालिफाईड आहेत तर तुम्हाला एंट्री कसं देणार आम्ही? दॅट इज नॉट ॲट युअर जॉब स्किल लेवल.
1: जो वर्क लेवल आहे ते इंजिनिअरिंग झालंय म्हणून तुम्हाला जॉब नाही मिळणार.
2: मी ते हाईड केलं की मी म्हणलं नाही, मी 12th झालं फक्त, मी 12th केलेलं आहे आणि मला त्यावेळेस जॉब जाय. म्हणजे ऍटलीस्ट चला जॉब करतो काही ना काही, अर्निंग वेगळं आहे. पण त्या बेसवर 5-6 महिने जॉब केला, थोडं शिकलो आणि मग नंतर मी सांगितलं की नाही माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्यांना थोडं स्किलसेट पण दिसली माझ्यामध्ये. मग त्यांना असं कळलं की ठीक आहे, आता तो आमच्याकडे एचआरमध्ये एक रिक्वायरमेंट आहे, तू करू शकतो का? म्हणलं करतो. लिटरली 6 महिन्यामध्ये एचआरच्या बऱ्याचशा गोष्टी मी शिकून घेतल्या. पेरोल, टाइम ऑफिस, अटेंडन्स मॅनेजमेंट,
1: एमबीए करण्याच्या अगोदर,
2: एमबीएच्या अगोदर.
1: अच्छा, ओके.
2: मग तिथं 5-6 महिने केलं, त्या बेसवर त्या 6 महिन्याच्या एक्सपिरियन्सच्या बेसवरती मला एन काही जापानीज कंपनी आहे तिथं ॲज अ एचआर एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉब भेटला. तिथं मी जवळजवळ 2 वर्ष केलं. 2 वर्षामध्ये सगळं लर्निंग केलं. त्यानंतर थर्ड कंपनी अॅमटेक ॲटो लिमिटेड, ते पण सणसवाडीमध्ये कंपनी आहे. दॅट इज अगेन काइंड ऑफ इंडियन एमएनसी. त्यांचे जो प्लांटमध्ये जॉईन केला होता दॅट इज अराउंड 52 एकर प्लांट होता. आणि ते 52 एकर प्लांटमध्ये मी अगेन एचआर एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉईन केलं. माझ्यासाठी काइंड ऑफ प्राऊड मुवमेंट तिथं पण अशी होती की मी तिथं काम करताना फक्त इंजिनिअरिंगच्या बेसवर काम केलं होतं. इंजिनिअरिंगच्या बेसवर माझा थर्ड जॉब होता एचआरमधला. आणि ज्यावेळेस मी जॉईन केलं त्यावेळेस आय वॉज जॉईन ॲज अ एक्झिक्युटिव्ह फॉर पेरोल. पण त्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये माझे 3 एक्झिक्युटिव्ह कलिग सोडून गेले. एक एक्झिक्युटिव्ह तो ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट करत होता, त्याचा हँड ओव्हर मी घेतला, मी त्याचं ते काम ॲक्टिव्हिटी चालू केला. दुसरा एक एक्झिक्युटिव्ह होता तो रिक्रुटमेंट बघत होता, त्याचाही ॲक्टिव्हिटी मी हँड ओव्हर घेतला, ते काम चालू केलं मी. आणि एक होता थर्ड एक्झिक्युटिव्ह तो MIS बघत होता. ह्या तिघांच्याही ॲक्टिव्हिटीज मी हँड ओव्हर स्वतः घेतल्या आणि त्यांचे रिप्लेसमेंट न घेता मी थोडं ओव्हरलोड झालो, ओव्हरबर्डन झालो. पण त्यावेळेस घरापासून कंपनीजवळ होते, 10-12 तास काम करायचो. मला ठीक आहे, आपलं लर्निंग भेटतं, शिकायला भेटतं. आणि ते डेडिकेशन बघून कंपनी मॅनेजमेंटनी मला म्हणलं ठीक आहे, आता तुझं सध्या तर इंजिनिअरिंग बेसवर तू खूप चांगलं काम करतो, पण तुला फ्युचर ग्रोथसाठी करिअरमध्ये तुला MBA करणं खूप इम्पॉर्टंट. माझ्या बॉसने थोडं गाईड केलं, मला आपल्या कंपनीची एक पॉलिसी आहे करिअर डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या अंडर तू MBA कम्प्लीट कर, ॲडमिशन घे, त्याचं पूर्ण कंपनी खर्च करेन.
1: ओके.
2: मला ग्रेट. मग मी MBA ला ॲडमिशन घेतलं. लकीली MIT पुन्हा ॲडमिशन घेतलं करस्पॉन्डंटमध्ये. मी ॲडमिशन घेतल्यानंतर पूर्ण कॉलेजची फी कंपनीने व्हाया चेक कॉलेजवर पाठवली. आणि ॲडमिशन घेतल्याबद्दल कंपनी कॉलेजकडून मला टॅब भेटला. टॅबलेट
1: पडला.
2: म्हणजे मी काही पे तर केलं, कंपनी सगळं पे केलं. आणि ऍडमिशन बद्दल त्यांच्या टॅबवर मला भेटलं. काइंड ऑफ प्राऊड मोमेंट होती माझ्यासाठी. आणि तेवढं हार्डवर्क कंपनीसाठी डेडिकेशन दिलं होतं, कारण लॉजिकली त्यावेळी

0: काइंड ऑफ अचीवमेंट फॉर मी विदिन वन इयर लॉट्स ऑफ अचीवमेंट खूप काही लर्निंग भेटले त्यामध्ये.
1: आणि साधारणतः कालावधी कधीचा होता?
0: 13 ते 14 त्यानंतर मग हे झालं. त्यानंतर सेकंड इयरला मग परत एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटली कंपनीमध्ये. पण कंपनीमध्ये नाही, तो खूप परफॉर्मन्स चांगला आहे, तू थांब, स्टे बॅक कर कंटिन्यू. मग मी त्यांचं ऐकलं, थांबलो. पण सेकंड टाइम आणखी एक 6 महिन्यानंतर मला एक आणखीच दुसरी अपॉर्च्युनिटी भेटली. दॅट इज अगेन मॅनेजरल लेवल भेटली. आता मला ठीक आहे, मला करिअरसाठी मूव्ह ऑन करणं थोडं इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच पिरियडमध्ये मी एक वाघोलीमध्ये फ्लॅट घेतला होता राहण्यासाठी. त्यापर्यंत मी रेंटवर राहत होतो. मग तर त्यावेळेस फ्लॅट घेतला, फ्लॅटचं EMI परत सगळ्या गोष्टी, मला सॅलरी त्या बेसवर थोडं मला थोडं ग्रोथ इम्पॉर्टंट आहे. मग त्यानंतर पॉलीप्लास्टिक म्हणून एक रांजोबामध्ये कंपनी आहे. दे आर इन टू इलेक्ट्रॉन प्लेटिंग आणि इंजेक्शन मोल्डिंग. ज्या फोर व्हीलर कार आपण वापरतो, टोयॅटो, महिंद्रा, टाटा, इव्हन ऑडी वगैरे, त्या गाड्यांचे ज्या लोगोज बनतात त्या कंपनीमध्ये आम्ही लोगो बनवायचो. प्लस जे डेकोरेटिव्ह पार्ट्स आहेत, क्रोम्स आहेत, गार्निश आहेत, परत व्हील ट्रिम कवर्स आहेत, ते बनवायचे कंपनी. ज्यावेळेस मी कंपनी जॉईन केलं ते, त्यावेळेस मी जॉईन केलं एक ॲज अ रिप्लेसमेंट ऑफ वन ऑफ द मॅनेजर. त्यांच्याकडे एक मॅनेजर होते, त्यांचा परफॉर्मन्सबद्दल कंपनी हॅपी नव्हती आणि त्यांनी मला जॉईन केलं त्यांच्या रिप्लेसमेंटबद्दल. माझ्यासाठी थोडं चॅलेंजिंग पार्ट असा होता की ज्या मॅनेजरनी मला जॉईनिंग केलं, सगळं जॉईनिंग फॉर्मॅलिटी केलं, सगळं केलं, आणि मला विदिन 3-4 डेज मॅनेजमेंट सांगितलं की ज्या पर्सनने तो जॉईनिंग केलं त्याला तू रिलीव्ह करायचं आहे.
1: अच्छा.
0: बिकॉज वी आर नॉट हॅपी विथ दॅट पर्सन. काइंड ऑफ थोडं इमोशनल होतं. मी म्हणलं यार, तो माणूसच चांगला होता, ही इज फ्रॉम बिहार, पॉझिटिव्ह होता, फक्त एवढंच खूप सायलेंट होता. आता याच्यामध्ये काम करताना थोडं सायलेंट होऊन जमत नाही, थोडंसं अग्रेशन नेचर लागतं थोडंसं, कारण वी हॅव टू डील विथ पीपल्स. तर म्हणलं बिईंग ही इज अ नाईस पर्सन, म्हणलं माझ्या एंडनी मी जेवढं ट्रेस करताना केलं त्यांना 1 वर्षापर्यंत मी कंटिन्यू केलं. आणि 1 वर्षानंतर त्यांना मग मल्टिपल ऍक्टिव्हिटी करून त्यांना एक जॉब भेटेपर्यंत, दुसरा जॉब भेटला, त्यांना रिलीव्ह केलं मी.
1: अच्छा.
0: मग त्या कंपनी माझी जर्नी होती. ज्यावेळेस मी जॉईन केलं तर कंपनीची टर्न ओव्हर मंथली होता अराऊंड 1 करोड पर मंथ. विदिन 1 इयर मध्ये मी अराउंड 300 लोकांचे रिक्रुटमेंट केलं. काही बल्क मध्ये डिप्लोमा ट्रेनिंग केले हायर, 50-60 लोक एका महिन्यात हायर केले, प्लस स्टाफ वगैरे असं टोटल मिळून 300-350 लोक हायर केले. त्या कंपनीचे टर्न ओव्हर 1 वर्षामध्ये जवळ 300 टाइम्स 1 करोड 3 करोड पर्यंत पोहोचला. त्यानंतर आम्ही तिथं एक कॉर्पोरेट ऑफिस सेटअप केलं खराडीमध्ये, प्रायडेकॉनमध्ये. एक पेंट शॉप सेटअप केला त्याच MIDC मध्ये. प्लस माझ्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये आय थिंक आम्ही सानंदमध्ये एक प्लांट चालू केला होता आणि एक चेन्नईला एक प्लांट चालू केला होता. दॅट इज काइंड ऑफ ग्रोथ फॉर कंपनी. आणि 2-3 करोडहून आता कंपनीचं टर्न ओव्हर अराउंड 25 करोड पर मंथ आहे. अराउंड त्या ग्रुपचं करोड टर्न ओव्हर 1.5 करोड पोहोचलेला आहे करंट डेटला. काइंड ऑफ खूप चांगलं लर्निंग होतं. त्यानंतर मग मला एक आणखी एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटली, लिवोनी केबल्स, चाकणमध्ये जर्मन MNC आहे, खूप स्टँडर्ड कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये आय जॉईन ॲज अ मॅनेजर HR. माझं रिपोर्टिंग डायरेक्टली मॅनेजिंग डायरेक्टरला होतं. अगेन तिथं पण थोडं चॅलेंजिंग असं होतं की तिथं अर्लियर मॅनेजमेंट ने काही तर नॉन कम्प्लायन्स ऍक्टिव्हिटी केल्या होत्या, लाईक एक्झिस्टिंग HR हेड, फायनान्स हेड आणि प्रोक्युरमेंट हेड जो परचेस करतो, ह्या तिघांनी थोडं फ्रॉड ऍक्टिव्हिटी केल्या होत्या. आय वॉज अ फर्स्ट एम्प्लॉई ऑफ न्यू टीम ज्याला सगळ्या गोष्टी ह्या क्लीनअप करायच्या होत्या, ऑडिटिंग करायचं होतं, जे फ्रॉड झालेत ते फ्रॉड ऑडिटिंग करून ते पैसे जे लॉसेस झाले ते रिकवर करायचे होते. तर त्या केसमध्ये मी ज्यावेळी जॉईन केलं तर अराउंड त्या फ्रॉडचे व्हॅल्युएशन काल 4-5 करोडचे व्हॅल्यू होतं सगळं होतं. तर माझ्यासाठी चॅलेंज असतं की माझे जे रिपोर्टिंग मॅनेजर होते, MD होते, त्यांनी टार्गेट दिलं की मी सप्टेंबरला जॉईन केलं, तर तुझ्याकडे 3 मंथचा टाईम आहे, यू हॅव टू वर्क इंडिपेंडेंटली आणि तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये तुमचे HR चे सगळे व्हेंडर्स क्लीनअप करायचे, सगळे काढून टाकायचे, फ्रेश पाहिजे मला आणि विथ प्रोफेशनल पाहिजे, लोकलाईज कोणी नाही पाहिजे. आणि प्लस तुमच्या HR च्या टीममधले काही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहेत, त्यांनाही तुम्ही डिस्कंटिन्यू करा, काढून टाका. प्लस काही मॅनेजर्स आहेत त्यांनाही काढून टाका. तर मी जॉईन केला विदिन 15 दिवसांमध्ये 2-3 मॅनेजरला मला फायर करावं लागलं. HR मध्ये 1-2 होते इन्व्हॉल्व, त्यांना फायर करावं लागलं. खूप चॅलेंजिंग होतं. आणि व्हेंडर्समध्ये स्क्रॅप झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, लेबर झालं, सेक्युरिटी झालं, केटरिंग झालं, लोकल MLAs वगैरे खूप इन्व्हॉल्व असतात. लाईक आता त्यांचं नाव थोडं कोट करणं चॅलेंजिंग आहे, पण भोसरीचे MLA आहे, चाकणचे MLAs आहे आणि तयगाव धाबाडे, हे आमची कंपनी होती बॉर्डर लाईनवर होती,
1: त्यांचा इन्फ्लुएन्स असतो,
0: खूप इन्फ्लुएन्स. आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आणि इव्हन पहिल्या टीमला कंपनीने काढून टाकलं होतं 1 day clearance मध्ये. त्यांनी मला प्रॉब्लेम क्रिएट करण्यासाठी की नाही आता हा सक्सेस झाला नाही पाहिजे, ह्याला प्रॉब्लेम क्रिएट झाला पाहिजे, म्हणून थोडं चॅलेंजिंग. लोकांना सांगणं की नाही ह्याला त्रास, थोडा त्रास द्या, ह्यांना काम करता नाही आले पाहिजे वगैरे. पण सक्सेसफुली मी हे सगळे व्हेंडर 1 quarter मध्ये टार्गेट केलं, तर मी सगळे काढून टाकले. आणि सगळे व्हेंडर जे नवीन अपॉइंटमेंट केले दे आर फुल्ली प्रोफेशनल वन. आणि हे सगळं केल्यानंतर कंपनीचे जवळजवळ पर मंथ 15 लाखापर्यंत कॉस्ट सेव्हिंग झाली ॲडमिनमध्ये. दॅट इज काइंड ऑफ बिग अचीवमेंट. आणि इव्हन ज्यांनी ज्या पहिल्या व्हेंडरने जे फ्रॉड केलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ मी 70-80 लाख रुपये रिकवरी केले. त्यासाठी काही लीगल केसेस पण मी फाईल केल्या चाकण पोलीस स्टेशनमध्ये. बरेचसे काही इव्हन मी त्यावेळेस आपले विश्वास नांगरे पाटील

0: साहेब आहेत, त्यांच्याकडून सपोर्ट घेतला, त्यांच्या लेवलपासून पोलीस स्टेशन सपोर्ट घेतला, केसेस फाईल केल्या, लिगल केसेस पण हँडल केल्या, कंप्लायन्स वगैरे. आणि वन ऑफ द काइंड ऑफ सक्सेसफुल जर्नी होती माझ्या 2-3 वर्षाची त्या कंपनीमध्ये. माझ्यासाठी एक प्राऊड मोमेंट होता, असं होता की त्या कंपनी एक नवीन पॉलिसी क्रिएट केली होती फॉर ओनली फॉर फ्यू एम्प्लॉई. मी एक होता, दुसरा एक एम्प्लॉय होता, ॲज अ रिटेन्शन पॉलिसी. फक्त आम्ही कंपनीतून सोडून न जाण्यासाठी आमच्या पगाराच्या व्यतिरिक्त परफॉर्मन्स बोनसच्या व्यतिरिक्त आम्हाला ॲन्युअली 1 लाख रुपयाच्या आसपास अमाऊंट भेटायची, आणि दॅट इज प्रत्येक महिन्याच्या वर्षाच्या डिसेंबर सॅलरी ॲड ऑन व्हायची. फक्त तुम्ही कंपनी सोडून नका, जाऊ कंटिन्यू करा, दॅट्स इट.
1: अच्छा, हे सगळं तुम्ही सांगताय ब्रिटानियाच्या अगोदरचा.
0: मग हे झाले लिबोनीमध्ये. तर लिबोनीच्या नंतर मग मला एक अगेन एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटली हायर अप्लायन्सेसमध्ये. हायर अप्लायन्समध्ये मी जॉईन केले ॲज अ हेड ऑफ एचआर ऑपरेशन्स आणि आयआर. तिथं ऑलमोस्ट लिबोनीमध्ये आमचे 300 एम्प्लॉईज होते, 300-350 खूप झाले. आणि हायरमध्ये होते 3,500 एम्प्लॉईज, 350 वरून 3,500 10 टाइम हायर एम्प्लॉईज. तिथे पण इनिशियल लेवल खूप चॅलेंज होते, कॉन्ट्रॅक्ट लेबर मॅनेजमेंट होतं, कंट्रोल नव्हतं, बऱ्याचशा गोष्टी होत्या, बऱ्याचशा गोष्टी स्ट्रीमलाईन केल्या. जवळजवळ 2 वर्ष त्या कंपनीत होतो मी. आणि त्यानंतर हायर अप्लायन्समध्ये आपलं वन ऑफ द मोठा प्लांट होता, 70-80 एकर प्लांट होता रंजगावमध्ये. त्याच्या प्लांटमध्ये आमच्या प्रत्येक 4 सेकंदमध्ये एक रेफ्रिजरेटर बनायचा. आणि आम्ही ॲडमिन डिपार्टमेंटला बिल्डिंगला असायचो, आम्ही तिथून सगळ्या 4-5 प्लांट होते आमच्याकडे. रेफ्रिजरेटर 1 प्लांट होता, रेफ्रिजरेटर 2 प्लांट होता, वॉशिंग मशीन होता, परत वॉटर हीटर होता, TV होता, मोबाईल होता, वॉटर हीटर, हे सगळे प्लांट्स आम्ही सगळं ओव्हरऑल सगळं ऍक्टिव्हिटी बघायचो.
1: अच्छा, हे सगळी तुमची जर्नी ब्रिटानियाच्या अगोदर सांगतात. मला ब्रिटानियावर यायचं आहे, कारण त्याच्यात आमचा पण स्वार्थ असा आहे की तुम्ही त्याच्यात नोकरी देणार आहेत म्हणून. पण ही सगळी जर्नी आहे, तुम्ही MBA पण ह्या जर्नीच्या दरम्यानच केलं, आणि त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस म्हणजे तुम्ही हे जे सगळं मॅनेजमेंट आहे ते पाहत होतात. मला एक सोप्या भाषेमध्ये थोडंसं आणखीन एक मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण मी अगोदर परत एकदा सांगतो की आपण जे चर्चा करत आहोत ते श्री अभिजित पवार यांच्याशी. ते मूळतः राहणारे जेवूर तालुका करमाळा येथील आहेत. 2008 साली त्यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी त्यांची पदवी प्राप्त केलेली आहे. आता सध्या पुणे येथे कार्यरत आहेत ब्रिटानिया कंपनीमध्ये प्लांट एचआर हेड म्हणून. आणि त्यांचं जे पूर्ण एचआर म्हणजे ह्युमन रिसोर्सेसच्या संदर्भामध्ये त्यांचे जेवढे काही अनुभव आलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीतले, तेही आपण समजून घेत आहोत. हे ह्युमन रिसोर्सेस म्हणजे नेमकं काय? कारण ठीक आहे, आम्ही फारपार तर आमच्या म्हणजे मला जेवढं समजल्यानुसार की तुम्ही तुम्हाला जे आवश्यक असणार ते माणसं घेणं, त्यांना नोकरी लावणं आणि त्यांनी काम करतात का नाही पाहणं, असंच असतं की अजून काय वेगळं असतं?
0: हां, ह्युमन रिसोर्स मराठीत अर्थ करायचं मानव संसाधन हा मराठी शब्दाचा अर्थ येतो. ह्युमन रिसोर्समध्ये आम्हाला कंपनीच्या ओनरशिपच्या बिहाफमध्ये म्हणजे कंपनीचा मालक स्वतःहून जे ऍक्टिव्हिटी करतो त्याच्या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आज आम्हाला एचआर म्हणून करावं लागतात.
1: बरं,
0: एक्झाम्पल म्हणजे लोकांना कामावरती घेणं, त्यांचं टाईमवरती वेतन पे करणं, पगार पे करणं, त्यांचं
1: रेग्युलर म्हणून करणं की सजेशन लेवलला करणं,
0: एज्युकेशन करणं त्यांचं म्हणजे समजा स्टार्टिंग फ्रॉम इंटरव्ह्यूला घेण्यानंतर इंटरव्ह्यूला घेतल्यानंतर कोणत्या पोझिशनला घेतलं पाहिजे, इंटरव्ह्यूमध्ये काय काय क्वेश्चन विचारलं पाहिजे, तो आपल्या कंपनीच्या कल्चरमध्ये फिट होतो का नाही तो चेक करण्यापर्यंत, टेक्निकल फिटमेंट आहे का, कल्चरल फिटमेंट आहे का, आपल्या सॅलरीच्या बँडवडीमध्ये बसतोय का, सगळ्या गोष्टी चेक करणं, मग त्याला सॅलरी किती देणं ते पण डिसिजन एचआरएस घेतं कंपनी, कारण मालक सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. तर मालकांनी काही राईट्स ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटला दिल्या असतात, त्यांच्या बिहाफमध्ये आम्ही काम करतो. त्यामध्ये पण लेवल असतात, एचओडी आहे, मॅनेजर्स आहे, प्रत्येक लेवलला त्यांचे राईट्स डिफाईंड असतात. मग हे सगळं झाल्यानंतर त्यांचं ऑनबोर्डिंग आहे, इंडक्शन आहे, बाहेरच्या कल्चरमध्ये आल्यानंतर नवीन कंपनीच्या कल्चरमध्ये त्यांना इंट्रोड्यूस करणं, त्यांना कम्फर्ट देणं, त्यांचं सगळं सेटलमेंट करणं गोष्टी, त्यानंतर त्यांचं जसं सांगितलं मंथली पेरोल ॲक्टिव्हिटीज झाले, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंट आहे त्यांचं, त्यानंतर लिगल कंप्लायन्सेस आहेत कंपनीसाठी, जे गव्हर्नमेंटचे कंप्लायन्स असतात, PFI SIC आहे, त्यानंतर बाकी मॅटर्निटी ऍक्टचे कंप्लायन्सेस आहे, बोनसचे कंप्लायन्स आहे, सगळे कंप्लायन्स फॉलो करणं कंपनीसाठी, एखादं फॅक्टरी ऍक्टचे जे आपलं अॅन्युअल कंप्लायन्स फॉलो करणे, हे सगळ्या कंपनीचे ऍक्टिव्हिटी एचआरएस करतात. त्यानंतर पुढचा त्यानंतर अॅन्युअल इन्क्रीमेंट झालं, त्यांचं प्रमोशन झालं, आणि एखाद्या इश्यू एम्प्लॉईचे काही डिसिप्लिन इश्यूज असतात त्याचं त्यांच्यावर ॲक्शन घेण्याचे काम, लाईक वॉर्निंग लेटर्स आहे, शो कॉज आहे, टर्मिनेशन्स आहेत, ते पण काम एचआर
1: सगळं एचआर. मग आता हे सॅटिस्फॅक्टरी आहे पेमेंटच्या दृष्टिकोनातून आणि जॉबच्या दृष्टिकोनातून असं तुम्हाला वाटतं?
0: येस, बिकॉज कम्पेअर टू अदर जॉब एचआर इज काइंड ऑफ मॅनेजमेंट लेवल जॉब. आम्हाला एक तर ॲज अ ओनरशिप काही राईट्स असतात, ॲज अ मॅनेजमेंट राईट्स असतात. आम्हाला बऱ्याच असं वाटत नाही की आम्ही एम्प्लॉई आहे, वी आर वर्किंग ॲज अवर
1: ओन कंपनी.
0: येस, तो एक ऍडव्हान्टेज आहे. बाकी जसं एखादं प्रोडक्शन काम करताना फक्त त्याला काम जे सांगेल तेवढं करायचं आहे. आम्हाला एचआरसाठी कामाची व्याख्या नसते. आज आम्ही दिवसभरात आता सकाळी गेलो कामात, दिवसभर मला हे ठीक आहे काय डिसाईड असतं की ह्या 5 ऍक्टिव्हिटी करायच्यात, पण दिवसभरात काय काय होईल सांगतात नाही, कधी काय ऍक्सिडेंट होईल, कधी काय हॅपन होईल, काही होऊ शकतं. मग एचआरचं जसं असं आहे की जिथं कमी तिथं आम्ही, कुठं काय झालं शेवटी ते फायनली पॉईंट आमच्याकडे एचआरकडेच येतो.
1: अच्छा, अभिजित हा प्रश्न तुम्हाला विचारण्याचं कारण हे होतं की जसं आपण मुलाखतीच्या अगोदर थोडीशी चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक असं मला वाक्य बोललात की तुम्हाला थोडंसं फास्ट बोलणं किंवा बोलण्याच्या कम्युनिकेशनमध्ये थोडासा एक प्रॉब्लेम आहे छोटासा, जो की तुम्हाला एक ते बायबर्थ किंवा असं काहीतरी तुम्ही असं एक कारण सांगितलेलं होतं. आणि हा तुमचा जॉब आहे ह्युमन रिसोर्स, तो तर टोटली पूर्ण कम्युनिकेशनवर आहे. कारण तुमचं बोलणं आणि तुमचं जर ते समजतच नसेल समोरच्याला तर ते अडचणीचं आहे. मग हे तुम्हाला असं वाटलं नाही की ही डिफिकल्टी तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला अशा पद्धतीनं याच्यावरच्या जॉब करणं कदाचित जमेल किंवा नाही जमेल असं काय?
0: नाही, डिफिकल्ट होतं इनिशियल, खूप चॅलेंज पण वाटलं मला. आणि हा प्रॉब्लेम मला बाय बर्थ होता, माझं जन्मापासूनच माझा बोलण्याचा स्पीड थोडा जास्त होता आणि बऱ्याच वेळा मी जास्त हाय स्पीडने बोलल्यानंतर समोरच्याला काही गोष्टी समजत नव्हत्या.
1: अच्छा,
0: मी स्टेप बाय स्टेप थोडा प्रॅक्टिस करून, असं मी स्पीच थेरपीवर असं काही केलं नाही टेक्निकली, पण सेल्फ प्रॅक्टिस करून थोडस स्पीड्स कमी करायचा प्रयत्न केला. काही अंशी त्यामध्ये सक्सेस झालो पण काही अंशी नाही झालो, पण ठीक आहे. म्हणजे आज मी ह्या लेवलला पण पोहोचलो, म्हणजे काही ना काही सक्सेस आहे त्या लेवल पण पोहोचलो. म्हणजे एचआर हेड इज काइंड ऑफ सिनियर मोस्ट पोझिशन आहे एचआर, त्या पण पोझिशन मी अचीव केलेलं आहे. 2-3 कंपनीमध्ये त्या पोझिशनला मी काम केलेलं आहे. कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे, पण काम कम्युनिकेशन बरोबर
1: त्याला तुम्ही असं म्हणजे त्यालाच तुम्ही मोठी भीती बघून तुम्ही असं,
0: कारण एचआर मध्ये आम्हाला एक तर सगळ्यात अग्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे, डिसिजन मेकिंग खूप इम्पॉर्टंट आहे.
1: अच्छा,
0: आणि अगेन डिसिजन मेकिंग म्हणजे डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. तुम्ही डेटा कंपनीचं एक्स वाय झेड अनालिसिस केलं, एक्सेल खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये. तुम्हाला डेटा अनालाइज करायला पाहिजे, डेटाच्या बेसवर तुम्हाला डिसिजन घेतायला पाहिजे, अँड राईट डिसिजन ॲट राईट टाइम, तो खूप इम्पॉर्टंट आहे. कम्युनिकेशन तर इम्पॉर्टंट आहे, पण कसं आता याच्यामध्ये भरपूर व्हर्टिकल्स आहे. जसं मी सांगितलं की कम्युनिकेशन इज सेल्फ सेपरेट व्हर्टिकल इन एचआर, त्यासाठी म्हणजे एकदा तुमच्याकडे मॅनेजमेंट स्किल आले, इफ यू आर एबल टू मॅनेज पीपल. सगळ्यात डिफिकल्ट काम आहे की लोकांकडून काम करून घेणे, लोकांना मॅनेज करणं. ते स्किल आलं की यू कॅन पुट एक्सपर्ट पीपल इन दॅट वर्क. म्हणजे वन सिंगल पर्सन मे नॉट बी एक्सपर्ट इन ऑल थिंग्स, पण दे कॅन पुट एक्सपर्ट पीपल फॉर दॅट एक्सपर्ट जॉब, अँड वी कॅन गेट वर्क डन.
1: अभिजित, असा एक आणखीन विषय येतो, तो म्हणजे माझ्या डोक्यात चालू आहे की जसं तुम्ही तुमची जर्नी सांगत होतात की तुम्हाला एका कंपनीनं एमबीए करण्यासाठी मदत केली, म्हणजे मदत म्हणजे स्पॉन्सर, तुमचं पूर्ण स्पॉन्सर केलं, सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या ह्या बाबी समोर आल्या. मग तुम्हाला असं वाटतं का की आता जे शिकणारे सगळे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंग म्हणूनच म्हणत नाही कुठल्याही फील्डमधले असतील, पण मोस्टली आपण इंजिनिअरिंग असा घेऊयात, तर आताचे जे विद्यार्थी खरंच कंपनीत गेल्या गेल्या कंपनी एवढे लाड करेल का, असा माझा एक विषय आहे की का त्याच्यासाठी काही स्किल तुमच्याकडे असायला पाहिजेत?
0: येस ऑफकोर्स. आता मी एचआर मध्ये आहे तर मी स्वतः माझं कामच एचआर मध्ये इंटरव्ह्यू
1: घेणं.
0: आणि बऱ्याच वेळा आम्ही एज ए बिकॉज ऑफ इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आम्ही टेक्निकल इंटरव्ह्यू घेतो, कारण एचआर फील्डमध्ये बरेचसे लोक आहेत जे बीए बीकॉम करून आलेले आहेत, ग्रॅज्युएशन करून एमबीए केलं, एचआर केलं. दे आर ओनली द मॅनेजमेंट स्टुडंट, त्यांना टेक्निकल नॉलेज नसतं. माझ्यासाठी ऍडव्हान्टेज आहे की आम्ही काइंड ऑफ टेक्निकल प्लस कमर्शियल प्लस मॅनेजमेंट, टेक्नो कमर्शियल आहे इंजिनिअरिंग केल्यामुळं. इंजिनिअरिंगमध्ये पण फर्स्ट इयरला मेकॅनिकल सिव्हिल सगळं कॉमन असतं, बेसिक सगळं नॉलेज आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स वगैरे. त्याचा ऍडव्हान्टेज आहे की आम्ही इंटरव्ह्यूमध्ये बरंच मेकॅनिकल कंपनी आहे, मेकॅनिकलबद्दल आम्ही इंटरव्ह्यू टेक्निकल घेऊ शकतो. मेकॅट्रॉनिक्स काय आहे, बाकी गोष्टी काय आहे, फिजिक्स केमिस्ट्रीचं पण चेक करू शकतो गोष्टी, बेसिक बेसिक गोष्टी. आणि एचआर चापकोस आम्ही चेक करतोच. पण असं काही केसेसमध्ये असं दुर्दैव असं वाटतं की आपण आता ठीक आहे, आता आम्ही त्या लेवलला पोहोचल्यामुळे थोडं आमचं इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी आहे, थोडं कॉन्फिडन्स आहे. बऱ्याच वेळेस मी बघतो इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्या खेड्यापाड्याचे विद्यार्थी, त्यांच्याकडे टेक्निकल नॉलेज खूप आहे, दे आर व्हेरी म्हणजे टेक्निकल रिच नॉलेज पण खूप आहे, पण दे आर नॉट एबल टू एक्सप्रेस देअर नॉलेज. त्यांना ते इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्रेस करता येत नाही, ते खूप शाय नेचर असतं, कॉन्फिडन्स लेवल खूप डाऊन असते, बोलताना येत नाही किंवा खूप घाबरतात. थोडं तो चॅलेंज बघतो मी. आणि सेकंड काही केसेसमध्ये असं बघतो की काही लोकांनी इंजिनिअरिंग केलं आहे, पण त्यांना समजा विचारलं मी मायक्रोमीटरचं लिस्ट काउंट काय, माहीत नाही. इवन 1 फूटमध्ये किती सेंटीमीटर असतात ते सांगता येत नाही. खूप सॅड फील वाटतं यार, मी इंजिनिअरिंग केल्यानंतर ही गोष्टी येत नाहीत. एक म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो मी, आता याच्या प्रिव्हियस म्हणजे बिफोर दिस कंपनी आय वॉज वर्किंग विथ सिंजेंटा. सिंजेंटा आता शेतकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांना खूप माहिती असतं. सिंजेंटा इज वन ऑफ द ग्लोबल लीडर इन अॅग्रोकेमिकल्स, जगातली सगळ्यात टॉपची कंपनी आहे अॅग्रोकेमिकल्समध्ये. ऑलमोस्ट जगामध्ये 125 देशामध्ये कंपनी आहे ती. आणि त्या कंपनीमध्ये त्यांचं ग्लोबल फाउंडेशन आहे, त्याचं हेडक्वार्टर आहे स्वित्झर्लंडमध्ये. आणि त्याचं फाउंडेशनचं जे काम करतं दॅट इज सोशल वर्कसाठी काम करतं, लाईक बांगलादेश आहे, केनिया आहे, आफ्रिकन कंट्रीज आहे, चायना आहे, पाकिस्तानमध्ये पण काम करतं, बांगलादेशला काम करतं. त्यांचं इंडियाचे फाउंडेशन आहे सिंजेंटा फाउंडेशन इंडिया. त्या फाउंडेशनसाठी एचआर ऍक्टिव्हिटी पहिले आमच्या पॅरेंट कंपनी सिंजेंटा बघायचं, नंतर थोडं काम वाढल्यानंतर मी जॉईन केलं ॲज अ हेड ऑफ एचआर, ॲज अ फर्स्ट एम्प्लॉई. त्या कंपनीमध्ये पहिला एम्प्लॉई होतो, फाउंडेशनची रोल होती. नंतर आमचे पॅरेंट कंपनीचे काही लोक आम्ही त्या कंपनीजवळ ट्रान्सफर केले, आणि आम्ही परत एक नवीन कंटेंटी चालू केली एजी फाउंडेशन, दॅट इज अ कोलॅबरेशन बिटवीन टाटा ट्रस्ट अँड IDH आणि सिंजेंटा, ह्या तिघांचं कंपनी म्हणून आम्ही एक नवीन कंपनी स्टार्टअप केली. आणि त्या कंपनीमध्ये आमचं अजेंडा काय होतं, फक्त CSR करायचं. CSR म्हणजे जे कॉर्पोरेट्स आहेत, मोठमोठे कॉर्पोरेट्स, त्यांच्याकडून फंडिंग घ्यायचं आणि ते पैसे आम्ही शेतकऱ्यांसाठी खर्च करायचं त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी शेतकऱ्यांच्या मुलासाठी खर्च करायचं. तर आमचं पार्टनरशिप होतं त्या कंपनीमध्ये गुगल्स आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, बिल गेट्स मिलिंडा गेट्स फाउंडेशन्स आहे, रॅबो बँक आहे, वर्ल्ड बँक आहे, जे आपण भारतात काय काय कर्ज घेतो जागतिक बँकेकडून त्याच्या संघ आमचं टाईप होतं ते फंडिंग घ्यायचो. आणि असं आम्ही त्या कंपनीमध्ये मी जवळजवळ 450-500 लोकांची टीम उभा केली ओनली फॉर सीएसआर वर्क ऑल ओव्हर इंडिया. पुण्यामध्ये आमचं हेडक्वार्टर होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या मुलाला 10वी 12वी त्यांना शेतामध्येच राहून काहीचं काम करायचं आहे, त्यांना शेतामध्ये सिटीमध्ये जायचं नाही, पुण्या मुंबईला जायचं नाही, शेतामध्ये राहून काही काम करायचं, स्वतःच्या पायावर पडायचं. त्यासाठी आम्ही एक प्रोग्राम डेव्हलप केला होता ॲग्री एंटरप्रिनरशिप. मग तुम्ही शेतीचे पूरक काय ते उद्योग करायचं, आम्ही कंपनी त्याला सहकार्य करेन, त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देईन, त्यांच्यामध्ये एंटरप्रिनरशिप स्किल डेव्हलप करेन आणि ते स्वतःच्या शेतामध्ये गावामध्येच काहीतरी एखादा शेतीपूरक उद्योग चालू करून हे करत त्यांचं बँकेबाबत प्रपोजल करणं, त्यांना बँकेकडून लोन करून देणं, सगळ्या गोष्टी केल्यात. आणि त्याच्यापैकी काही उद्योजक आता त्यांचा टर्नओव्हर 1-1 crore आहे. दॅट इज काइंड ऑफ प्राऊड मुवमेंट फॉर अस. आणि असे आम्ही इंडियामध्ये जवळजवळ 20,000 टर्नओव्हर एंटरप्रिनर्स डेव्हलप केले. आमचं उद्दिष्ट 1,00,000 होतं. मी जवळजवळ त्या कंपनीमध्ये
1: बॅकबोन तुम्ही
0: 5 वर्ष मी फर्स्ट सेकंड एम्प्लॉई म्हणता येईल त्यामध्ये, जे एचआर सगळं एचआर पूर्ण सेटअप मी केलं कंपनीमध्ये. मग सांगण्याचा पर्पज म्हणजे त्याच्यामध्ये खूप सॅटिस्फॅक्शन होतं जॉब, बिकॉज वी आर गेटिंग फॉरेन फंड्स. आम्ही बाहेर जागतिक पैसा आणायचो नाही तर आपण आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काय रुरलच्या भागासाठी डेव्हलपमेंट लावायचो. म्हणजे सॅटिस्फॅक्शन खूप होतं त्यामध्ये.
1: बरोबर. बरं अभिजित, आता खरं तर अभिजित पवार यांच्याशी आपण चर्चा करत आहोत, परत परत याच्यासाठी आठवण करून देतो की ते जे काही की पॉईंट सांगत असणार आहेत ते खरं तर मित्रांनो सांगतो तुमच्यासाठी इतके उपयुक्त आहेत. मी म्हणतो फक्त जॉबसाठीच नाही तर वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ते खूप उपयुक्त आहेत, कारण ह्युमन रिसोर्सेस म्हणजे लोकांची मॅनेजमेंट करणं आणि त्यांना योग्य डायरेक्शन देणं, व्यवसाय असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये ते खूप गरजेचं असतं. म्हणून मी तुमच्याकडून ते इन्साइट्स काढून घेतले की नेमकं एचआर डिपार्टमेंट काय असतं. तर जेऊर करमाळा येथील अभिजित पवार आहेत. 2008 साली त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सध्या पुणे येथे ब्रिटानिया या कंपनीमध्ये प्लांट एचआर हेड म्हणून आहेत. मग ह्या सगळ्या जर्नीनंतर तुम्हाला डायरेक्ट ब्रिटानियानं उचललं आणि ब्रिटानिया म्हणजे आम्ही जे बिस्किट खातो तेच ना?
0: येस येस. अच्छा, तर ब्रिटानियाचे खूप काही प्रोडक्ट्स आहेत, लाईक बिस्किट आहे. तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे वन ऑफ द पॉप्युलर प्रोडक्ट इज गुड डे बिस्किट.
1: हा, गुड डे बिस्किट.
0: मारी आहे, विटा मारी आहे, लिटल हर्ट्स आहे, आता नवीन केक्स आहेत,
1: रस्क आहे,
0: न्यूट्री पण आहे, न्यूट्री चॉईस आहे, पर रस्क आहे, केक आहे,
1: मिळत नाही तो,
0: परत बेकरी प्रोडक्ट्स आहेत बरेचसे, परत डेअरी प्रोडक्ट पण चालले जातात, मिल्क आहे, परत बटर आहे, चीज आहे, मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत. तो हा जो रांजोगा मध्ये जो प्लांट आहे तो ऑलमोस्ट 150 acres वरचा प्लांट आहे.
1: अच्छा.
0: आणि इंडियामध्ये वन ऑफ द बिगेस्ट प्लांट आहे ब्रिटानियामध्ये. ब्रिटानियाचे ऑल ओव्हर इंडिया 1500 प्लांट्स आहेत अक्रॉस द कंट्री आणि आउट ऑफ इंडिया पण काही प्लांट्स आहेत.
1: बर.
0: तर सगळ्या प्लांटमध्ये हा मोठा सगळ्यात मोठा प्लांट आहे आणि मी ज्या प्लांटमध्ये काम करतो 6 line बिस्किट, त्याच्यामध्ये एकाच प्लांटमध्ये 6 वेगवेगळ्या लाईन्स आहेत. म्हणजे एक लाईन इज इक्वल टू 1 factory. असं एका फॅक्टरीमध्ये ऑलमोस्ट लोकांचा 6 plants बनता येईल एका फॅक्टरीमध्ये. आणि ती आशियामध्ये सगळ्यात मोठी बिस्किट फॅक्टरी आहे, आशिया खंडामध्ये, नॉट ओनली इंडिया, आशियामध्ये सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे. आमच्याकडे जवळजवळ त्या एकाच प्लांटमध्ये जवळजवळ 1.5 to 2,000 लोक काम करतात आणि इंट्रा क्लस्टरमध्ये आमच्याकडे जवळजवळ 4 to 5,000 लोक काम करतात. त्यामध्ये म्हणजे आमचा बिस्किटचे 2 plants आहेत, एक तर 5 line बिस्किट आहे, 6 line बिस्किट आहे, नंतर केक प्लांट आहे, नंतर एक इनोव्हेशन आहे. इनोव्हेशनमध्ये आमचे जे प्रीमियम प्रोडक्ट आहेत जसं जिमजाम बिस्किट आहे, बॉर्बन आहे, ते आम्ही बनवतो तिथे. त्यानंतर एक
1: म्हणजे तयार करण्यापासून पॅकेजिंग
0: होतं. त्यानंतर रस प्लांट आहे, आपण चहा बरोबर जो खारी खातो रोज खातो, रस प्लांट एक आहे. एक नंतर क्रोझंटचं एक प्लांट आहे, त्याच्यामध्ये ब्रिटानिया आणि एक कॅपिटा चिपिटा एक ऑस्ट्रेलियन कंपनी त्याच्याकडे टाईप केलेला आहे, तो एक प्लांट आहे. डेअरी एक प्लांट वेगळा आहे, असं मल्टिपल प्लांट.
1: ब्रिटानिया इंडियन कंपनी,
0: इंडियन कंपनी आहे, कोलकाता बेस्ड आहे. आणि ह्या कंपनीला हिस्ट्री खूप ओल्ड आहे, ऑलमोस्ट 103 years ओल्ड कंपनी आहे, 103 वर्ष. म्हणजे आपल्या भारताचं स्वतःचं पहिल्यापासून कंपनी आहे. इफ आय एम नॉट रॉंग आय थिंक इज पहिल्या कंपनीचं नाव होतं ब्रिटिश बिस्किट कंपनी असं काहीतरी नाव होतं पहिला, त्यानंतर ब्रिटेनिया असं काहीतरी झालेलं आहे. आय एम ऑल्सो टोटली न्यू, आय जॉईन दिस कंपनी ऑलमोस्ट 1 month बॅक ओनली.
1: मी अजून एकच महिना
0: झाला.
1: बरं, आता हे जे बिस्किट आमच्यापर्यंत पोहोचतात ते सगळे जे तयार होतात ते तुमच्या कंपनीत तयार होत
0: आहे. तुम्हाला एक जस्ट कॅपॅसिटी सांगायचं म्हणजे रांजोगा प्लांटची फक्त, तर आपण जे बिस्किट पॅकेट खातो बरेचसे छोटे मोठे आहेत, 50 grams, 60 grams वेट असतं, काही काही बिस्किटचं 100 grams वेट असतं. परवाशीच आम्ही आमच्या रांजोगा प्लांटमध्ये एक विक्रम नोंद केला. एका दिवसामध्ये आमच्या प्लांटमध्ये जे प्रोडक्शन झालं 663 tons 663 tons
1: आम्ही जर एक बिस्किट असं म्हणत किती बिस्किट झाले तसे जर
0: पॅकेट काउंट करून लाखो करोडो पॅकेट काउंट
1: करू शकणार
0: सांगायचं. दुसरा पॉईंट म्हणजे समजा एखादा एक्झाम्पल सांगायचं म्हणत आपण जो कंटेनर लोड करतो एका कंटेनर 10 टन 15 टन म्हणजे फुल लोड कारण बिस्किटचा व्हॉल्यूम जास्त असतो 5-6 टन बसतात. मग 5 टन एका कंटेनरमध्ये बसलं बिस्किट तर एका दिवसामध्ये 600-650 टन प्रोडक्शन होतं. तुम्ही इमॅजिन करा आणि असे आपल्या इंडियामध्ये जवळजवळ 1500 फॅक्टरीज आहेत सगळ्यामध्ये हा सगळ्यात मोठा प्लांट आहे. तर रांजणगाव एमआयडीसी पुण्यामध्ये जवळजवळ पाहिलं तर पुणे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट पासून जवळजवळ 40-45 किलोमीटर आहे. 5-star एमआयडीसी आहे तिथं ऑल फॅसिलिटीज आहेत तिथं त्या एरियामध्ये. त्याच आमच्या प्रिमाइसमध्ये आम्ही सांगितलं पहिले हायरला होतो हायरला आम्ही विटाने आम्ही शेजारी आहेत वी जस्ट नेबर्स मध्ये फक्त एक बॉर्डर लाईन आहे त्याच्या शेजारी आमचे फियाट गावी जे ऑटोमोटिव्ह कंपनी आहे समोर आमच्या एलजी आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे वर्लपूल आहे तर थोड्या चांगल्या चांगल्या मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे रंजोमध्ये म्हणजे बिग शॉट कंपनी मध्ये आमच्या 4-5 कंपन्या मोठ्या आहेत एलजी वर्लपूल हायर ब्रिटानिया फियाट.
1: मग आता हे तुमची जी पूर्ण जर्नी राहिलेली आहे ॲज अ एचआर डिपार्टमेंटची वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत असताना मग तुम्ही आता ज्यावेळेस ब्रिटानियामध्ये जाता त्यावेळेस अर्थातच कंपनी वेगळी असणार आहे अगोदरची कंपनी वेगळी त्याचं प्रोडक्शन वेगळं आता हे प्रोडक्शन वेगळं इथले लोक वेगळे ते काम करणारे मग ते कसं तुम्ही मॅनेज करता की इथं तर बिस्किट करणारा एखादा व्यक्ती तयार आहे तिकडे काहीतरी कंपनीमध्ये एखादा काहीतरी दुसरा प्रोडक्ट तयार करतो.
0: त्यासाठी एक सगळ्यात म्हणजे बेस आमचं जे इंजिनिअरिंग एक काही ना
1: काढू वृत्ती
0: कारण इंजिनिअरिंग केल्यामध्ये मला बेसिक कुठल्याही गोष्टी केल्या तर टेक्निकल समजतं. आता इलेक्ट्रॉनिक्स गेले हायरमध्ये फ्रीज कसं बनतो त्यामध्ये काय कॉम्प्रेसर काय वापरतात पीसीबी काय वापरतात तर बेसिक नॉलेज आहे कम्पेअर टू आर्ट कॉमर्स त्यांना नाही समजायच्या गोष्टी त्यामुळे एचआरमध्ये इंटरव्ह्यू घेताना तो ऍडव्हान्टेज भेटतो. आता मग सांगितलं पुरा सिंजेंटाच पूर्ण जर्नी सांगितली त्याचा एक पॉईंट ऍक्च्युअली जर्नी सांगायचा पर्पज होता की ती ॲग्रोकेमिकल कंपनी होती मला ज्यावेळेस मला 100 लोकांची रिक्वायरमेंट होती. आता सिंजेंटामध्ये आम्ही जे हायरिंग करायचो बेसिकली बीएससी ऍग्रिकल्चर एमएससी ऍग्रिकल्चर बेसिक म्हणजे सगळ्यात बेसिक म्हणजे बीएससी ऍग्रिकल्चर एमएससी ऍग्रिकल्चर एमबीए इन ऍग्रो बिझनेस मॅनेजमेंट. तर एका मी कॅम्पससाठी एका युनिव्हर्सिटीमध्ये गेलो बिहारमध्ये तिथल्या एमएससीच्या मुलांचा मी कॅम्पर ड्राईव्ह केलता आणि बिहारमध्ये लिची आता हा सीझन लिची आहे लिची वन ऑफ द पॉप्युलर मलाही माहित होतं लिचीचं पेड कसं काय. तर लिचीचे झाडं बघितलं तर आपण नॉर्मली आपल्या आंब्याच्या झाडासारखं असतात टेक्निकली थोडं साईजचे असतात. तर काही इंटरव्ह्यूला त्याला क्वेश्चन विचारला मी की यार लिचीचे दोन झाडामध्ये किती अंतर पाहिजे त्याने सांगितलं 30 सेंटीमीटर 1/2 फूट. म्हणजे हरभराचं झाड नाही आहे लिची आहे तुमचं बिहारचं वन ऑफ द मुख्य फळ आहे तिथं तुम्हाला तुम्ही बिहारमध्ये प्रोडक्शन होतं म्हणजे तुम्हाला एमएससी मास्टर केलं तुम्ही याच्यामध्ये ऍग्रिकल्चरमध्ये तुम्हाला एवढंच सांगता येत नाही तर कसं सिलेक्शन करायचं म्हणजे एक जोखा पार्ट पण असे पण आम्हाला काय अनुभव येतात वेगवेगळे. मग आम्हाला याच्या एचआरमध्ये टेक्निकल असल्यामुळे ऍग्रिकल्चर असताना आम्हाला फॅमिली बॅकग्राऊंड ऍग्रिकल्चर आहे ते ॲडव्हान्टेज झाला. इथं इलेक्ट्रॉनिक्समध्ये मला पहिल्यापासून इलेक्ट्रॉनिक्समध्ये आवडच होते प्लस इंजिनिअरिंग आहे तो ॲडव्हान्टेज झाला. हा केबल पहिलं मी केबल इंडस्ट्रीमध्ये काम केलं केबलमध्ये इव्हन जे बरेचशा लोकांनी जे जिओचे फ्री सिम कार्ड वापरलेत स्टार्टिंगमध्ये त्या जिओच्या सिम कार्डसाठी ज्या केबल लागल्या त्या केबल आम्ही आमच्या लिवणीच्या प्लांटमध्ये बनवलं होतं लिवणी केबल्समध्ये जर्मन एमएससीमध्ये तिथून सगळ्या केबल त्या जिओला सप्लाय केलं त्या इव्हन इंडियन रेल्वेजला इंडियन मेट्रोजला प्लस इव्हन रिलायन्सच्या ऑइल अँड गॅस रिफायनरीजला त्या पण केबल आम्ही सप्लाय केलं. म्हणजे मल्टिपल आमच्यासाठी ऑलवेज लर्निंग मोड आहे कंपनी चेंज झाला की प्रोडक्ट चेंज झालं की लर्निंग नवीन.
1: अभिजित आता तुम्ही हे सगळं लर्निंग असं म्हणतायत आणि इंजिनिअरिंग पासून ते थेट आता ब्रिटानियामध्ये जाण्यापर्यंत सुद्धा तुमचं लर्निंग चालू आहे म्हटलं. मग 2008 साली तर मोबाईल स्नॅपचॅट इन्स्टा व्हॉट्सअप फेसबुक हा ते ऑर्कुट काय एक छोटंसं असं पण एवढं काय मल्टिपल प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते आता खूप झालेले आहेत. तुम्ही एचआर डिपार्टमेंटचं सगळं काम पाहताय तुम्ही जॉब देतायत लोकांना तुम्ही काय पाहता स्किल की आजकाल तर हे खूप म्हणजे मुलांच्या हातामध्ये ज्यावेळेस मोबाईल आलेला आहे आपण पाहतोय की खूप टाइम स्पेंड पण होतोय बरेच जण शिकत पण असणार पण मेजॉरिटी जर पार्ट पाहायला गेलं तर टाइम स्पेंड होतोय. सोशल मीडियाला तुम्ही कसं पाहता कारण तुम्ही नोकरी देणारे आहेत इंटरव्ह्यू घेणार आहेत म्हणून विचारतोय की तुमच्या दृष्टिकोनातून हा जो सोशल मीडिया याचं जे अडिक्शन झालेलं आहे अडिक्ट झालेले लोक आहेत तुम्ही यांच्याकडे कसं पाहता किंवा तुम्ही काय सजेशन देऊ इच्छिता.
0: सोशल मीडियामध्ये दोन टाईप्स आहे आपण त्याचा एक ॲडव्हान्टेज घेऊ शकतो काही डिसअडव्हान्टेज पण आहे. कोणत्याही गोष्टी एक लिमिटेड साठी चांगलं आहे जसं स्क्रीन टाईम एक लिमिट आहे किती स्क्रीन टाईम तुमचा मोबाईलचा ऑन पाहिजे. आता आपण बघले फेसबुक इंस्टावरती बऱ्याच लोकांना खूप टाईमपास रील करतात बघू असं एक सर्टन लेवल पण एक ज्यावेळेस तुम्ही ड्रेसमध्ये असाल तुम्हाला थोडं रिलॅक्सेशनसाठी तो ठीक आहे की तुम्ही थोडा एन्जॉय केला पण त्याच्यामध्ये तुमचं साईड मेन फोकस म्हणून डिस्ट्रॅक्शन झालं नाही पाहिजे. आता सोशल मीडियामध्ये बाकी काही कनेक्टिंग फोरम्स आहेत लाईक लिंक्डइन आहे लिंक्डइनचा उपयोग तुम्ही करून तुमचे प्रोफेशनल करिअर कनेक्ट बिल्ड करू शकता प्रोफेशनल लेवलला. आता माझ्या लिंक्डइनवर जवळजवळ 10,000 फॉलोअर्स आहेत प्रोफेशनल लेवलला म्हणजे काही काही 50,000 आहे 40,000 त्याच्यामध्ये ॲटलीस्ट आपलं कळतं मार्केटमध्ये कुठं ओपनिंग्स आहेत काय तो यूज करू शकतो. नोकरी आहे नोकरी पोर्टल तेव्हा तुम्ही जॉब सर्च साठी यूज करू शकता. म्हणजे काही गोष्टी तुम्ही ॲडव्हान्टेज घेतला पाहिजे कारण कुठं काही गोष्टी लिमिट पण केल्या पाहिजेत.
1: अच्छा अभिजित परत एकदा बॅक टू पॅव्हिलियन येऊया, जरा जर्नीवर येऊया 2004 ते 2008, कारण आपल्या मुलाखतीचा उत्तरार्धा आहे. तुम्ही ह्या सर्व जर्नी मधून जात असताना जसं म्हणजे की तुमचं बॅकग्राऊंड हे ॲग्रीचं होतं, घरी शेती किंवा ते शेतीप्रधान, तुम्ही त्याच्यातूनच पुढे शिकत आला होतात. ज्यावेळेस तुम्ही असे प्रत्येक जॉब करत होतात, सोडत होतात, नवीन जॉब धरत होतात, तर घरच्यांचा तुमचा काय विषय असायचा, की घरच्यांचं कसं कम्युनिकेशन असायचं, आणि तुमचं मग मॅरेज वगैरे असं कसं काय झालं ते?
0: जसं घरच्यांचं बघितलं तर घरच्यांचं पहिल्यापासून फॅमिली बॅकग्राऊंड आमचं थोडं ॲग्रिकल्चर प्लस बिझनेस ओरिएंटेड होतं. माझा मोठ्या भावांचं ट्रॅक्टरचं शोरूम आहे, स्वराज ट्रॅक्टरचं, प्लस आमचं ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंटचं वर्कशॉप पण आहे, प्लस एक पंढरपूरमध्ये ॲग्रो मॉल आहे, एक जेऊरमध्ये पण ॲग्रो मॉल आहे, आणि 7-8 ब्रँचेस आहेत, जसं मंगळवेडा आहे, टिंबुर्णी आहे, पंढरपूरला आहे, करमायला ब्रँचेस आहेत. चांगला वेल सेटल बिझनेस आहे. त्यांचं असं वाटतं यार काय जॉब करतो, तुम्ही जेवढं जॉबमध्ये महिन्याला कमवतो
1: तेवढं.
0: पण ठीक आहे, आता मी पहिल्यापासून आता इंजिनिअरिंग केलं आणि जेवढ्या पुण्याची लाईफस्टाईलची हा प्रॅक्टिस झाली, आता गावाकडं ते सूट नाही होत. म्हणजे गावाकडे एक 10-15 वर्ष एन्जॉयमेंट झाले ठीक आहे, पण नंतर बॅक टू पहिले 8-17-18 वर्ष झाले, पुण्यामध्ये सेट झालं, वेल सेटल झालं, स्वतःचं घर आहे, फ्लॅट आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यानंतर मीनवाईल माझं लग्न झालं, अरेंज मॅरेजेस होतं, दोन मुलं आहेत मला, एक मोठा मुलगा आता माझा 7th क्लासमध्ये सीबीएसईला. माझ्यासाठी असं वाटतं आजकाल की माझं पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेज तेरणामध्ये 1 लाखामध्ये झालं, विथ माझं हॉस्टेल फी सगळं ऑल एक्सपेन्सेस. आणि आता मी माझ्या मुलाला 6वी 7वीला स्कूलमध्ये 1.5 ते 2 लाख वर्षाला खर्च करतो, तेवढं आहे एक्सपेन्सेस आजकाल. म्हणजे खरं पाहिलं तर पुण्यामध्ये राहणं आजकाल खूप एक्सपेन्सिव्ह आहे, रेंट बघितलं, सगळं एज्युकेशन बघितलं, म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी चॅलेंजिंगच आहेत.
1: अच्छा, आणि 2004 ते 2008 दरम्यान तुम्ही इथं ज्यावेळेस होतात, थोडंसं ब्राईट स्टुडंट होतात की पॉवर आणण्याप्रमाणे जरा काय पॉवर बिवर दाखवली?
0: नाही, तसं पाहिलं तर कॉलेज लाईफमध्ये खूप शाय नेचर होतं माझं, खूप शांत होतो, आणि आय वॉज ऑलवेज इन टॉप 5 होतो, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, आणि स्कोरिंग चांगलं केलं मी, बऱ्यापैकी झालं स्कोरिंग माझं, आणि त्यापेक्षा कॅम्पसमध्ये पण झालं, म्हणजे अकॅडमीमध्ये होतो चांगला. इव्हन एमबीएमध्ये पण मी एक्सटर्नल कॉरस्पॉन्डन्स करून पण 81% स्कोरिंग केलं एमबीएमध्ये, चांगलं स्कोरिंग केलं.
1: आणि गॅदरिंग स्पोर्ट्स इव्हेंट
0: होतो, गॅदरिंगमध्ये स्पोर्टमध्ये होतो ऍक्टिव्ह.
1: काय करायचं?
0: मी ऍक्च्युली थोडं मोस्टली फ्रंट एंड पेक्षा बॅक एंडला जास्त बॅक एंड याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळा बॅक एंड आम्ही इव्हेंट मध्ये असतं, बॅक एंड रोल इम्पॉर्टंट असतो टू गेट सक्सेस. थोडं शायनीचं असं मी जास्त फ्रंट एंडला जास्त आलो नाही.
1: आणि चित्रपट पाहणं वगैरे त्या काळ
0: त्यावेळेस आम्ही जायचो तर उस्मानाबादला, एक आपलं टॉकीचं नाव मला आठवत नाही,
1: ताजमहल टॉकी
0: जायचो आम्ही मित्र. इथं एकदम आमच्या बेस, आम्ही एक दोन हॉटेल होते, हॉटेलवर जेव्हा जायचो. आता जसं म्हणजे 2-3 माझे कलीग भेटले, आता जसे इंटरव्ह्यूच्या पहिल्या पूर्ण प्लॅनला मी सकाळी एकदा राऊंड बनवलो होतो, परत एकदा राऊंड बनवलो, फर्स्ट इयरच्या बिल्डिंग सगळं, ते मागचा डॅम वगैरे सगळं, मेकॅनिकल बिल्डिंग सगळं पाहून आलो एकदा.
1: गर्ल्स हॉस्टेलला कितीदा भेट द्यायचं त्यावेळेस?
0: आम्ही नाही, तो ऑन द वे होता, पार्ट ऑफ जर्नी होता आमचा.
1: नाही, कारण
0: त्यावेळेस मेमरी सांगायची,
1: काही अल्युमिनियमचे आम्ही असे इंटरव्ह्यूज घेतले तर ते काय म्हणायचे की आम्ही असं चित्रपट वगैरे पाहून आलो की गर्ल हॉस्टेलच्या बाजूने मोठमोठ्याने गाणे म्हणत जायचं.
0: नाही, तसं मला आमची मेमरी असं होतं की आम्ही आता ऍक्च्युली जेवायला कधी कधी बाहेर मेस असून तर दोन होते मेस, एक तर कॉलेजची मेस होती किंवा बाहेरची मेस होती. आम्ही समजा बाहेरची मेस लावली, मग आम्ही वॉकिंग करत जेवायला यायचो, मेन बिल्डिंग समोर मेस होत्या, जेवण करून जाताना ऑन द वे ते गर्ल हॉस्टेल लागायचं, गर्ल्स हॉस्टेल. आणि गर्ल्स असं रुटीन असायचं की जेवल्यानंतर वॉक करायचा, आणि आम्ही त्यांच्या वॉकला एक नाव ठेवलं कॅट वॉक. पण आम्ही जाताना मग थोडं टाइमपास करत जायचो, ग्रुप असायचा. पण मी थोडं शाय नॅचर असल्यामुळे मी जास्त त्यावेळेस नव्हतो इन्व्हॉल्व. एकदा पुण्यामध्ये गेल्यानंतर पुण्याच्या कल्चरमध्ये थोडंसं वेगळं डेव्हलप झालो, कॉलेजमध्ये थोडं शाईज होतो.
1: आणि फ्रेंडशिपचं काय संकल्पना? आता तर फ्रेंडशिपचं असं झालं की दोन मित्र सोबत बसले, पण दोघं जण आपापल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसले. फ्रेंडशिपचं काय असायचं त्यावेळेस? आणि तो बॉन्ड आताही जपलेला?
0: नाही, तो बॉन्ड आता पण आहे आमच्या बॅचमध्ये, ज्यावेळेस आता भेटतो. आता काल मी 2 दिवस आले तर धाराशिवमध्ये आहे, काल तुळजापूरला आलो, तुळजापूरचा माझा मित्र सचिन आहे, त्याच्या घरी गेलो फार्म हाऊस, त्याला भेट, सचिन हंगकर, तुझा मँगो फार्म हाऊस आहे तुळजापूरला, त्याच्या घरी गेलो, आंबे खाल्ले आम्ही, मस्त गप्पा मारल्या. आता कालपासून मित्रांना भेटतो, प्रशांत भेटला मला, बाकी सगळे इव्हन आम्ही पुण्यामध्ये भेटलो तर भेटतो. आणि आता जस्ट माझ्या 1 वीक अगोदर, आता हे इंजिनिअरिंग वन ऑफ द लास्ट बॅच म्हणतात माझे, त्याच्या पहिल्या आम्ही 2002 मी जेऊरमध्ये 10वी कम्प्लीट केलं, तर 2002 बॅचचा आमचा पहिल्यांदा गेट टुगेदर आम्ही 100 लोकांचा केला मागच्या संडेला, जेव्हा 100 मुलं आमचे फ्रेंड्स सगळे मुलं मुली एकत्र आले, म्हणजे आहे तो बॉन्ड. आणि आत्ताचे फ्रेंड्स, फ्रेश फ्रेंड्स आणि त्या कॉलेजचे फ्रेंड्स, एक वेगळाच अटॅचमेंट असतं.
1: अच्छा, बरोबर बरोबर. आणि जेऊर करमाळात असतं, आता नागराज मंजुळेमुळे जरा चित्रपट बिघडवत असतं, काही चित्रपट म्हणजे कुठले असे आठवणारे गाणे चित्रपट असं कुठलं जाणवलं होतं?
0: सैरट तर ऑफकोर्स सगळ्यांचं पॉप्युलर राहायचं.
1: आणि तुम्हाला इथं कॉलेजच्या या कॅम्पसमध्ये पहिल्यांदा असं पाऊल ठेवलं आणि बघितलं की तुमच्या डोक्यात एक गाणं आलं असेल, कुठलं आलं?
0: एक होतं म्हणजे आम्ही आय थिंक ते गाणं मला आताही आठवतं आमच्या गॅदरिंगमध्ये आम्ही बऱ्याच वेळा गाणं लागायचं पापा कहते
1: हे अँथम आहे मला असं वाटतं की
0: ते म्हणजे कॉलेज आलं ना तेव्हा असं वाटतं की त्यावेळेस एकदम फ्रेश होतं. फ्रँकली सांगायचं म्हणजे तर ज्या कॉलेज लाईफमध्ये माझे ड्रीम्स होते मी स्वप्न पाहिलं होते मी येऊन आय हॅव अचीव मोर दॅन ड्रीम्स सांगायचं म्हणजे एक्झाम्पल सांग माझ्या अचीवमेंट बोलायचं म्हणलं तर जेव्हा मी 2008 जॉबसाठी गेलो पुण्यामध्ये मला राहण्यासाठी घर भेटत होतं माहित होतं कसं त्यावेळेस काय मॅजिक ब्रेक नव्हतं आता खूप इझी लाईफ लागेल लोकांसाठी आजकाल स्विगी झोमॅटो पाहिजे सर ऑनलाईन मिळतं पण ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस मॅजिक ब्रेक नव्हतं 99 एकर होतं फ्लॅट कसं बघायचा ब्रोकर माहित नाही काय नाही मग कुठं तर पीजी पाहिलं परत मग कुठं रेंटवर फ्लॅट भरतो पाहिलं त्या गोष्टी आणि त्यानंतर सध्याच्या कंडिशनमध्ये मी माझे स्वतःचं अपार्टमेंट जागा घेऊन एक बिल्डर थ्रू ते अपार्टमेंट उभा केलं आणि माझे फ्लॅट विकतो मी पहिला प्रोजेक्ट कम्प्लीट केला सेकंड प्रोजेक्ट करतो मी दॅट इज अगेन पार्ट टाइम मध्ये म्हणता येईल एक ॲज अ हॉबी मला इंटरेस्ट आहे रिलेशनमध्ये ते झालं माझे काही ड्रीम होते की यार मला एखादी कार घ्यायची काय त्यावेळेस ड्रीम काय होती अल्टोज गाडी पाहिजे आपल्याला कारण त्यावेळेस बाईक कॉलेजमध्ये बाईक घ्यायला पैसे होते सायकलवर अल्टोज पाहिजे तर काय एस्टीम पाहिजे त्यावेळेस तो त्यावेळेस होती गाडी त्यानंतर मी 2019 मी आता मी 5-6 कार झाल्यास माझ्या 19 मी ज्यावेळेस एमजी मॉरिस गॅरेज इंडियामध्ये लॉन्च झालं ज्याविषयी लॉन्च झालं त्यांचं एमजीचं एमजी हेक्टर गाडी लॉन्च केली सेम डेला मी एमजी हेक्टरचं टॉप एंड मॉडेल बुक केलं एमजी हेक्टर आय थिंक त्याचे त्यावेळेस ऑन रोड प्राईस 22-30 लाख होते विथ अपफ्रंट पेमेंट मी आजपर्यंत बँक लोन फक्त फ्लॅट एक बँक लोन करून घेतला बाकी काही नाही तो 23 लाखाचा अपफ्रंट ऑनलाईन पेमेंट करून गाडी घेतली त्याला साठी मला 5-6 महिने वेट करायला लागलं ते गाडी घेतल्यानंतर परत सेकंड एक आणखी थोडी हॅचबॅक घेतली परत माझी एक ड्रीम होती चला हे गाडीचं खूप झालं एक प्रीमियम गाडी पण पाहिजे कधी बीएमडब्ल्यू ऑडी वगैरे ऑडी Q5 पण घेतली गाडी मी म्हणजे इव्हन माझ्या तर घराला म्हणजे वो तयार होतो एक काइंड ऑफ ड्रीम प्रोजेक्ट पाहिजे ड्रीम होम पाहिजे एक लॅविश प्रोजेक्ट केला केशवनगर म्हणजे अराउंड 3-4 crore प्रोजेक्ट आहे त्यामध्ये म्हणजे घराचं लॅविश इंटेरियर केलं की जे आपण म्हणतो 5-star हॉटेलमध्ये गेला असेल आपली रूमचं बघतो कसं असं रूम की प्रॉपर आत सगळं जागतं जागा सेम सेटअप मी माझ्या घरामध्ये केलेला आहे विथ अलेक्सा कंट्रोल आपण व्हॉइस कमांडने टीव्ही ऑन होणार व्हॉइस कमांडने कर्टन्स ऑन ऑफ होणार त्यापर्यंत म्हणजे जे जे ड्रीम पाहिलं होते सगळे अचीव केलेले असं काही
1: हे सगळं जॉबवर करता येऊ शकतं
0: नाही जॉब प्लस फॅमिली बॅकग्राऊंड प्लस आहे प्लस काहीतरी पार्ट टाइम उद्योग पाहिजे पण त्याचा इम्पॅक्ट जॉबवर मला नाही पाहिजे जॉब करत आपण जे काही फ्री टाइम मध्ये करू शकतो कारण अल्टिमेटली वी आर बाउंड फॉर वर्किंग फॉर कंपनी फॉर 8 hours, 8 to 10 hours बाकी फ्री टाइम मध्ये आपण आपल्या गोष्टी करू शकतो आता फॉर एक्झाम्पल जसं मी अपार्टमेंट केलं त्यासाठी काय केलं फक्त माझं 2 logic होतं ज्यांना इझी लाईफ पाहिजे आणि ज्यांना लाईफमध्ये स्ट्रगल नाही पाहिजे मी त्यावेळेस विचार केला की खराडी एरियामध्ये विमाननगरमध्ये 2 BHK फ्लॅट 1.5 crore होता 1.5 crore पण जागा होती एक फ्लॅट 2 BHK का 3 BHK म्हणलं यार एका फ्लॅटसाठी 1.5 crore 2 crore देण्यापेक्षा आपल्याकडे थोडं सेव्हिंग्स आहेत काय नाही थोडं डोकं लावता येईल मग मी त्या एरियामध्येच प्लॉट पाहिला तर प्लॉट एकदम प्रीमियम लोकेशन भेटत मग त्या एरियात भेटला मला केशवनगर एरियात म्हणजे त्या एरियापासून 2-3 kilometer भेटला त्यावेळेस मी तो प्लॉट घेतला 40 lakh प्लॉट घेतला माझे घरून काही सेव्हिंग्स परत काही सेव्हिंग होते आतापर्यंतचे ते सेव्हिंग सगळे कामाला लावले एका बिल्डरला डेव्हलप केला तो बिल्ड तो डेव्हलपमेंटला 2 crore+ ॲडिशन लागला पण त्याचा ॲडव्हान्टेज असं झाला की त्या प्लॉटमधून मला राहण्यासाठी एक 3 BHK लावी ज्याचं व्हॅल्युएशन 4-5 crore आहे तो झाला प्लस ॲडिशनल 15 flats झाले 14-15 flats आणि त्यातले 2 flats परत मी सेल केले आणि त्यातून काही रेव्हेन्यू जनरेट केला आणि त्या रेव्हेन्यूमध्ये सेकंड प्लॉट घेतला त्याचं पण कन्स्ट्रक्शन म्हणजे वी हॅव टू मल्टिपल जर मी समजा एक दोन माझ्याकडे CR आहेत आणि ते फक्त एका फ्लॅट साईड लावले असते त्यातून काय झालं असतं मला फक्त राहायचं करायला असतं आता मला मंथली रेंटल जो इन्कम आहे ऑलमोस्ट 3 lakh 4 lakh महिन्याला रेंट येतो पुण्यामध्ये
1: म्हणजे आपल्याला एवढं करावं लागतं आपल्याला एवढं म्हणजे आपल्या ब्रेनचा उपयोग एवढा करावा
0: जर मी समजा सिम्पल होतं की जर मी उपयोग नसता केला आणि इझी लाईफ होती की मी समजा फक्त तो एक सिम्पल इझी फ्लॅट घेतला त्यामुळे काय काय होतं रेडीमेड फ्लॅट होता घ्यायचा चावी हँडवर भेटून राहायला जायचं सेम करतो मी तेच पैसे फक्त इकडे प्लॉट घेतला फक्त हेड्या घेतला झाला मला प्रॉपर डिझाईनिंग केलं आर्किटेक्ट करून एका बिल्डर मी आयडेंटिफाय केला बिल्डरला हँडओव्हर केलं सगळ्या गोष्टी कन्स्ट्रक्शनसाठी प्रत्येक विकेंडला ऑलमोस्ट 2 वर्ष माझं कन्स्ट्रक्शन चालू प्रोजेक्टचं दॅट प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन इज ॲज गुड ॲज युअर जसं बिल्डरचं कन्स्ट्रक्शन असतं टॉवरचं सेम तसं होतं पॉकलाईन लावून पूर्ण डिगिंग केलं हेवी ट्रकचं उभा केलं माझं ग्राउंड लेवलला जमिनीच्या खाली जवळ 20-25 lakh गेलेत एवढं हेवी ट्रक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते तर काइंड ऑफ माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट होता मला स्वतः राहायचं होतं तिथे त्यामुळे क्वालिटी कॉम्प्रोमाइज नव्हतं काय करायचं सगळे प्रीमियम फिटिंग चालू जायचं जागवार आहे सेरा आहे वायरिंग्सवर सगळं प्रीमियम लावलं आणि 2 वर्ष एफर्ट घेतल्यासाठी पण 2 वर्षाने त्याचं व्हॅल्युएशन झालं त्याचं इन CR व्हॅल्युएशन आहे त्यातून माझे जे फॅमिली मी फ्लॅट पण सेल केले घरीच दिले फॅमिलीमध्ये त्यातून मला काही रेव्हेन्यू जनरेट झाला आणि पॅसिव्ह इन्कम आहे आता मला सॅलरी म्हणजे आय एम काइंड ऑफ वर्किंग लाईक मला पेन्शन चालू झाली आता इथून पुढे मी काम केलं का नाही केलं की मला फरक पडत नाही, पण ऍटली मला जे मला अर्निंग पाहिजे, एक तर मला तर काही लोन काही नाही आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एवढं सगळं अर्निंग करून पण काहीही व्यसन नाही आहे. नो, आमच्या फील्डमध्ये जसं ड्रिंक आहे, स्मोकिंग खूप आयटी मध्ये कॉमन आहे, पण असं वाईपट खर्च काय नाही. आताही माझं घर 15-20,000-25,000 चालतं, काही खर्च काय, रेंट नाही काय नाही, फक्त जे काही इन्कमिंग येईन ते इन्कम आहे. म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये माझं जो इन्कम येईन महिन्याला 4-5 लाख रुपये 6 लाख रुपये 90% सेव्हिंग आणि ओनली 10% एक्सपेंडिंग. इव्हन माझे पैसे आता कॅपिटल सेव्हिंग बँकमध्ये आहे, त्याच्यामुळे मला महिन्याला 50-60,000 इंटरेस्ट येतो. म्हणजे तो इंटरेस्ट पण खर्च होत नाही ऍक्च्युली, म्हणजे बॉन्ड मंथ ऑन मंथ ना
1: कंपाऊंडिंग इंटरेस्ट तुम्हाला मिळत जातो.
0: म्हणजे अल्टिमेटली कसं, वी हॅव टू पुट अवर मनी ऑन वर्क. आपण पैशाला कामाला लावलं, पैसा विल वर्क फॉर अस.
1: ग्रेट. मला तर असं वाटतं अभिजित जी, खरं तर तुमच्याशी बोलताना आता मला एक आता नवीन क्लू मिळाला की आपण आपल्या पैशाला कामाला लावणं किंवा आपण आपल्या ब्रेनचा उपयोग करून किंवा आपल्याकडे ज्या स्किल आहेत त्याचा उपयोग करून आता जे म्हणतोय की आपल्याला पैसा कमवता येत नाही किंवा काय नाही, याविषयी खरं तर तुमचा एक सेपरेट इंटरव्ह्यू घेऊन खरं तर तुमचे हे जे अनुभव आहेत, कारण अल्युमिनियमवरून ठीक आहे एक असा वेगळा विषय असणं, पण ह्याच्यामध्ये तुम्ही जे काय अचीव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये खरं तर तो एक वेगळा विषय होऊ शकतो हे कुठेतरी लक्षात येत आहे. पण शेवटी जाता जाता एक असा प्रश्न येतो की ठीक आहे, तुमचे फॅमिली बॅकग्राऊंड एकदम व्यवस्थित होतं, तुम्हाला पैशाचं असं कधी काय येशन एवढं सगळं स्मूथ होतं की कधी कधी असं डिप्रेशन पण आलं की जाऊ दे सगळं सोडून आपल्या शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसता येईल
0: असं काय नाही म्हणता येईल ना. कारण ज्यावेळेस माझं फॅमिली कनेक्ट होतंच, एक महिना दोन महिन्याची एखादी ट्रीप होते गावाकडे. आता जरी मी पुण्यामध्ये असेल तर पुण्यामध्ये फक्त माझी मायक्रो फॅमिली आहे, वाईफ आहे, दोन मुलं आहेत, पॅरेंट्स झालं, सगळे भाऊ वगैरे सगळे गावकडे असतात, गावकडे येणं जाणं राहतात, त्यामुळे तो कनेक्ट आहे, फोनवर तिथून कनेक्ट असतो. पण एवढंच की जो कनेक्ट पाहिजे आपला विथ फॅमिली थोडंसं मिसिंग वाटतो. थोडंसं म्हणजे असं वाटतं आपण थोडंसं इमॅजिनरी लाईफमध्ये जगतो, पैसा आहे सगळं आहे, पण जो रिअल कनेक्ट आहे थोडंसं मिसिंग आहे तो आहेच.
1: नाही, पण एक गोष्ट मात्र आहे की तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते अचीव्ह केलेलं आहे आणि ते अचीव्ह करता येऊ शकतं. आणि जे आता इंजिनिअरिंग करणारे स्टुडंट आहेत किंवा जे कोणी आता सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा ज्यांना एम्प्लॉयमेंटची गरज आहे किंवा जे काहीतरी विचार करतात की आयुष्यात काहीतरी करायचं आहे, त्यांना हे पुढच्या 2-4-5 जर सिस्टमॅटिकली गेलं तर 5-10 वर्षात हे अचीव्ह करता येईल.
0: म्हणजे अजून एक सांगायचं म्हणजे उद्देश की माझं प्लॅन असो लाईफमध्ये की मला 40 एजमध्ये रिटायरमेंट पाहिजे आणि ते मला अचीव्ह करायचं होतं. कारण म्हणलं ठीक आहे, आपण पूर्ण काही काही लोक 58 वयामध्ये रिटायरमेंट घेतात, 58 म्हणजे आपण ऑलमोस्ट ओल्ड एजमध्ये जातो, त्यानंतर लाईफ जगण्यासारखं काही राहतं लाईफमध्ये. भले तुमच्याकडे पैसा आहे, टाईम आहे, पण तेवढी एनर्जी लेवल राहत नाही आहे. तर माझं प्लॅन होतं की मी ॲटलीस्ट आपलं 40 रिटायरमेंट झालं पाहिजे, तिथून पुढे काम केलं तर वी हॅव टू वर्क ॲज ए हॉबी, नॉट ॲज ए सोर्स ऑफ इन्कम. तुम्ही काम करा की ॲज अ हॉबी म्हणून करा. पण मला लकीली मी जे 40 टार्गेट ठेवलं आणि फॉर दॅट 40 टार्गेट मी ते टार्गेट 35 अर्ली अचीव्ह केलं. पण त्या 35 अचीव्ह करण्यासाठी मी 2008 जे जर्नी होती माझे जवळजवळ कंटिन्यू मी 15 वर्षासाठी काम केलं.
1: येस.
0: आणि माझ्यासाठी लकीली असं आहे की माझं फायनान्शियल एवढं स्ट्रॉंग आहे, म्हणजे मेंटेन केलं मी बऱ्याच वेळा कंपनीमध्ये. आम्ही एचआरमध्ये आमचं लखा जो का अकाउंटिंग येतच पार्ट, आम्ही एम्प्लॉई सॅलरी झाले, इन्क्रीमेंट सगळं एक एक रुपया ठेवायला लागतो. सब उद्या ऑडिटमध्ये काही पॉईंट आपल्याला आमच्यावरचं पण ब्लेम होऊ शकतो, तुम्ही काय गडबड केली काय, मग चुकून जर गडबड झाली तर आम्हाला ते पॅनालाइज होऊ शकतं. त्यामुळे बरेच लोक काय करतात प्रोफेशनल लाईफमध्ये सगळ्या गोष्टी करतात, पण दे आर नॉट डुईंग द सेम ॲक्टिव्हिटी फॉर पर्सनल लाईफ. पण मी ते कधी मिस नाही केलं. मी जे आपण प्रोफेशनल लाईफमध्ये करतो डिसिप्लिन, फायनान्शियल डिसिप्लिन वगैरे, ते मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण लावले. माझ्या पहिल्या जॉबपासून, पहिल्या सॅलरीपासून ते आतापर्यंत सगळं अकाउंटिंग हिशेब माझ्याकडे आहे लॅपटॉपमध्ये आणि सगळं मी ऑटोमेशन केलेलं आहे त्या गोष्टी. प्रत्येक म्हणजे जसं आपण कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अनालिसिस करतो मंथ वाईज, माझं प्रत्येक मंथचं अकाउंटिंग, कारण माझ्याकडे माझं मल्टिपल सोर्सेस इन्कम आहेत, मल्टिपल आउटगोईंग पण आहे. जसं सोर्स ऑफ इन्कम वाढतो तसं आउटगोईंग आउटफ्लो वाढतो. जसं मला महिन्याला 20-25 मला लाईट बिल पे करायला लागतं, मल्टिपल फ्लॅट्स गोष्टी आहेत, मग आले किती खर्च, रेंट किती आला, बाकी किती आला, त्यामुळे इन्कम टॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. तसं मी प्रत्येक महिन्याचं मी अकाउंटिंग करतो, प्रत्येक वर्षाचं माझ्या एका वर्षाभरात माझे इन्कमिंग किती आले, आउटगोईंग किती आले, कुठे पैसे वेस्ट कुठे गेले, ते सगळं अनालिसिस करतो. त्याच्यामुळे ते अचीवमेंट झालं, एवढं इझी नाही ते. म्हणजे मी टार्गेट 40 केलं होतं, पण ते टार्गेट जर आपण प्रॉपर प्लॅन केलं ना, मी 35 अर्ली अचीव्ह, 35 अचीव्ह केलं. म्हणजे आपलं एक टेक्निकल टर्म्स आहे, PDCA, प्लॅन डू चेक ॲक्ट. तर तुम्ही प्लॅन करा, परंतु डू म्हणजे एक्झिक्युशन करा, परत तुम्ही चेक करा आर यू ऑन राईट पाथ आणि नंतर ॲक्ट करा. ते म्हणजे फक्त प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे, प्लॅनिंगचं एक्झिक्युशन सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. जर आपण तो कंटिन्युअस फोकस मी केलं तर होतंच. सध्या जे मी वर्किंग करतो, जॉब करतो, दॅट इज ऑन माय ओन टर्म्स, ऑन माय ओन चॉईस अँड नॉट ॲज अ सोर्स ऑफ इन्कम. जस्ट आय एम वर्किंग ॲज आय एम
1: पॅशनेट अबाउट
0: पॅशनेट आहे, तर मला तर जॉब करताना हॅपीनेस मिळतो. तुम्ही मला एवढं चेंजवर का केलं, जास्त असं वाटतं की यार कंपनीमध्ये आपल्या काही गोष्टी खटकतात ना, आवड स्विचवर फायनान्शियल फ्रीडम माझ्याकडे आहे.
1: अभिजित, इट्स ग्रेट प्लेजर आणि हे कदा माझ्यासाठी सुद्धा खूप मोठं लर्निंग आहे खरं तर. आज तुमच्याशी मी एक्सपेक्ट केलं नव्हतं एवढं, कारण तुमच्याकडे एवढं काहीतरी नॉलेज असू शकेल असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मला ह्याच्यातून काहीतरी लर्निंग होईल, म्हणजे वैयक्तिक लाईफसाठी सुद्धा सांगतो की असं काहीतरी लर्निंग होईल असं मला वाटलं नव्हतं, पण इट्स ग्रेट अचीवमेंट आहे तुमची. आणि खरंच ही जर्नी माझ्यासारख्यांसाठी सुद्धा बऱ्याच जणांना असणार आहे की ते फायनान्शियल फ्रीडम मिळवणं, किती एजमध्ये मिळवणं, आणि त्यासाठीच्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऍक्च्युली सांगितलं. खरं तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचं फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी किंवा असं नॉलेज मिळवण्यासाठी कदाचित एखादा कोर्स लावावा लागला असता, 2-4-5-10,000 रुपये खर्चावं लागले असते ऑनलाईन, पण ते आम्हाला इथं फ्रीमध्ये तुम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. तर अभिजित खरं तर आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटला, आणि तुम्ही तेरणाचे एकतर अल्युमिनी आहेत आणि या ठिकाणी येऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या, पण तुम्ही या ठिकाणी खरं तर येऊन ह्या ज्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स शेअर केले ते आम्हाला खरंच खूप प्राऊड फील करतायत. आणि मी परत एकदा अशी अपेक्षा व्यक्त करतोय की तुमच्या ह्या ज्या अचीवमेंट आहेत इन फ्युचर सुद्धा तुमच्या बऱ्याचशा काही अचीवमेंट असणार आहेत, काहीतरी तुम्हाला करायचं आहे, 40 तुम्हाला रिटायर व्हायचं असं तुमचं एक काहीतरी डोक्यामध्ये होतं, पण त्याच्या पुढे काहीतरी करावंच लागणार, कारण तुम्ही शांत बसून राहणारे तर दिसत नाहीये. पण पुढे काय तुम्हाला जे काही अचीवमेंट मिळतील त्याही शेअर करण्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाला यावं. तुम्ही तुळजापूरला असंही दर्शनाला येतात तर जस्ट एक 10-15 मिनिटाचं अंतर आहे, तर तुम्ही याल आणि परत परत ह्या गोष्टी शेअर कराल अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमचं पापा काय ते बडा नाम करेगा, तर बडा नाम तुम्ही ऑलरेडी केलेला आहे, मला वाटतं त्याच्यापेक्षा अजून काय बडा नाम करणार आहेत, पण तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्या त्याबद्दल मी तुम्हाला परत एकदा कॉन्ग्रॅच्युलेट करतो. आणि तुम्ही हे जे सर्व एक्सपिरियन्स शेअर केलं त्याबद्दल तुमच्या
0: तर क्लोजिंग नोट मध्ये तुम्ही ऍड ऑन करायला सांगतो. आता माझ्या टोटल 17-18 वर्षाच्या करिअरमध्ये एचआर मध्ये, कारण माझं पूर्ण करिअर एचआर मध्ये गेलं. मी प्रत्येकाला तुम्ही मला क्वेश्चन विचार, मला थोडं बोलायचं राहिलं की जॉब बघताना तुम्ही बघता काय, मी सगळ्यात पहिले एक तर त्यांचं नीड काय, त्याला खरंच जॉबची गरज आहे का, सगळ्यात इम्पॉर्टंट ते बघतो, तो नीड किती आहे, त्याच्यामध्ये थोडं काम करायचं पॅशनेट आहे का. कसं एखाद्यामध्ये स्किल्स नसतं, एक्सपिरियन्स नसतं, नॉलेज नसतं, तो नॉलेज आपण डेव्हलप करू शकतो, शिकू शकतो, पण त्याचा अॅटिट्यूड चेंज करू शकतो, त्याला गरज पाहिजे ते इम्पॉर्टंट आहे. आणि आता माझ्या पूर्ण करिअरमध्ये ॲज ऑन डेट नाही ना, मी असं काउंट कधी केलं नाही, पण अप्रॉक्सिमेट 5-6,000 लोकांचं कामाला आरामात लावलं असतं. फक्त ते आय एम टॉकिंग अबाउट द स्किल पीपल, नॉट असं कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर, ते असं बल्कमध्ये असं किती होतात त्याचं काय काउंट नसतं. प्रत्येक कंपनीमध्ये आपण एका वर्षाचा, जसं एक्झाम्पल केलं तर आमचं ब्रिटनमध्ये आमच्या वर्षामध्ये 30-40,000 लोकांचं काम एम्प्लॉयमेंट होते, कारण 5-6,000 एम्प्लॉईच्या मध्ये अॅट्रिशन असतं सोडून जाते ते असतं, पण जे ऑफिसर कॅटेगरीमध्ये आहे तर आता पण मी 4-5,000 लोकांचं आरामात कामाला लावलं असतं. आणि कसं बऱ्याच वेळेस असतं की लोकांचं बघण्याच्या एच आरमध्ये आहे, त्यांच्याकडे खूप काय मल्टिपल ऑप्शन आहे इन्कमचं आहे असं काय, पण तसं काय नसतं. सगळे लोक आय एम ॲग्री, काही लोक करतात पण काही लोक शॉर्टकट घेतात, पण काही लोक हार्डवर्किंग पण असतात. मी माझ्या लाईफमध्ये बेसिक्स कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही किंवा व्हॅल्यूज कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. आतापर्यंत ज्या लोकांना कामाला लावलं, ज्यांना गरज आहे त्यांना खरंच टिप चेक केलं. ज्या लोकांना मी अर्ली फेजमध्ये 2012-13-8-10 मध्ये जे कामाला लावलं त्यावेळेस ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आत्ता ते लोक मॅनेजर लेवलला आहे, चांगल्या लेवलला आहेत, त्यांचे पॅकेज 20-25 लाखापर्यंत पॅकेज आहेत, आणि त्यांचे जे अचीवमेंट बघून एक सॅटिस्फॅक्शन भेटतं यार, ज्या लोकांना आपण थोडंसं प्लॅटफॉर्म दिला होता आणि ते लोक एकदम वेल सेट झालं लाईफमध्ये, कारण मलाही कोणी त्या लाईफमध्ये कधी प्लॅटफॉर्म दिला होता, त्यामुळे माझं ह्या पोझिशनला आहे. जर मला जर प्लॅटफॉर्म नसतं भेटला तर मला एक प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे, प्रत्येकाने एकमेकाला जे सपोर्ट केला पाहिजे, म्हणजे माझ्या जे सक्सेसमध्ये जे काय आज मी अचीव केलं त्याच्यामध्ये त्या लोकांचं पण वेल विशेष आहेत. एखाद्याला आपण लाईफ सेट केली, एखाद्याला जॉब भेटला, एक जॉब देणं खूप चांगली गोष्ट आहे. तसं आम्ही काय काय याच्यामध्ये काय काय लोकांना कामान काढावं लागतं, म्हणजे आपल्याला जे खुशी का जो सॅटिस्फॅक्शन एखाद्याला जॉब देणं भेटतं ते काढण्यामध्ये भेटत नाही, पण त्यांच्या ज्या ब्लेसिंग्स आहेत, जे बेनिफिशेस आहेत, त्याचा पण खूप रोल आहे आमच्या आजच्या सक्सेसमध्ये असं मला वाटतं.
1: अभिजित जे शेवटी जाता जाता एवढं तुम्ही सांगताय, तर एखाद्याला जर कोणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही जर एखादा कॉन्टॅक्टचा एखादा कुठला असा जर काही विषय सांगितला तर बरं होईल.
0: कॉन्टॅक्ट करण्यासाठी म्हणजे माझं तुम्ही लिंक्डइन पेजवर फॉलो करू शकता की अभिजित पवार, तुम्ही ब्रिटानिया टाकलं तर माझं नाव फोटो वगैरे येईन. आय थिंक मोबाईल नंबर दिला तर खूप कॉलिंग येऊ शकतात, त्यामुळे नंबर देणं थोडंसं, कारण करून ऑफिशियल एवढं कॉल असतात की ते अटेंड करणं पॉसिबल होणार नाही, किंवा लिंक्डइनवर फॉलो केलं की
1: ईमेल आयडी वगैरे देतात,
0: ईमेल आयडी पण देऊ शकतो. माझा ईमेल आयडी आहे पर्सनलचा अभिजित AABHIJEETPAWAR पवार, सिंपल आहे अभिजित पवार, फक्त अभिजितचं स्पेलिंग मध्ये JEET आहे आणि 20 अभिजित पवार 20@gmail.com तो मेल आयडी आहे. तुम्ही मेल आयडीवर रिचार्ज
1: अभिजित पवार 20
0: येस.
1: अच्छा, तर निश्चितच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि खरं तर तुम्ही जेवढं सांगत राहिलेला आहात ना, तर ते अजून मला असं वाटतं की तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ते काढून घ्याव्यात. पण आपण काही थोडंसं वॉव फॅक्टर ठेवूया, जरा थोडंसं लोकांना वाटलं पाहिजे की अरे पुढे काय, तर त्यासाठी आपण त्यासाठी एक तुमच्या पुढच्या इंटरव्ह्यूची वाट बघूया. पण तुम्ही आज जेवढ्या काही गोष्टी शेअर केल्यात त्याबद्दल मी परत एकदा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुमचे धन्यवाद.
0: थँक्यू, थँक्स फॉर युअर टाईम, थँक्स फॉर गिव्हिंग दिस अपॉर्च्युनिटी, अँड खूप मला शेअर करून खूप प्राऊड फील झालं. आणि आपलं ज्यावेळेस मी इथे कॉलेजमध्ये आलो अगेन बॅक टू पॅव्हिलियन कॉलेज लाईफमध्ये आल्यासारखं वाटलं. थँक्स फॉर दिस. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपल्यावर. श्रोतेव रेडिओ तरंग ट्यून करा 90.4 एफएम वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तरंग हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तरंग ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तरंग. आपण http://radio.coi/usmanawa.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तरंग. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-9970-500-900. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तरंग 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.
2: दोस्तों, आज कॉलेज का आखिरी दिन है और आने वाली जिंदगी के लिए सभी ने कुछ सोच रखा है, लेकिन मैंने अपने लिए कुछ नहीं सोचा है. नो रियली, आई मीन इट. और आज मुझे बार बार एक ही ख्याल आ रहा है,

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: PM सूर्य घर मोफत वीज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: मुझको होने ने, तो बोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता,
1: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

listen up, yo. It's Valentine's Day. Groove.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

वक्त जैसे ठहर गया है यहीं, हर तरफ एक

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

Ezer'e hap mızgıray. Ezer'e hap mızgıray. Ezer'e hap mızgıray.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मना मनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.